नमस्कार, श्रोते हो सुप्रभात। बहुजन हिताय बहुजन सुखाय FM बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। आज आहे शनिवार, भारतीय सौर 16 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 6 जून 2026। सकाळची 5:56 झाली आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगलवाद्यांनी।

एफ एम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार हे बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: FM बँड 101.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा. सकाळची 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमामध्ये बांधिलकी याविषयी सुरेखा पाटील यांनी आपले विचार मांडले आहेत, ते ऐकूयात.
1: बांधिलकी. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. त्याचे जीवन विविध नाती, भूमिका, कर्तव्ये आणि अपेक्षा यांच्याशी गुंतलेले असते. या सर्वांचे सुयोग्य पालन करण्यासाठी ज्या गुणाची सर्वाधिक आवश्यकता असते तो गुण म्हणजे बांधिलकी. बांधिलकीमुळे व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्यांना प्रामाणिकपणे सामोरे जाते, ध्येयाशी निष्ठा ठेवते आणि अडचणींवर मात करून काम पूर्ण करते. म्हणूनच बांधिलकी ही व्यक्तिमत्व विकासाची आणि सामाजिक प्रगतीची मुख्य किल्ली मानली जाते. बांधिलकी म्हणजे एखादा ध्येय, कार्य, व्यक्ती, संस्था किंवा मूल्य यांच्याशी निष्ठेने जोडले जाणे व त्या नात्याशी प्रामाणिक राहणे होय. केवळ शब्दांनी दिलेली हवी नव्हे तर कृतीतून व्यक्त होणारी सातत्यपूर्ण जबाबदारी ही बांधिलकीची खरी ओळख आहे. ज्या व्यक्तीमध्ये बांधिलकी असते ती व्यक्ती परिस्थिती प्रतिकूल असली तरी काम टाळत नाही, उलट ती अधिक चिकाटीने प्रयत्न करते. त्यामुळे बांधिलकीचा संबंध प्रामाणिकपणा, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि आत्मनियंत्रण या गुणांशी जोडला जातो. बांधिलकी ही बाह्य बंधन नसून अंतर्गत प्रेरणा आहे. ती मनातून स्वीकारलेली जबाबदारी असते. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी अभ्यास करतो कारण त्याला शिक्षा होईल म्हणून नव्हे तर ज्ञान मिळवणे हे आपले कर्तव्य आहे अशी त्याची भावना असते. हीच खरी बांधिलकी होय. ध्येयाची स्पष्टता, त्या ध्येयाबद्दलची निष्ठा आणि सातत्यपूर्ण कृती या गोष्टी बांधिलकीत अत्यंत महत्वाच्या असतात. बांधिलकीचे अनेक प्रकार. वैयक्तिक बांधिलकीमध्ये स्वतःच्या विकासासाठी घेतलेली जबाबदारी येते. आरोग्य सांभाळणे, वेळेचे नियोजन करणे आणि नैतिक वर्तन ठेवणे हे त्याचे भाग आहेत. कौटुंबिक बांधिलकीमध्ये कुटुंबातील सदस्यांप्रती प्रेम, आदर आणि कर्तव्य भावना यांचा समावेश होतो. शैक्षणिक बांधिलकीत विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची भूमिका महत्वाची असते. व्यावसायिक बांधिलकी म्हणजे कामाशी निष्ठा ठेवून संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान देणे. सामाजिक बांधिलकीत समाजात कायद्याचे पालन, पर्यावरण रक्षण आणि सार्वजनिक मालमत्तेची जपणूक यांचा विचार केला जातो. तर राष्ट्रीय बांधिलकीत देशाच्या विकासासाठी आपले कर्तव्य पार पाडणे अपेक्षित असते. बांधिलकीमुळे व्यक्ती, संस्था आणि समाज या तिन्ही पातळ्यांवर सकारात्मक परिणाम घडतात. विश्वास आणि आदर वाढतो. कामात गुणवत्ता आणि सातत्य येते. नातेसंबंध दृढ होतात आणि समाजात शिस्त निर्माण होते. बांधिलकी असलेल्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास, संयम, चिकाटी आणि नेतृत्व गुण विकसित होतात. अशा व्यक्ती इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. शिक्षण क्षेत्रात बांधिलकी नसल्यास गुणवत्तापूर्ण शिक्षण शक्य होत नाही. शिक्षकांनी समर्पितपणे अध्यापन करणे, विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करणे आणि पालकांनी योग्य वातावरण निर्माण करणे आवश्यक असते. कार्यक्षेत्रातही बांधिलकी कर्मचारी संस्थेच्या यशाचा पाया असतात. त्यांच्या निष्ठेमुळे उत्पादन क्षमता वाढते आणि संस्थेची प्रतिष्ठा उंचावते. समाजात शांतता आणि प्रगती टिकवण्यासाठी प्रत्येकाने आपली सामाजिक बांधिलकी ओळखणे गरजेचे आहे. साध्या वाटणाऱ्या कृती जसे नियम पाळणे, स्वच्छता राखणे, मतदान करणे या समाजाच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्वाच्या ठरतात. उलट बांधिलकीचा अभाव असेल तर कामात ढिलाई, बेपरवाई आणि अविश्वास निर्माण होतो. समाजात अराजकता वाढते. बांधिलकी विकसित करण्यासाठी जीवनात स्पष्ट उद्दिष्ट ठरव

0: ने वेळेचे योग्य नियोजन करणे, स्वअनुशासन पाळणे, सकारात्मक विचार ठेवणे आणि आदर्श व्यक्तींचे अनुकरण करणे आवश्यक आहे. आधुनिक काळात अनेक आकर्षणे आणि विचलने असली तरी ध्येयाशी प्रामाणिक राहणे अधिक महत्वाचे ठरते. यश हे सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मिळते आणि ते साध्य करण्यामागे बांधिलकी हा मुख्य घटक असतो. एकंदरीत बांधिलकी ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. ती व्यक्तीला योग्य दिशा देते, नातेसंबंध मजबूत करते आणि समाजाला प्रगतीकडे घेऊन जाते. त्यामुळे बांधिलकी ही केवळ संकल्पना नसून एक ती अर्थपूर्ण आणि यशस्वी जीवन जगण्याची पद्धत आहे.
1: आताच आपण चिंतन या कार्यक्रमामध्ये सुरेखा पाटील यांनी बांधिलकी याविषयी मांडलेले विचार ऐकले. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आपल्या सोबत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र. सकाळची 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती संगीत. श्रोते हो, वारी म्हणजे महाराष्ट्रातील भाविकांना विठुरायाकडे ओढ लावणारी परंपरा, आणि ही परंपरा जो नित्य जोपासतो तो वारकरी. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज आदी संतांनी चालू केलेली ही वारी कार्तिके आणि आषाढीला पंढरपुरात दाखल होते. येथे संतांची मांदियाळी भरते आणि हरिनाम गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. जसा भक्तांच्या भेटीसाठी विठ्ठल युगानुयुगे विटेवर उभा आहे, तसंच लेकरांसाठी सतत वाहणारी माय चंद्रभागा नदी आहे. हिलाच भीमा किंवा भिवरा सुद्धा म्हणतात. जेव्हा चंद्रभागेच्याच वाळवंटात सगळ्या राहुट्या लागतात आणि चालत थकून आलेले वारकरी तिच्या कुशीत विसावतात, तेव्हा डॉक्टर विजया खांडेकर यांना भिवरेच्या काठावर काय सुस्त. चला तर मग ऐकूया बेला शेंडे यांच्या स्वरातील अंजली देशमुख यांनी संगीतबद्ध केलेलं हे भक्तिगीत.

अजित कडकडे यांच्या स्वरातलं प्रभाकर पंडित यांनी संगीत दिलेलं पारंपरिक भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. यानंतर ऐकूया शिवानंद पाटील यांनी संगीतबद्ध केलेली आरती अंकलीकर यांच्या सुरांनी सजलेली पारंपरिक भक्ती रचना.

महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं राम लक्ष्मण यांनी संगीत दिलेलं भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. दादा कोंडके यांच्या या भक्तिरचनेबरोबरच आम्ही आजचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम इथंच संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा. सकाळची 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात आमच्या आजच्या प्रसारणातील ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. थोड्या वेळाने म्हणजे 6:40 कृषी सल्ला. आज यामध्ये जनावरांचा उष्माघातापासून बचाव याविषयी घरगुती उपाय भाग पहिला प्रसारित होईल. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष तर 7:00 वेळ आहे देशभक्ती गीताची. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधाराचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:15 सुरेली सफर सुरू होईल ती मिश्र संगीत या कार्यक्रमाची. 8:40 मैफिल सजेल ती गझल गीतांची. 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा फोन इन कार्यक्रम फोन फरमाईशचा आनंद आपण घेऊ शकाल.

अकरा वाजता अशा बगे लिखित भूमी या कादंबरीच्या क्रमश अभिवाचनाचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आणि 11:15 लोकरंग या कार्यक्रमात शाहीर हिरामन जाधव आणि सहकार्याने सादर केलेला गीतप्रकार भारूड आपण ऐकू शकाल. 11:45 मैफिल सजेल ती मिश्र संगीत या कार्यक्रमाची. दुपारी 12 वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, दुपारी 1 रात्री 11 विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई आणि आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. दरम्यान सायंकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित होईल. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. आज या कार्यक्रमामध्ये अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी नियोजन याविषयी विशाल बिराडे, तालुका कृषी अधिकारी अर्धापूर यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल. आणि रात्री 11:10 केंद्र सरकारच्या 12 पूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागातर्फे सादर होणारी विशेष मालिका आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:45. याशिवाय सर्व बातमीपत्र नियोजित वेळीच प्रसारित होतील. ही होती आमच्या आजच्या प्रसारणातील उर्वरित ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला हा कार्यक्रम.
1: कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि शेतकरी बंधू भगिनींना आनंद गोडबोलेचा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमाअंतर्गत आता ऐकूया जनावरांच्या उष्माघातावरील घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार याविषयीचा कृषी सल्ला. उन्हाळ्याचा कडाका वाढला की माणसाप्रमाणेच जनावरांनाही उष्णतेचा मोठा त्रास होतो. दुभत्या जनावरांच्या दुधात घट होणे, चारा कमी खाणे आणि अन्य आरोग्याच्या तक्रारी उद्भवितात. या काळात जनावरांचे आरोग्य टिकविण्यासाठी उत्तम व्यवस्थापनासह घरगुती आयुर्वेदिक उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. उन्हाळ्यातील तापमान, उष्णता यांच्यापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी व्यवस्थापनामध्ये काही बदल करणे गरजेचे असते. ते याप्रमाणे: पाण्याचे नियोजन, जनावरांना दिवसातून किमान 3-4 वेळा स्वच्छ आणि थंड पाणी पाजावे, पाण्याचे हौद सावलीत असावेत, निवारा, जनावरांचा गोठा हवेशीर असावा, छतावर गवत किंवा पाचट टाकल्यास उष्णता कमी लागते, दुपारी 12-4 या वेळात जनावरांना कडक उन्हात बाहेर काढू नये, आहाराची वेळ, दुपारी ऊन असताना जनावरे चारा कमी खातात त्यामुळे हिरवा चारा पहाटे किंवा रात्रीच्या वेळी द्यावा, स्वच्छता, जनावरांना दिवसातून किमान 2 थंड पाण्याने आंघोळ घालावी, यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहते. घरगुती आयुर्वेदिक उपचार पद्धती: जनावरांना उष्णतेचा त्रास होते किंवा लू लागते त्यावेळी काही नैसर्गिक उपाय करावेत. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोरफड, 100-150 ग्रॅम कोरफडीचा गर जनावरांना खाऊ घातल्यास शरीर थंड राहते आणि पचन सुधारते. गुळ आणि लिंबू पाणी: 1 पाण्यात थोडा गुळ आणि 2 रस टाकून पाजल्यास जनावरांना त्वरित ऊर्जा मिळते, डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. उष्णतेमुळे चारा कमी खात असल्यास जिरे आणि बडीशोप, 50 जिरे आणि 50 बडीशोप यांची पूड करून ती गुळासोबत दिल्यास भूक वाढते. आमसुलाचे पाणी: 5-6 आमसूल पाण्यात भिजवून ते पाणी पाजल्याने पित्त शमन होते. थंडावा देणारे विशेष मिश्रण: धन्य पावडर 50 खडीसाखर 100 आणि पाणी यांचे मिश्रण दिवसातून 1 दिल्यास शरीरातील दाहक कमी होतो. पायांची जळजळ होत असल्यास गोठ्यात ओले पोते अंथरावे किंवा पायावर थंड पाणी टाकावे. दूध उत्पादन टिकविण्यासाठी आहारात 1/2 मोहरीचे तेल किंवा सरकी पेंड वाढवावे. कीटक नियंत्रणासाठी कडुनिंबाच्या पाल्याचा धूर करावा, जेणेकरून माशा आणि गोचिडाचा त्रास कमी होईल. उष्माघाताच्या स्थितीमध्ये जर जनावर खूपच जास्त लाळ गाळत असेल, डोळे लाल झाले असतील किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तो उष्माघात असू शकतो. अशा वेळी घरगुती उपायावर अवलंबून न राहता त्वरित पशुवैद्यकांशी संपर्क साधावा. याबरोबरच जनावरांच्या उष्माघातावरील घरगुती आयुर्वेदिक उपचार याविषयीचा कृषी सल्ला आम्ही समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन कृषी सल्ल्यासह. नमस्कार.
0: आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही अनुक्रमे संक्षेपित करीत आहोत.

आज संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात शेळी पालनाची पंचसूत्री याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. 7:15 या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी माहिती ऐकली. या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी आवश्यक काळजी याविषयी माहिती ऐकणार आहोत. आजच्या वेगवान जीवनशैलीत वाढतं प्रदूषण ही मोठी समस्या आहे. त्यात पावसाळी वातावरणात दमटपणामुळे अधिकच प्रदूषण वाढतं. कारखान्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, रस्त्यावरील धूळ यामुळे वातावरण अजूनच दूषित होतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. श्वसनाचे विकार, ॲलर्जिक दमा, सर्दी, खोकला, निमोनिया अशा अनेक आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी लसीकरण हे जरूर करून घेतलंच पाहिजे. व्यायाम, योगासन, प्राणायाम यामुळे प्रतिकार क्षमता जरी वाढत असली तरी योग्य वेळी योग्य ते लसीकरण हे केलंच पाहिजे. गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, बालक यांची प्रतिकार क्षमता वाढणं ही काळाची गरज आहे. संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण हवं असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रात मुलांसाठी आवश्यक असणारं लसीकरण जरूर करून घेतलं पाहिजे. खोकला, ताप, छातीत कफ, दम लागणं अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब एक्स-रे काढून घ्यावा आणि योग्य ते निदान जरूर करावं. निमोनिया प्रतिबंधक लस, डिप्थेरिया, इन्फ्लुएन्झा, हिपेटायटिस बी अशा विविध लसी जागरूकतेने घेतल्या पाहिजेत. वेळेवर लसीकरण करणं हा वैयक्तिक नाही तर सामाजिक संरक्षणाचा भाग आहे. लसीकरणाच्या बाबतीत जर काही शंका असेल तर डॉक्टर, सरकारी आरोग्य केंद्र या ठिकाणी सल्ला जरूर घ्यावा. उघड्यावरच्या अन्नातून जंतुसंसर्ग होणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. पावसाळ्यातील वाढती आर्द्रता, डबक्यामध्ये साठलेलं पाणी यामुळे डासांची उत्पत्ती होते. त्यातूनच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार फैलावतात. यासाठी कुठेही पाणी साठवू न देणं महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये वातावरण अतिशय दमट असतं, त्यामुळे वेगवेगळे त्वचा विकार देखील याच दिवसात उद्भवतात. लघवीच्या ठिकाणी, जांघेच्या बाजूला संसर्ग होण्याची शक्यता दाट असते. तसा संसर्ग जर झाला तर त्या ठिकाणी खाज येणं, जखम होणं, स्त्राव होणं अशी लक्षणं दिसून येतात. म्हणून ही जागा आंघोळीच्या वेळेला पाण्याने स्वच्छ धुवावी. तसंच त्रिफळाचूर्ण पाण्यात उकळून त्या पाण्याने संध्याकाळी जागा परत स्वच्छ केल्यास जंतुसंसर्गाला प्रतिबंध होतो, कारण त्रिफळाचूर्ण हे उत्तम जंतुघ्न म्हणून कार्य करतं. बाळंत स्त्रियांनी देखील स्वच्छता राखावी. विशेषतः स्तनाग्रांच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होणार नाही ही दक्षता जाणीवपूर्वक घ्यावी. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे लसीकरण तर महत्वाचं आहेच, पण त्याच्या जोडीला उकळून गार केलेलं पाणी देखील रोज प्यावं. सितोपलादी चूर्ण, पिंपळी पावडर मधासह नित्य नेमाने घ्यावी. त्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहतं. जंतुसंसर्गामुळे हवेतील दमटपणामुळे

0: मुलांचं आरोग्य देखील बिघडून कोंडा होणं, केस गळणं या समस्या निर्माण होतात. त्यासाठी आवळा पावडर आणि ज्येष्ठमध पावडर एकत्र करून मुळांशी लावून केस धुवावेत. त्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे रोज खोबरेल तेल केसांच्या मुळांशी रात्री लावून झोपावं, त्यामुळे मुळं बळकट होतात. संसर्ग टाळण्यासाठी हात, पाय, केस यांची स्वच्छता राखणं अत्यंत महत्वाचं असतं. अशा प्रकारे योग्य लसीकरण, नियमित तपासणी आणि आवश्यक काळजी या त्रिसूत्रीद्वारे संसर्गजन्य आजारांवर नक्कीच मात करता येते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग.
1: भल्या पहाटे मधुर कोजनानी उठवणारा बुलबुल दिवसा काही काळ शांत राहतो. माध्यानी परत त्याचे मधुर स्वर कानी पडतात आणि संध्याकाळी तो परत विश्रांती घेतो. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात. संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. कमळ उमलायला लागलं की त्याच्यातला मकरंद खाण्यासाठी भुंगेही पहाटेच सजग होतात, कमळांवर झेपावतात आणि मकरंद खाऊन तृप्त होऊन परततात. एखादाच भुंगा सूर्यास्तापर्यंत कमळ उमललेल्या कमळपुष्पावर रेंगाळतो आणि कमळ मिटल्यावर बंदिस्त होतो. कवी कल्पनेला तेवढाच भृंग दिसतो. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 वाजता उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते, एक एक पाकळी अलग व्हायला लागते. तसा ब्रह्मकमळाचा जाड मांसल दांडा झुलायला लागतो. रात्री 12 वाजता सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. शुभ्र धवल पूर्ण उमललेलं ब्रह्मकमळ त्यातील पूकेसर आणि स्त्री केसरासह प्रेक्षणीय तर असतंच आणि आनंददायीही असतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं. सूर्यफुलाचं नाव असतं त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई, मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात, कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. शिरीषाची पानं दिवसा पूर्ण खुली असतात तर सूर्यास्तानंतर मिटतात. शिरीषामध्ये हा स्लीप रिदम आढळतो.
0: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत 3 विशेष हा कार्यक्रम. प्रथम सुविचार. क्रोध हा एक झंझावत असतो, तो इतक्या वेगाने येतो की सारा विवेकच नष्ट करतो. 6 जूनचे दिनविशेष याप्रमाणे. आज 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. आज राज्याभिषेक दिन. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांचा आज स्मृती दिन. आज स्वीडनचा ध्वज दिन सुद्धा आहे. गुरुदेव रानडे यांचे 6 जून 1957 रोजी निधन झाले. आज त्यांचा स्मृती दिन. आताच आपण दिनविशेष हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आता ऐकूयात काही जाहिराती.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
3: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेस साठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
4: दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी वैद्य रुग्णालय नांदेड येथे महत्वाच्या बैठकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य, प्रभाकर कुंटुरकर, गिरीश बाराळे, डॉक्टर लक्ष्मीपूरण शेट्टीवार, के जामकर तथा समस्त कृती समिती सदस्यांनी केला आहे.
5: टेरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड खास अधिक मास निमित्त सादर करत आहे चांदी जोडवे महोत्सव.
6: दररोज एका भाग्यवान विजेत्याला मिळतील चांदी जोडवे आणि मेगा बंपर ऑफर मध्ये एका भाग्यवान विजेत्याला मिळेल इलेक्ट्रिक स्कूटी.
5: महोत्सव कालावधी दिनांक 17 मे ते 15 जून 2026. आम्हीच घडवणार, आम्हीच विकणार.
6: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स, मेन रोड, हुडको, नांदेड. क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
5: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
6: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीच्या आजार,
5: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
7: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
6: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
5: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 70 50 10 10 49.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क

0: 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59।
1: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे। योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना।
2: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड। मोबाईल 93 23 18 50 50।
3: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड।
4: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार।
3: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक।
4: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
3: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड।
5: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
6: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। सकाळचे ठीक 7 वाजलेत। ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या सुरातलं वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं देशभक्ती गीत।

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

0: 0476712252.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा. हॅलो, फोन फरमाईश.
0: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
0: फोन फरमाईश.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आपल्यासोबत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

हे गाणं प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. कडक उन्हात तडफडणाऱ्या पक्ष्यांसाठी आपल्या परसबागेत, अंगणात, गच्चीवर, वाटीत पाणी ठेवा आणि मग म्हणा, मी देईन तुला ग घरटे.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी 16,71,00,000 रुपये निधी मंजूर. छत्रपती संभाजीनगर तसंच बीडसाठी 12,27,00,000 रुपये वर्ग. नीट परीक्षेबाबत सर्व यंत्रणांना सतर्कतेची मुख्यमंत्र्यांकडून सूचना. प्लास्टिकच्या चलनी नोटांचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेच्या विचाराधीन. अन्नपदार्थ बांधण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर बंद करण्याचे निर्देश. जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि 18 वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारत अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. मार्च महिन्यात राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी 16,71,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर तसंच बीड जिल्ह्यासाठी 12,27,60,000 रुपये तर नागपूर विभागात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यासाठी सुमारे 4,41,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांच्या बँक खात्यात निधी जमा करण्याची सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आली आहे. दरम्यान आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यातील साधू ग्राम प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी राज्य सरकारनं 2,267 कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागास प्रवर्गाच्या धर्तीवर सर्व शैक्षणिक सवलती आणि योजना लागू करण्याचा निर्णयही राज्य शासनानं घेतला आहे. 2026-27 या चालू शैक्षणिक वर्षापासूनच या सवलती आणि योजना लागू असतील. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा पारदर्शक आणि तणावरहित वातावरणात व्हावी यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पुणे आणि लातूर इथल्या परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात यावं. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. राज्यात अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणामुळे कोणत्याही जातीवर अन्याय होऊ नये हीच रिपब्लिकन पक्षाची भूमिका असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करावं आणि सर्व जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देऊन समान न्याय द्यावा. त्यामुळे जोपर्यंत जातनिहाय जनगणना पूर्ण होत नाही तोपर्यंत अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करू नये अशी भूमिका आठवले यांनी मांडली. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. बँकेचा रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. दरम्यान देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा प्रस्ताव बँकेच्या विचाराधीन असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. थोपटे यांचं परवा पुण्यात निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण एफएसएसआयनं अन्नपदार्थ बांधण्यासाठी किंवा अन्न वाढण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. छपाईच्या शाईमध्ये असलेले हानिकारक पदार्थ अन्नपदार्थांमध्ये उतरण्याच्या शक्यतेमुळे हे निर्देश देण्यात आले. सर्व विक्रेत्यांनी अन्नपदार्थांची विक्री आणि वितरण सुरक्षित आणि मान्यताप्राप्त साहित्यातून करावी. ग्राहकांनीही यासंदर्भात सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईनं गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची मुदत उद्या 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत यासाठी अर्ज करू शकतील.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

खरीप हंगामासाठीची प्रमाणित बियाणे महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुकांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तत्काळ अर्ज करावेत असं आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. ते काल मुंबई इथं बोलत होते. या योजनेअंतर्गत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी 3 लाख क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. जागतिक पर्यावरण दिन काल साजरा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळ राज्यातल्या सर्व बस स्थानकांमध्ये स्वच्छता मोहिमेला कालपासून प्रारंभ झाला. बस स्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृहांची दर 4 तासांनी स्वच्छता केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सुखना नदीच्या काठावर भारतीय वंशाची सुमारे 2500 झाडं लावण्यात आली. आमदार अनुराधा चव्हाण महापौर समीर राजूरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या पाडळी इथं जलदिंडी अभियानाचा काल समारोप झाला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी बोलताना जलसंवर्धन जलसाक्षरता आणि पर्यावरण संरक्षणासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. परभणी जिल्ह्यातल्या रहाटी इथं युवा जलदिंडी 2026 या अभियानाचा काल समारोप झाला. अभियानात सहभागी युवकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत परभणी इथं माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ भागवत कराड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. हिंगोली इथं जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात काल वृक्षारोपण करण्यात आलं. न्यायिक अधिकारी वकील संघाचे पदाधिकारी सदस्य तसंच न्यायालयीन कर्मचारी यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यावेळी वृक्षारोपण केलं. धाराशिव इथंही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं काल न्यायिक अधिकारी निवासस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. मानवी जीवनात झाडांचं महत्व आणि निसर्ग संवर्धन याबाबत जनजागृतीही करण्यात आली. नांदेड महापालिकेच्या हरित नांदेड अभियानाला काल प्रारंभ झाला. या अभियानाअंतर्गत नांदेड शहरात 18,000 झाडं लावली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयानं काम करण्याची गरज बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी वर्तवली आहे. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था संचलित ऊसतोड कामगार प्रकल्पाअंतर्गत जिल्हास्तरीय स्थलांतर पूर्व नियोजन समन्वय बैठकीत काल ते बोलत होते. औद्योगिक विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखणंही महत्वाचं असल्याचं विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सीआयआयच्या 16व्या परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून काल बोलत होते. छत्रपती संभाजीनगरला इलेक्ट्रिक व्हेईकल कॅपिटल म्हणून नवी ओळख मिळत असून भविष्यात हे शहर देशाच्या औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे झळकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लातूर शहरातल्या विविध मोकाट कुत्र्यांच्या वाढलेल्या त्रासाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. भाजप नगरसेवकांनी महानगरपालिकेसमोर हे अनोखं आंदोलन केलं. शासकीय सेवेत कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवाविषयक अडचणी आता तातडीनं मार्गी लागणार आहेत. विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विभागात दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी कर्मचारी समाधान शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काल बीड आणि परभणी इथं पहिलं कर्मचारी समाधान शिबिर पार पडलं. जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा आणि आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी परभणी जिल्ह्यात 7 कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. कर्तव्यावर हजर न राहिल्याबद्दल या 7ही जणांविरुद्ध नवा मोंढा ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत काल उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. आज होणाऱ्या अंतिम फेरीत भारताचा सामना यजमान जपानच्या संघाशी होणार आहे. दरम्यान मुलींच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा उपांत्य फेरीत चीननं पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव केला. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. मोसमी पाऊस महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल झाली असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी 16 कोटी 71 लाख रुपये निधी मंजूर. छत्रपती संभाजीनगर तसंच बीडसाठी

0: कोटी 27 लाख रुपये वर्ग. नीट परीक्षेबाबत सर्व यंत्रणांना सतर्कतेची मुख्यमंत्र्यांकडून सूचना. आणि जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र, आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 7:20 झाली आहेत.
2: तेरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड खास अधिक मास निमित्त सादर करत आहे चांदी जोडवे महोत्सव.
3: दररोज एका भाग्यवान विजेत्याला मिळतील चांदी जोडवे आणि मेगा बंपर ऑफर मध्ये एका भाग्यवान विजेत्याला मिळेल इलेक्ट्रिक स्कूटी.
2: महोत्सव कालावधी दिनांक 17 मे ते 15 जून 2026. आम्हीच घडवणार, आम्हीच विकणार.
3: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स, मेन रोड, हुडको, नांदेड.
4: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
6: हॅलो
7: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
6: पुन्हा
7: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले जडकाल.
6: 10 लाख द्या, वाचाल.
8: सर एवढे कुठून आणणार?
6: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
8: सर 2 लाख
9: काय झालं बाबा?
8: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
6: अरे
8: ठेवला
9: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
8: फ्रॉड?
9: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
8: तर पैसे गमवाल.
10: RBI सांगते,
11: जाणकार बना, सतर्क राहा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999127.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र।
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
0: आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आपण नुकताच साजरा केला. आपल्या जीवनात निसर्गाचं म्हणजेच पर्यावरणाचं असणारं अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हिरवागार परिसर ही आपल्या प्रत्येकाची गरज आहे. मात्र वाढतं प्रदूषण आणि बदलतं हवामान यामुळं पर्यावरणाचं रक्षण आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी अत्यंत महत्वाची बनली आहे. श्रोतेहो, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषणाची समस्या, त्याचे दुष्परिणाम आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, पर्यावरण दिनाचं महत्व नेमकं काय आणि या वर्षीच्या पर्यावरण दिनाबद्दल आपण सांगू शकाल का?
1: पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून या दिवशी साजरा केला जातो आणि जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश जर का सांगायचं झालं तर सामान्य माणसाला पर्यावरणाशी जोडणं किंवा निसर्गाशी जोडणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तसं बघायचं झालं तर 1972 साली जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जगभरातील 150 देश स्टॉकहोम इथं एकत्र आले आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननं जी काही एक त्यांच्यासाठी परिषद घेतली होती त्या दिवसाची आठवण म्हणून खरं तर हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतोय. एकूणच जागतिक स्तरावर या दिवसापासून म्हणजे 5 जून 1972 पासून पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे याची सुरुवात झाली आणि त्यासाठी हा दिवस हा महत्वाचा आहे. या दिवसाची प्रत्येक वर्षी एक थीम असते. या वर्षीची थीम जी आहे ती म्हणजे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर. म्हणजेच काय तर आपल्या वसुंधरेचे आपल्याला रक्षण करायचे असेल तर त्यासाठी निसर्गाकडूनच आपल्याला प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि ती प्रेरणा घेऊन आपल्याला आपलं वातावरण जे आहे किंवा आपला पृथ्वी हा ग्रह जो आहे तो सुरक्षित ठेवायचा आहे आणि तरच आपण या पृथ्वीवरती जगू शकतो ही जाणीव करून देण्यासाठी खरं तर या वर्षीची ही थीम आहे. त्यामुळे क्लायमेट ऍक्शन हा या वर्षीचा एक महत्वाचा भाग राहणार आहे याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
0: मॅडम, सध्या पर्यावरणाचा प्रश्न खूप गंभीर बनत चाललाय. शहरांमध्ये सुद्धा वाढतं वायू प्रदूषण ही चिंतेची बाब बनलीय. हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे?
1: हवा प्रदूषण हा एक मुख्य प्रश्न सर्व शहरांमध्ये आता सध्या जाणवत आहे. यासाठीची कारणं अनेक असतील. मुख्यतः वाढणाऱ्या गाड्या ज्या आहेत, रहदारी जी वाढती आहे, योग्य प्रमाणात डांबरीकरण केलं जात नाहीये, त्याशिवाय उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारा जो धूर आहे, त्याचबरोबर औष्णिक ऊर्जा केंद्र जी आहेत ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोळसा जाळला जातो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे खरं तर हवेचं प्रदूषण होतं आणि त्यामुळे अनेक परिणाम आपल्याला जाणवत आहेत. अगदी मानवी शरीरावर देखील जाणवत आहेत आणि

0: प्राणी असतील, पक्षी असतील किंवा निर्जीव घटकांवर देखील याचे परिणाम जाणवताना दिसतात. यासाठी थोडक्यात आपण काय करू शकतो तर अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो की आपल्या ज्या गाड्या आहेत आता जर का बघायचं झालं तर प्रत्येक घरामध्ये किमान 2 गाड्या तरी आहेत शहरांमध्ये. त्यामुळं त्यातून बाहेर पडणारा धूर जर का कमी करायचा असेल, समजा 40 माणसं एकत्र बाहेर पडलीत एका गाडीतून तर 40 गाड्यांचा धूर तेवढा कमी होतोय. तर या पद्धतीनं प्रत्येकानं सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा जर का वापर केला आणि शासनानं ही सुविधा जी आहे ती आणखीन मजबूत केली तर आपण चांगल्या पद्धतीनं हे हवेचं प्रदूषण कमी करू शकू. किंवा उद्योगधंद्यांनी सुद्धा त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही हवा प्रदूषण रोखण्यासाठीच्या गोष्टी ज्या आहेत, वेगवेगळे इक्विपमेंट त्यांनी तिथं लावणं अपेक्षित आहे, धूर कसा कमी करता येईल यासाठीच्या यंत्रणांकडे लक्ष देणं अपेक्षित आहे, तर ह्या सुद्धा सुविधा तिथं उपलब्ध करून घेणं आणि त्या पद्धतीनं त्या सुरू ठेवणं हे खरं तर उद्योगधंद्यांची जबाबदारी असेल. त्यामुळं त्यांची जबाबदारी देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. शिवाय आजकाल जर का बघितलं तर बांधकाम व्यवसाय देखील वाढत चाललेला आहे, त्यामुळे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घर बांधताना सुद्धा आणि घर पाडताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण होताना दिसतंय. त्यामुळे प्रत्येकानं जर का त्या पद्धतीनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी धुळीचे कण बाहेर कमी पडतील यासाठी आपल्या स्तरावर काही ना काहीतरी योजना केल्या तर हवेचं प्रदूषण कमी होऊ शकतं.
1: हो खरंय मॅडम, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवण्याबरोबरच प्रत्येक स्तरावर हवा प्रदूषण रोखण्यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. मॅडम, वायू प्रदूषणाबरोबरच जल प्रदूषण सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसते. नद्या आणि पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?
0: नद्या किंवा पाण्याचे स्त्रोत खरं तर हे सगळे दूषित करण्यासाठी आपण जबाबदार आहोत. कोणत्या कारणानं? तर बरेच वेळेला आपण जिथं राहतो त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था म्हणजे ती सांडपाणी स्वच्छ करण्याची व्यवस्था कार्यरत नसते, किंवा कारखान्यांमध्ये असणारी जी व्यवस्था आहे ज्यामध्ये पाणी शुद्ध केलं जातं ती योग्य प्रमाणात चालत नसते. त्यामुळं या त्या त्या स्तरावर जर का योग्य पद्धतीनं या यंत्रणा चालल्या, जिथं बऱ्याचशा ठिकाणी अजूनही सांडपाणी स्वच्छ करणाऱ्या अशा यंत्रणा उपलब्धच नाहीयेत, त्यामुळं त्या ठिकाणी या यंत्रणा उपलब्ध करून त्या योग्य रीतीनं सुरू ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि त्याशिवाय पाण्याचा वापरच जर का आपण कमी केला ज्या ठिकाणी तो वापर करायला पाहिजे म्हणजे योग्य पद्धतीनं तो वापर केला तर येणारं जे पाणी आहे त्याचं प्रमाणच कमी होईल आणि ज्या काही यंत्रणा आधीपासून आहेत तर त्यांच्यावरती येणारा जो काही अनावश्यक भार आहे तो कमी होईल आणि या सर्वच यंत्रणा योग्य रीतीनं सुरू राहतील आणि पाणी प्रदूषण कमी होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
1: हो निश्चितच मॅडम, हल्ली ध्वनी प्रदूषण सुद्धा खूप वाढताना दिसते आणि या प्रदूषणाला खरं तर आपणच जबाबदार आहोत. ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर कोणता परिणाम होतोय आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आपण सर्वांनी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे?
0: ध्वनी प्रदूषण ही अशी एक समस्या आहे की त्याचे परिणाम डायरेक्ट आपल्याला दिसत नाहीत पण हळूहळू ते दिसायला लागतात. उदाहरणार्थ आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो किंवा झोप न लागणं किंवा कॉन्सन्ट्रेशन न होणं. जे विद्यार्थी आहेत अभ्यास करतायत परीक्षा देतायत तर त्यांना तो योग्य पद्धतीनं न करता येणं, त्याशिवाय बरेच वेळेला डोकेदुखी किंवा कधी कधी हृदयाची धडधड वाढणं, कधी कधी खूपच मोठा आवाज असेल डॉल्बी सारखा तर बऱ्याच वेळेला हार्ट अटॅक सुद्धा जाणून आलेले आहेत. त्यामुळं ह्या ध्वनी प्रदूषणाचा जरी म्हटलं की दिसताना तो आवाज हे काय करू शकतो पण मोठे त्याचे परिणाम होऊ शकतात माणसावरती. विशेषतः गर्भवती महिला जर का बघितल्या आणि वृद्ध लोक जर का बघितले तर यांना याचा खूपच त्रास होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर म्हणजे कोल्हापूर शहराचं जर का आपण सांगायचं झालं तर शांतता क्षेत्र यामध्ये कुठले भाग यायला पाहिजेत तर हॉस्पिटल्स असतात किंवा शैक्षणिक संस्था ज्या असतात किंवा कोर्ट असतील तर हे सगळे जे भाग आहेत हे शांतता क्षेत्रात येतात. साधारणतः त्यांच्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत कोणताही आवाज मोठ्या प्रमाणात येता कामा नये. पण आज शहराची आपण परिस्थिती बघितली तर मुख्य रस्त्यांवरतीच मोठमोठे हॉस्पिटल्स आपल्याला दिसतात. ध्वनी प्रदूषण जर का या मुख्य रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात होत असेल, डॉल्बीचे आवाज जर का मोठ्या प्रमाणात येत असतील तर त्याचा परिणाम तिथं असणाऱ्या त्या पेशंट्सच्या आरोग्यावर होणार आहे. तर त्यामुळे

0: या दृष्टीने देखील ध्वनी प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक शहरात त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग कसं करता येईल हे बघणं गरजेचं आहे.
1: याबरोबरच आपण ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणखी कोणती खबरदारी आपण घेऊ शकतो?
0: मी आता म्हटलं त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग तर आहेच आहे, पण युवकांमध्ये सुद्धा आवाजाच्या बाबतीत थोडस एक पॉझिटिव्ह अटिट्यूड येणं मला वाटतं गरजेचं आहे. म्हणजे डॉल्बीच्या बाबतीत विशेषतः प्रत्येक सण समारंभ असू देत किंवा कुठले वाढदिवस असू देत किंवा नेते मंडळींची काही भाषणं असतील किंवा काय, तर त्यावेळी सुरुवातीला हे मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा आवाज असतो, तर तो थोडासा आपण या आवाजाला कसा फाटा देता येईल हे बघणं मला वाटतंय गरजेचं आहे. बरेच वेळेला गाड्यांना मोठे हॉर्न असतात, या हॉर्नचा देखील खूप मोठा म्हणजे दुष्परिणाम होताना आपल्याला दिसतोय, तर त्यामुळं असं होऊ नये यासाठी मुलांच्या मध्ये प्रबोधन करणं खरं तर मला वाटतंय महत्वाचं आहे. आणि शांतता क्षेत्र जिथं आहे, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, कोर्ट आहेत, हॉस्पिटल्स आहेत, तर त्या ठिकाणी तर विशेष काळजी आपण घेणं अपेक्षित आहे.
1: हो खरंय मॅडम. मॅडम, प्लॅस्टिकचा वाढता वापर ही पर्यावरणासाठी खूप मोठी हानी ठरतीये. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांबद्दल आपण श्रोत्यांना काय सांगाल?
0: प्लास्टिक बद्दल सांगायचं झालं तर प्लास्टिक खरं तर एक वरदान म्हणायला हरकत नाही, पण आता जर का एकूण त्याचा वापर आणि त्याचं जे पर्यावरणामध्ये त्याचा होणारा दुष्परिणाम हा बघितला तर हे प्लास्टिक म्हणजे राक्षसासारखी भूमिका बजावताना आपल्याला दिसतोय. प्लास्टिक जे आहे ते विघटन होत नाही त्याचं, हा त्याचा मुख्य एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे एकदा जर का प्लास्टिकची एखादी वस्तू बाहेर आली तर किमान 300-400 वर्ष ती आहे तशीच त्या मातीमध्ये पडून राहणार आणि त्याचं इतर काहीही होणार नाहीये, तर हा मुख्य प्रश्न आहे. आणि त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स पासून ते वेगवेगळ्या काही वस्तू असतील किंवा काय, तर हे सगळं आहे असंच आपल्याकडे साठून राहतं, ते कुजत नाही, त्याचं खत वगैरे काहीच करता येत नाही, आणि तो कचरा जो आहे एक मोठी समस्या झालेली आहे. हा जाळला तर त्यातून घातक वायू बाहेर पडतात, म्हणजे डायऑक्झिन किंवा फ्युरॉन सारखे वायू आहेत, त्याच्यामुळे कॅन्सर साठी सुद्धा ते कारणीभूत आहेत. त्यामुळे तो जाळणं पण चुकीचं आहे, तो जाळू शकत नाही आपण. त्याचबरोबर सिंगल यूज प्लास्टिक जे आहे की एकदा वापरलं की त्याचा पुन्हा कधीच वापर होणार नाही, ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आता वाढतो आहे. म्हणजे वेगवेगळ्या वाढदिवस असतील, लग्न समारंभ असतील, कोणत्याही याच्यासाठी अगदी ते सिंगल यूज प्लास्टिकचे चमचे असतील, प्लेट्स असतील किंवा त्या वाट्या असतील, तर याचा वापर केल्यानंतर त्याचं पुन्हा काही करता येणार नाही. त्यामुळे हा सिंगल यूज प्लास्टिक जो आहे हा कसा कमी करता येईल हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. ह्याच प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स ज्या आहेत आपण वापरायला सोप्या, म्हणून भाजी असेल किंवा आणखीन काय असेल त्यासाठी या कॅरी बॅग्स आपण वापरतो, पण नंतर आपण पटकन त्या वापरानंतर टाकून दिल्या तर त्या गटारीमध्ये जातात किंवा आजूबाजूला इतरत्र पसरतात, त्याच्यामुळे गटारी तुंबतात. पावसाळ्यामध्ये तर ह्याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्याला दिसतो की सांडपाणी असतं ते सगळं रस्त्यावरती पसरलं जातं. त्याचबरोबर जे काही कुत्री असतील, मांजरं असतील किंवा गायी असतील, गायी म्हैशी, तर त्या ह्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जे आपण अन्न भरून टाकतो त्याच्यामुळे हे प्लास्टिक ते खाऊन टाकतात आणि त्यांच्यामध्ये पोटात ते तसंच साठतं आणि हे प्राणी मरण्याची शक्यता पण वाढते. त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकचा वापर कसा करायचा हे एक मोठा प्रश्नच आहे. त्यामुळं प्लास्टिकचा वापर करताना नेहमीच जपून वापर करणं गरजेचं आहे, किंवा कापडी पिशव्यांचा जितका जास्त वापर करता येईल, प्लास्टिकला जे काही अल्टरनेटिव्ह देता येईल ते अल्टरनेटिव्ह वापरून आपल्याला प्लास्टिकचा वापर टाळायचा आहे.
1: हो खरंय मॅडम. श्रोते हो, पर्यावरणाच्या रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपक्रम राबवले जात आहेत, पण पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. रोजच्या जीवनात छोट्या छोट्या कृतींमधून सुद्धा आपण पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देऊ शकतो. श्रोते हो, आजच्या भागात आपण पर्यावरणाचं महत्व, वायू, जल, ध्वनी प्रदूषण, प्लॅस्टिकच्या वापरामुळे होणारं प्रदूषण आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांविषयी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा पर्यावरण रक्षणासंबंधीचा हा संवाद आपण पुढील भागातही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा आणि त्यासाठी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केले एफएम बँड 101.1 MHz. सकाळची 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. श्रोते हो, मौन मौन हे केवळ न बोलणे नसून ती विचारांची शांतता, मनाची अंतर्मुखता आणि भावनांची गहनता असते. शब्दांविना बरेच काही व्यक्त करण्याची ताकद मौनात असते. न बोलताही जे कळते ते मौनाचे सत्य असते. शब्दांना जिथे मर्यादा पडतात तिथून मौनाची भाषा सुरू होते. कधी मौन म्हणजे संमती असते तर कधी स्पष्ट नकार असतो. न बोलताही जे उमजते तोच खरा मौनाचा विस्तार असतो.

0: प्रतिमा यांच्या स्वरातील एम वैशाली यांची संजय जाधव यांनी संगीतबद्ध केलेली भावरचना आपण ऐकत आहात.
1: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
2: स्वनी मुळाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 07 9 6 9 9 1 8 2 7.

0: सुरक्षा स्कीम के टेलीलॉ न्याय बंधु कानूनी साक्षरता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े कानूनी सहायता टेलीलॉ के टोल फ्री नंबर 1-4-4-5-4 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है।
1: बाबा कॉलेजची फी जास्त आहे।
2: बेटा
3: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते।
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल।
4: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री। सर
1: कुठे
4: ऍडमिशन घ्यायला, खातं झालं ऍक्टिव्ह।
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा।
7: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
8: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
7: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
8: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध।
9: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता।
7: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
8: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड।
10: संपर्क 70501049।
11: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
12: आम्हीच घडविणार आम्हीच विकणार।
11: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक,
12: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
11: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

योगिता चितळे यांच्या स्वरातलं निलेश मोहरीर यांनी संगीत दिलेलं भावगीत आत्ताच आपण ऐकलं. मंदार चोळकर यांच्या या भावरचनेबरोबरच आम्ही आजचा भावधारा हा कार्यक्रम इथं संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी बातमीपत्र समाचार प्रभात आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 8:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरेली सफर सुरू करूया निदा फाजली यांच्या गझल रचनेने. चंदन दास यांच्या स्वराला संगीताची साज चढवली आहे अनवर उस्मान यांनी.

0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी वैद्य रुग्णालय नांदेड येथे महत्वाच्या बैठकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य, प्रभाकर कुंटुरकर, गिरीश बाराळे, डॉक्टर लक्ष्मीपूरण शेट्टीवार, के जामकर तथा समस्त कृती समिती सदस्यांनी केलं आहे.
3: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन नांदेड.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.

संगीता चितळे यांच्या स्वरातलं विवेक चितळे यांनी संगीत दिलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं भावगीत आताच आपण ऐकलं. या रचनेबरोबरच आम्ही आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम इथंच संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका. आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. जागतिक आर्थिक संकट असूनही 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील दमण इथं एकंदर 2,970 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून पायाभूत सुविधांचा विकास आणि गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य देत देश सुधारणांच्या प्रवासात वेगाने पुढे जाईल अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील सुरत इथं विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी विहार अर्थात सुरहा तलावाला देशातील 100वं रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही मान्यता देशाच्या पाणथळ जागा आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धनाबाबतच्या बांधिलकीचं प्रतीक आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्रिपुरा इथं सीमा सुरक्षेबाबत आढावा घेतला. यावेळी लंकामुरा सीमा चौकी इथं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी संबोधित केलं. त्रिपुरा फ्रंटियर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्रिपुरा असो किंवा बिहार, आम्ही लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ देणार नाही हा आमचा ठाम संकल्प आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे सर्व जवान प्रत्येक झाडाला आपला भाऊ बहीण किंवा मूल समजून त्याची जपणूक करत आहेत. हा उपक्रम केवळ सरकारी आदेशांमुळे प्रेरित नसावा तर ती आपली नैसर्गिक सवय बनली पाहिजे. हीच सवय आपलं भवितव्य सुरक्षित ठेवू शकते असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाचा आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. तथापि जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्जरोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचा परकीय चलनसाठा 682 अब्ज डॉलर इतका भक्कम

पातळीवर असून हा साठा साधारण 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे अशी माहितीही मल्होत्रा यांनी दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईनं इयत्ता 12वीसाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात अशी माहिती मंडळानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. यापूर्वी आजपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. सीबीएसईने सर्व पात्र विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीची नोंद घेण्याचं आणि विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आणि बळजबरीने बळकावलेल्या भारतीय प्रदेश असलेल्या गिलगिट बाल्टिस्तान विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या योजनांबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे. या निवडणुका उद्या नियोजित आहेत असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 1947 जम्मू काश्मीरचं भारतात झालेलं पूर्ण कायदेशीर आणि अपरिवर्तनीय विलीनीकरण यामुळे गिलगिट बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे ही आपली भूमिका भारताने पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केली आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा गैरवापर करून जम्मू काश्मीरबाबत चुकीचे दावे पसरवत आहे आणि त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचं भान ठेवलं पाहिजे अशी टीका भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी काल पाकिस्तानवर केली. संयुक्त राष्ट्र महासभेला सादर करण्यात आलेल्या सुरक्षा परिषदेच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिखार अहमद यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला. त्याला प्रत्युत्तर देताना हरीश यांनी हे भाष्य केलं. इराण अमेरिका संघर्षात नव्यानं तणाव निर्माण झाला असून सागरी वाहतुकीला लक्ष्य करणाऱ्या इराणच्या 4 ड्रोनला पाडल्यानंतर अमेरिकन सैन्याने हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळील इराणच्या किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर हल्ले केले आहेत. या संघर्षात इराणकडून हल्ल्याची योजना असल्याचं लक्षात घेता त्यापासून बचावासाठी गोरुख आणि केशम बेटावरील इराणच्या रडार केंद्रांवर हल्ला केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. मणिपूरच्या कांगकोपी जिल्ह्यात काल पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आदिवासी बहुल लोईबोल खोल्लेन गावावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात एका महिलेसह 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरं जाळण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात गटाशी संबंधित सशस्त्र सदस्यांनी गावावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तिथं उपस्थित असलेल्या दुसऱ्या सशस्त्र गटाने गोळीबार सुरु केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्टेल्थ प्रकारातील लढाऊ विमान सुखोई SU-57 भारतात संयुक्त उत्पादन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यातून दोनही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारी अधोरेखित होते. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी काल संवाद साधला. एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित हार्डवेअरसह इतर महत्वपूर्ण संरक्षण प्रणालीच्या बाबतीत भारतासोबत सहकार्य करण्याची तयारीही पुतीन यांनी दर्शवली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद यानं जर्मनीच्या विन्सेंट किमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. काल दिवसाची सुरुवात 3र्या स्थानावरून करणाऱ्या प्रज्ञानानंदने क्लासिकल प्रकारात महत्वपूर्ण विजय मिळवून 3 गुण मिळवले आणि एकंदर 18 गुणांसह विजेतेपद निश्चित केलं. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास सुरू झाला आहे. उपग्रहाने दर्शवलेल्या अंदाजानुसार केरळ कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात काल पर्जन्यमानाची स्थिती निर्माण झाली असून हा पट्टा तळ कोकणाच्या जवळ पोहोचल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचं आगमन होईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय.
गेल

गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरींवर श्रोते हो, आपण आहात आकाशवाणी नांदेड केंद्रासोबत, अर्थात एफएम बँड 101.1 MHz. सकाळची 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरेली सफर सुरू करूया व्ही के त्रिपाठी यांच्या गझल रचनेने. शंकर महादेवन यांच्या स्वराला संगीताची साज चढवली आहे पी प्रधान यांनी.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: टेरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड खास अधिक मास निमित्त सादर करत आहे चांदी जोडवे महोत्सव.
2: दररोज एका भाग्यवान विजेत्याला मिळतील चांदी जोडवे आणि मेगा बंपर ऑफर मध्ये एका भाग्यवान विजेत्याला मिळेल इलेक्ट्रिक स्कूटी.
1: महोत्सव कालावधी दिनांक 17 मे ते 15 जून 2026. आम्हीच घडवणार, आम्हीच विकणार.
2: टेरे ज्वेलर्स अँड सन्स, मेन रोड, हुडको, नांदेड. क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
3: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
2: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
3: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
4: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
2: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
3: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 70501019.
0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
5: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
6: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
7: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
8: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
7: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
8: सोने चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
7: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
9: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी व्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
10: दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी वैद्य रुग्णालय नांदेड येथे महत्वाच्या बैठकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य, प्रभाकर कुंटुरकर, गिरीश बाराळे, डॉक्टर लक्ष्मीपूरण शेट्टीवार, के जामकर तथा समस्त कृती समिती सदस्यांनी केलं आहे.

भूपिंदर सिंग यांच्या स्वरातील अजय स्वामी यांनी संगीत दिलेली सदानंद तिवारी यांची गझल रचना आताच आपण ऐकली. यानंतर ऐकूया जयदेव यांनी संगीत दिलेलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं शहर यार यांचं गझल गीत.

या रचनेबरोबरच आम्ही आजचा गझल गीतांचा कार्यक्रम इथं संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 9 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: अब अपने दोस्त कमल शर्मा को दीजिए इजाजत, नमस्कार।
1: आज के फनकार।

0: एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एप्लिकेशनवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या आवडीच्या गीतांचा फोन इन कार्यक्रम फोन फरमाईश.
1: आजच्या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधत आहेत आनंद पंडित आणि मनीषा पाठक.
0: या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य मिळालं संजय उंचेगावकर यांचं.
1: तंत्रनिर्देशक बाबूराव डोली.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विश्वास वाघमारे.
1: चला तर मग श्रोते हो सुरुवात करूया या फोनने. हॅलो, आकाशवाणी नांदेड केंद्र. बर, गंगाधरजी काय करता आपण?
2: काय नाही, त्यात ऊन लागायला पडतो, कामाला गेलो नाही, घरीच होत आहे.
1: तरी आता उन्हाचा तशी तीव्रता कमी झाली आहे.
2: कमी झाली, काय कसं कामाला.

0: गाव सोडणार झाले, ऊन लागले ना त्याच्यामुळे घरीच होत आहेत.
1: बर बर बर, कोणतं काम करता आपण?
0: काम तर कोणते करताय, मिस्त्री काम करतो, कोणते करतो, कोणते काम करतो मी.
1: बर बर बर, मग आता मग रोजचा आपल्याला जो पैसा मिळतो किंवा जी रोजंदारी मिळते ती व्यवस्थित मिळते आपल्याला?
0: हो ना ताई, रोजंदारी करतो, बघू चांगली करतो.
1: बर बर बर, आणि घरी कोण कोण असतं आता?
0: घरी काय एक चंद्रदर्शन छाया.
1: बर, अच्छा.
0: पोराची माय पूनम.
1: बर, चौघा जणांचा संसार आहे आपला?
0: हो ना ताई.
1: बर बर,
0: माझे वडील ना आई वारले त्याच्यामुळे आम्ही चौघा जण होतो बघा.
1: अच्छा अच्छा, बर. आज फोन केला, कुठलं गीत ऐकणार?
0: ताई ते सुनिया शेट्टीचं गाणं, ते मोर म्हणत आहे, सुनिया शेट्टीचं आहे ना ते गाणं.
1: अच्छा ठीक आहे, गंगाधरजी आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या.
0: धन्यवाद धन्यवाद.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
0: 10 लाख द्या वाचाल.
2: सर एवढे कुठून आणणार?
0: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
2: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
2: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
2: ठेवला.
3: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
2: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
2: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: हॅलो नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाईश. झगडे. बर बर, नांदेड मधून कुठून बोलताय?
7: कुठून कॉल लागते? सांगवी.
6: सांगवीवरून बोलताय? बर बर बर. बर, झगडे काय करता आपण?
7: काहीच नाही सर, आराम आहे.
6: वा छान, इतक्या उन्हाचं बाहेर पडा वाटत नाही म्हणून आराम चालू आहे का?
7: हो सर, ऊन जास्त आहे.
6: बरोबर बरोबर. मग बाकी थंड वातावरण असतं त्यावेळेला कोणतं काम करता?
7: थंड वातावरण फिरतो सर मी, आणण्याचा व्यापार करतो सर.
6: कशाचा?
7: आंब्याचा व्यापार करतो, शेवटी घेऊन निघतो सर.
6: बर बर बर बर, छान छान छान. बर झगडे, आज आपण कार्यक्रमामध्ये फोन लावलेला आहे तर गीत कुठलं ऐकताय?
7: तर गाणं भगवान बुद्धाचं लावायचं गाणं.
6: कोणतं? ठीक आहे झगडे, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्यासाठी हे गीत.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
1: हॅलो, आकाशवाणी नांदेड केंद्र, कार्यक्रम फोन फरमाईश.
2: हा, मी बालाजी संभाजी शिंदे, मुक्काम रोहित तालुका मुदखेड जिल्हा नांदेड.
1: बालाजी, काय करता आपण?
2: शेतीच करतो साहेब. मॅडम,
1: शेती करताय? किती एकर आहे?
2: शेती आहे 15 एकर.
1: छान आहे की मग. आणि पाण्याची व्यवस्था?
2: पाणी आहे, बोर आहे, हिर आहे, सगळ्याचं पाणी दिसलं.
1: चांगलं आहे म्हणजे. आणि विहिरीला पाणी उन्हाळ्यात असतं?
2: हो.
1: बरं, मग आता सध्या एवढी आपली शेती आहे तर काय लावलेलं आहे आता?
2: गोबी आहे, ऊस आहे, सुंदी असं, हळद आहे. हळद काढली मॅडम, आता लावायची आता.
1: बरं, हळद किती निघाली यावर्षी?
2: हळद 30 क्विंटल.
1: 30 क्विंटल निघाली. आणि मग विकायला कुठे? नांदेडलाच?
2: नांदेडला नेता, तिकडे कुठे आपल्या मनोहर मार्केट चांगलं भेटत नेता मॅडम.
1: बरं, मग यास भाव चांगला मिळाला का?
2: 12,000-13,000 रुपये मॅडम आता हळद.
1: बरं, चांगली आहे की. छान. आज फोन केलाय, कुठलं गीत ऐकणार?
2: मॅडम, मी पहिला पिक्चर झाला राम किरी गंगा मैली.
1: छान आहे, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं गीत.

0: गुप्ता साहेब।
1: हा नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाइश।
0: प्रल्हाद बापूराव यांना वार कवठा।
1: बर बर, कवठा म्हणजे नांदेड कवठा ना?
0: नाही, बारूळ कवठा।
1: बारूळ कवठावरून बोलताय? बर बर, यांना काय करता बरं आपण? बर बर, छान छान। आज या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकणार आहात?
0: कर्ममध्ये
1: कुठलं?
0: कोणतं टाकायचं सर? कर्ममध्ये।
1: ठीक आहे, यांनावर आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद। ऐकूयात आपल्यासाठी कर्मा चित्रपटातील हे गीत।

0: हेलो नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाइश।
1: हेलो सर।
0: हेलो नमस्कार।
1: नमस्कार नमस्कार।
0: कोण बोलता है?
1: मी संगरत्न बोलतोय, मुगट वरून।
0: संगरत्न मुगट मध्ये काय करता बरं?
1: मुगट मध्ये मी शाळा शिकतो सर।
0: बरं बरं, कोणत्या वर्गाला? कोणत्या वर्गाला?
1: नववी।
0: नववी म्हणजे आता नववीला गेलात? बरं बरं, छान। बरं, तुमच्या गावामध्ये शाळा आहे का बाहेर जावं लागतं शाळेला?
1: गावामध्ये शाळा आहे सर, खूप छान शाळा आहे।
0: वा, आणि सर शिकवतात पण छान?
1: सर खूप छान शिकवतात, पण 10वी पर्यंत शाळा पण आहे।
0: वा, खूप छान। म्हणजे एक तर आपल्याला लांब जायची आवश्यकता नाही आणि सर चांगलं शिकवत असल्यामुळे ट्युशन पण लावायची गरज नाही?
1: नाही नाही सर, ट्युशन पण लावायची गरज नाही।
0: वा, खूप छान। बरं, संगरत्न तुम्हाला आवडतं काय? शाळेमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला काय बऱ्याच गोष्टी आवडत असतात, तुम्हाला काय आवडतं?
1: शाळा काय आवडते सर? शाळा एक म्हणजे ज्ञानाचं, त्याच्यामध्ये आवडासारखं काही नाही सर, सगळंच आवडते।
0: वा, खूप छान। शाळा ही एक ज्ञानाचं मंदिर आहे आणि तिथून जितकं पाहिजे तितकं ज्ञान आपण अर्जित करू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये त्या ज्ञानाचा वापर करू शकतो। बरं बरं। संगरत्न पुढं आता पुढच्या वर्षी 10वी आहे आणि 10वीच्या नंतर मग 11वी 12वी आहे आणि आपल्याला काय व्हायचं आहे हे आता आपण ठरवत असतो बऱ्याच वेळेला, तर तुम्हाला तुम्ही तसा काही विचार केलेला आहे की मला आता जीवनामध्ये हे करायचं आहे तर मग त्यासाठी मला हे शिक्षण घ्यायचं आहे?
1: मला आता पोलीस व्हायचं।
0: पोलीस व्हायचं आहे, आणि त्या दृष्टीने मग तुम्ही अभ्यास करत आहात? ठीक आहे संगरत्न, मग तुमच्या घरामध्ये अभ्यासामध्ये तुम्हाला कोण मदत करतं?
1: माझा मोठा भाऊ सर।
0: बर, मोठे भाऊ काय करतात मग आपले?
1: मोठा भाऊ पण शिकतो सर, पोलीस भरती करते।
0: अच्छा, म्हणजे दोघांनाही पोलीस व्हायचं आहे?
1: हो सर।
0: वा, खूप छान। संगरत्न
1: मोठा भाऊचं नाव प्रमोद हाटकर आहे।
0: वा, खूप छान। प्रमोद आणि संगरत्न दोघं मिळून अभ्यास करतात आणि दोघांनाही पोलीस व्हायचं आहे। तुमची जी इच्छा आहे ती सफल हो अशी आम्ही शुभेच्छा देतो। आणि आज या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकणार आहात आपण?
1: मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कुठले पण गीत ऐकू मला।
0: ठीक आहे ठीक आहे, संगरत्न फोन केला त्याबद्दल

0: हेलो।
1: हेलो,
0: हाँ,
1: आकाशवाणी नांदेड केंद्र, कार्यक्रम फोन फरमाइश, कोण बोलता आपण?
0: वेंकटराव पोळे, आम्हाला फोन ऐका तुझं।
1: बरं
0: जोहार फाटा मधलं
1: बरं, कुठे काम करता
0: कुठे काम
1: आपण?
0: करता आता? काम करणं, आता रिटायर झालो
1: रिटायर झाले?
0: संकटनगरला।
1: बरं बरं, कुठे? बरं, मग आधी नोकरी कुठे होती?
0: बंद पडलं होतं, बंद पडलं।
1: ठीक आहे, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं गीत.

0: हेलो नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाइश।
1: नमस्कार सर,
0: कौन बोलता है? अपन
1: गजानन साहब कोर्ट बोलते सर,
0: गजानन
1: साहेबराव डोंगर गाँव का
0: पुयड।
1: हाँ
0: बर डोंगर गाव कोणतं बर?
1: नांदेड जवळ सर।
0: नांदेड जवळचं डोंगर गाव का? बर बर बर। गजानन काय करता? आपण
1: शेती करतो सर,
0: किती आहे शेती वगैरे?
1: 2.5 एकर आहे सर।
0: बर, या 2.5 एकर म्हणजे भिजवणीची शेती आहे का?
1: सर सगळं पूर्ण आहे सर।
0: वा खूप छान। मग कॅनलचं वगैरे पाणी आहे का तुम्हाला?
1: हा, कॅनलचं हिरीच आहे सर।
0: कॅनल आहे, विहीर आहे, दोन्ही आहेत।
1: हा
0: बर बर।

0: यावर्षी काय पीक घेतले होते मग?
1: यावर्षी हळद होती सर.
0: बर, पूर्ण 2.5 एकर मध्ये हळद होती?
1: नाही, 1.5 एकर मध्ये.
0: बर, मग आता काढली असेल ना हळद?
1: काढली सर.
0: बर, किती निघालं उत्पन्न?
1: निघालं बघा, 12 क्विंटल झाली सर.
0: 1.5 एकर मध्ये 12 क्विंटल? कमी झाली असं वाटत नाही का तुम्हाला?
1: कमी झाली सर.
0: का बरं, का कमी का झाली?
1: कमी पडली की सर.
0: अच्छा, लक्षात नाही आलं तुमच्याही काय कमी पडलं ते. मग असं एखाद्या वेळेला जर उत्पन्न कमी झालं तर का कमी झालं हे याचा शोध घेण्यासाठी तुम्ही तुमच्या भागातले जे कृषी अधिकारी असतात त्यांच्याशी संपर्क वगैरे कधी करता का? नाही,
1: केला नाही ना सर.
0: बर बर, ठीक आहे. गजानन, आज या कार्यक्रमामध्ये कुठले गीत ऐकायचं आहे?
1: जानवर मधलं.
0: ठीक आहे गजानन, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्यासाठी हे गीत.

0: हेलो, आकाशवाणी नांदेड केंद्र, कार्यक्रम फोन फरमाइश।
1: हॅलो मॅडम, सतीश राठोड बोलतो मॅडम, भोकर तालुका।
0: बरं, सतीशजी काय करता? आपण
1: शेळ्या
0: चारवत आहे। किती आहेत शेळ्या आपल्याकडे?
1: मॅडम 15 आहे।
0: 15 आहेत। बरं, मग आता सध्या तर उन्हाळा होता इतका दिवस, चाराची व्यवस्था कशी केली?
1: मॅडम शेड ठेवायला।
0: अच्छा, आणि चारा वगैरे मग?
1: चारा मॅडम मळाला बघून चारा आला आता मळामध्ये नेऊन।
0: बरं, मग पाणी वगैरे मिळतं का त्या साईडला?
1: हो मॅडम, थोडंफार मिळते, कापून खाऊ घालावं लागते मॅडम।
0: बरं, अच्छा,
1: फांदी कापून खाऊ घालावं लागले मॅडम सध्या।
0: अच्छा, कारण गवत सगळीकडचं तसं संपतच आलं आणि वाळून गेलेलं आहे।
1: हो मॅडम, संपत आले ना, वाळून सगळं आता पाणी पडल्यानंच भेटतं शेळीला चारा।
0: बरोबर, हिरवा चारा मिळायला थोडा अवघड आहे सध्या तरी।
1: महिनाभर लागतं मॅडम हिरवा चारा, रक्कम जास्त म्हणल्यानं।
0: बरोबर, पाऊस व्यवस्थित झाल्याशिवाय काही खरं नाही।
1: पाऊस मॅडम मुख्याला पडले शनिवार रविवारी पडले मॅडम।
0: अच्छा, मग तुमच्याकडे झाला का नाही?
1: मुख्याला पडले, इथे गावाला पडले, पण आपल्या भोकर तालुक्यामध्ये पडले नाही मॅडम।
0: तुमच्या इकडे
1: झाले 2-4 दिवसापासून।
0: बरं, सतीश
1: उद्या 4 तारीख पासून केरळ दाखल होणार आहे मान्सून।
0: बरोबर,
1: आपल्याकडे येईल 11 दिवस आहे।
0: माहिती छान ठेवली आहे सतीशजी आपण।
1: हो मॅडम, 11 दिवस लागते आपल्या महाराष्ट्राला दाखल व्हायला।
0: बरोबर, मग आता सध्या शेळ्या चारवताना सोबत कोणी असतं का तुम्ही एकटं जाता घेऊन?
1: सोबत मॅडम सध्या एकटंच चारवलं मॅडम, कोणी नाही, सगळं विकून टाकलंय।
0: बरं, आज फोन केला, कुठलं गीत ऐकणार?
1: मॅडम राज आपल्या परिवार।
0: हा सांगा।
1: सुनीताबाई राठोड, मुलगाचं नाव कार्तिक राठोड, मुलगीचं नाव काजलताई राठोड, आईचं नाव सागरबाई, बाबाचं नाव पंडित, भावाचं नाव साहेबराव, वहिनीचं नाव अनिताबाई, वहिनीचं मुलगा नाव स्वरूप राठोड, मुलगीचं नाव छकुली राठोड मॅडम।
0: वा, सगळेजण आपण एकत्र असता।
1: सोम राठोड, राम राठोड, श्याम राठोड मॅडम।
0: बरं, वा, मोठा परिवार आहे आपला। ठीक आहे सतीशजी, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद। ऐकूया आपल्या आवडीचं गीत।

0: आत्ताच आपण श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित फोन इन गीतांचा कार्यक्रम ऐकला, फोन फरमाईश.
1: या कार्यक्रमामध्ये आपल्याशी संवाद साधला होता आनंद पंडित आणि मनीषा पाठक यांनी.
0: आजच्या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं होतं संजय उंचगावकर यांचं.
1: तंत्र निर्देशन बाबूराव डोली.
0: आणि आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विश्वास वाघमारे.
1: फोन फरमाईश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाच्या क्रमश अभिवाचनाचा भाग दुसरा. तत्पूर्वी ऐकूयात ही जाहिरात.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः

देवीचं देऊळ आलं, ते आता सगळ्यांसारखे चप्पल काढून नमस्कार करतील, नाहीतर मग आत जाऊन उदबत्ती लावतील असं तिला वाटलं. पण त्यांनी तसं केलं नाही म्हणून मग तिनं खुशीतच मान हलवली. तुम्ही पण डॉक्टरच आहात? तिनं विचारलं. हो, डॉक्टर हुद्दार बरोबरच होतो. विश्राम आणि मी मेडिकल कॉलेजला एकत्रच होतो, ते म्हणाले. तिचे सगळे दोस्त लोक केव्हाच येऊन पोचले होते. मैथिली एकदम पुढे धावली. मग लक्षात आलं की तिला त्यांना घेऊन जायचं आहे आपला समुद्र दाखवायला, आणि हे आपल्या डॅडींचे दोस्त सगळ्या दोस्तांनाही दाखवायचेत. तिनं त्यांचा हात धरून ओढत नेलं. सगळे खेळत होते. वाळूचा ढीग करून त्यावर लांबून धावत येऊन तो मोडायचा. दोघं जवळ आल्यावर थोडं थांबले. ही इज माय फादर्स फ्रेंड, ऐटीत सांगितलं. ही इज ऑल्सो अ ग्रेट सर्जन, यु नो, ती म्हणाली. सगळे त्यांच्याकडे पाहायला लागले. मग तिनं त्यांचा हात सोडला आणि ती मुलांच्यात खेळत राहिली. ते समुद्राच्या लाटा जिथं येऊन थडकत होत्या त्या ओल्या वाळूच्या बाजूनं सरळ चालत राहिले. मग ती खेळता खेळता त्यांच्या चालत जाण्याकडे पाहत होती मधून मधून. तिला गोष्टीतला जादूगरच आठवला. तो घोड्यावरून जातो. त्याचा घोडा समुद्राच्या किनाऱ्यानं वाळूवरून जातो, तिथून थेट पाण्यात चालत जातो, त्याला काही होत नाही. ती मग खेळता खेळता त्यांना तिच्या वडिलांच्या शाळेतल्या दोस्ताला पाहत राहिली. त्यांना असं बघता बघता खेळात रमली सुद्धा. आता लवकरच रंग बदलणार असलेल्या समुद्राच्या सावळ्या पाण्याची, झुलणाऱ्या झाडांच्या बदलत्या आकृत्यांची मनात उदासी नव्हती. थंड होत गेलेल्या वाळूवर नेहमी एकाकी वाट बघणारी ती आज कुणीतरी वेगळीच बनून गेली होती. नेहमीसारखं सगळं पांगत गेलं, पुट्टूच्या आईनं त्याला ओढत नेण्याआधीच. तो गेले कितीतरी दिवस झाले स्वामीनाथांच्या कुत्र्याबरोबरच तर परतत होता. सगळे गेले, वाळूची मोडलेली खोपटी तेवढी उरली. ती मग खाली बसली. गुडघ्याभोवती दोन्ही हात लपेटताना आज समोर ते बंददार नव्हतं. साडेसात वाजले तरी पर्वा नव्हती. दूर समुद्रावरून परतणाऱ्या होड्यांना डोळे ताणून बघायचं नव्हतं. ओल्या वाळूच्या बाजूनं चालणारा तो गोष्टीतला जादूगार, तिच्या डॅडींचा मित्र, त्याची ऐटबाज पावलं बुटातली. तिला आज काहीतरी वेगळंच अनुभूत वाटलं. अंकल जवळ आले. वाळू तिच्याजवळ बसले. तुझे सगळे दोस्त लोक गेले? त्यांनी विचारलं. हो. अरे मग तुला थांबावं लागलं. मी रोजच तर थांबते साडेसात पर्यंत, मैथिली म्हणाली. ती वाळूतून बोटं फिरवत राहिली. मग विचारलं, तुम्ही माझ्या बाबांबरोबर खूप दिवस होता? हो, तुझा जन्मही मी पाहिला. तुझ्या डॅडींनी तुझं मैथिली नाव ठेवलं ते मीच सुचवलं होतं. हो, तिला ते सगळं एकदम आवडूनच गेलं. तिच्या डॅडींचा उल्लेख आम्ही करायची, पण तो फार दूरचा असा वाटायचा. डॅडींच्या इतकं जवळ असलेलं, तिला सुद्धा लहानसं पाहिलेलं कुणी आज तिच्याजवळ होतं. कल्पनेतल्या त्या चित्रातल्या कितीतरी अर्धवट जागा भरत गेल्या होत्या. माझे बाबा खूप हुशार होते. हो, तुमच्यापेक्षाही. हो, माझ्यापेक्षाही, ते हसून म्हणाले. पण आम्मा म्हणते की त्यांनी एक केस बिघडवली, ऑपरेशन चुकलं, मग त्यांचं लक्ष उडालं, नंतर आम्ही सगळे इकडे आलो. हे खरं नाही. तो मुलगा ऑपरेशनमध्ये गेला हे खरं, पण ती केस विश्रामनं नाही बिघडवली. तो मुलगा गेलाच असता. ऑपरेशन ही एकच संधी होती. बट इट वॉज अ बॉर्डरलाईन केस, ते दूरवर समुद्राकडे पाहत म्हणाले. आम्ही सगळे, म्हणजे आपण सगळे तिथंच राहिलो असतो तर किती मज्जा होती ना. ते थोडा वेळ काही बोलले नाहीत. मग म्हणाले, पण हे गाव किती सुंदर आहे. हा समुद्र किनारा सुद्धा किती छान आहे ना. हो, ती म्हणाली. तुला समुद्रात पोहता येतं? डॉक्टर अंकलनं विचारलं. हो, सगळे म्हणतात मी माशासारखंच पोहते. त्यांनी तिच्या वाळूतल्या हातावर हात ठेवला. मला मात्र पाण्याची खूप भीती वाटते बरं का, ते म्हणाले. पाण्याची भीती? तिनं आश्चर्यानं विचारलं. तिनं वर पाहिलं. आभाळात तुरळक चांदण्या होत्या आणि ढगांची काही हालचाल नव्हती. खालचं पाणी मात्र आभाळाच्याच रंगाचं असूनही वेगळं भासलं. त्यात हालचाल होती. लाटा समोर

और मागं होताना गॅदरिंगच्या कोरससारखीच रिदम होती. डॅडींना तुम्ही विश्राम म्हणता तर किती छान वाटतं. ते तुम्हाला काय म्हणायचे? चित्तू. ते हसून म्हणाले, हे कसलं नाव? तिला हसूच आलं. चित्तरंजनचा तो शॉर्टकट. ते उठले. तिनं त्यांचा हात धरला. दूरवरून परतणारी होळी दाखवली बोटानं. घरी आले तो घराची दोन्ही दारं उघडलेली. अंगणातला दिवाळी होता. तो मॅथ्यूज आलाच नसेल असं तिला वाटलं. जेवणात अम्मानं डाळीची पातळ भाजी, फ्लॉवरचा रस्सा केला, गरम गरम फुलके. तिनं ते किती खाल्ले तरी पोट भरेना. तुडुंब जेवून ती झोपूनच गेली. होमवर्कही काढलं नाही.

0: होमवर्कही काढलं नाही. झोप लागे लागे तो गोष्टीतला जादूगाराचा घोडा पाण्यावरून अलगत चालत जात होता. जाग आली ती डॉक्टर अंकलच्या श्लोकांनी. ती उठूनच बसली. अम्माची चाहूल नव्हती. ती ड्युटीवर गेली असेल किंवा कुठं, पण घरात ती नसताना कोणाचा तरी आवाज ऐकू आला इतरांच्या घरातल्यासारखा. उठल्यावर एकट्या स्वतःशिवाय घरात आणखी कोणीतरी असणं किती मस्त होतं नाही. अंकल जे म्हणत होते ते तिला ऐकावं असं वाटलं. इतक्या लवकर त्यांची आंघोळ झालेली आणि ते म्हणत होते टॉवेलनं पाठ पुसत.
1: दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिरवसंतो पुनरायातः कालः क्रीडति गच्छत्यायुः तदप्पि न मुच्छत्याशावायुः.
0: ती जवळ येऊन उभी राहिली. ते म्हणताना तिच्याकडे पाहून हसले. काय म्हणता? श्लोक म्हणजे काय?
2: पोयम.
0: संस्कृत पोयम. मी इंग्रजी आणि तमिळ पोयम लिहिली आहे शाळेत. पण याला संस्कृत पोयम नाही म्हणायचं, श्लोक श्लोक म्हणायचं. तू शिक संस्कृत, तुला तामिळ चांगलं येतं, इंग्रजीही येतं, संस्कृतही शिकून घे. मला येईल?
2: नक्की येईल.
0: हो, तुझ्या डॅडींनी संस्कृतमध्ये सर्वात जास्त मार्क्स घेतले होते मॅट्रिकला. रेकॉर्ड ब्रेक. हो, पण मला संस्कृत कोण शिकवेल?
2: अगं, पुढं शिकता येईल तुला.
0: पण श्लोक म्हणजे काय?
2: पोयम आणि श्लोक एकच तर वाटतं.
0: सांगतो. पोएट्री, पोयम ही आपण जे नेहमी अनुभवतो, पाहतो, त्याबद्दल वेगळ्या चांगल्या छान शब्दात सांगते. जसं तू समुद्र रोज पोहतेस, वाळू पाहतेस, पोयम त्याबद्दलच पण चांगलं सुंदर सांगू शकते. आणि श्लोक?
2: डू यू नो समरी?
0: येस, पुरुक्कम. ते तामिळमध्ये, मराठीत सारांश. तर श्लोकात हे जे सगळं बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे, जाणवलेलं आहे, त्याची समरी असते.
2: ओनली समरी?
0: ओनली नाही, ती समरी सुद्धा एका सुंदर छान रंगीबेरंगी पण पक्क्या दोऱ्यात गुंफलेली असते.
2: ओ,
0: ती म्हणाली. समजलं? त्यांनी विचारलं.
2: थोडंसंच समजलं,
0: पुढं समजेल. तुम्ही नेहमी कोणती भाषा बोलता?
2: घरी, आजूबाजूला, मित्रांमध्ये मराठी, पण हॉस्पिटलमध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी सगळ्याच.
0: आणि माझ्याशी इंग्रजी?
2: आम्ही पण घरी तामिळच बोलतो, ती म्हणाली.
0: मला तुमचे श्लोक उतरून द्याल?
2: देईन ना.
0: तुम्ही मघा श्लोक म्हटला तर कसं वाटलं सांगू?
2: सांग.
0: हसायचं नाही हा?
2: नाही हसणार.
0: समुद्रावर छोट्या मोठ्या लाटा पुढं मागं होतात, फुटतात एका रिदममध्ये, त्या रिदमसारखं. त्यांनी तिच्याकडे पाहिलं, मग हसले आणि म्हणाले, तू कविता छान करशील.
2: हॅट,
0: ती लाजली. तुमचं हॉस्पिटल कुठं आहे? तिनं विचारलं.
2: माझं हॉस्पिटल नाही, म्हणजे आता नाही, आता मी ऑपरेशन करत नाही.
0: का?
2: कन्सल्टन्सी करतो.
0: ऑपरेशन का नाही करत?
2: विसरलो ऑपरेशन करायचं.
0: तिला आश्चर्य वाटलं. माझा एक मुलगा होता, तुझ्याहून 5-6 वर्षांनी मोठा, तो गेला. मग मी हॉस्पिटलची सर्व्हिस सोडली. आता ऑपरेशन्स करावी लागत नाहीत.
3: शोधे हो आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे. आत्ताच आपण आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाच्या क्रमशः

ऐकूयात पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेड यांच्याकडून प्राप्त मयत अनोळखी व्यक्तीचा शोध होण्याबाबत निवेदन. सदरील मयत व्यक्तीचे वर्णन याप्रमाणे. वय अंदाजे 45 वर्षे असून अंगावर दोन शर्ट, एक चौकडा निळा रंगाचा आणि एक पांढऱ्या रंगाचा चौकडा शर्ट आणि क्रीम कलरची पॅन्ट आहे. केस काळे पांढरे असून दाढी वाढलेली आहे. सदर इसम हा गोकुळनगर ते व्हीआयपी रोड या परिसरात आढळून आलेला आहे. सदरील व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेड यांच्याशी संपर्क साधावा. निवेदन संपलं.

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 11:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकरंग हा कार्यक्रम.
1: शाहीर हिरमण जाधव आणि सहकारी सादर करीत आहेत पारंपरिक लोककला प्रकार भारूड. या भागाचे लेखक आणि सादरकर्ते शाहीर हिरमण जाधव. ऐकूया पारंपरिक लोककला प्रकार भारूड.

0: मंडळी, भारूड हा कलाप्रकार तसा अध्यात्माशी निगडीत असलेला प्रकार आहे. आपण बहुतांशी भजनातून, लोकनाट्य कलापथकातून आणि स्वतंत्रपणे सादर होणाऱ्या भारूडाच्या कार्यक्रमातून भारूड हा कलाप्रकार ऐकला असेल, पाहिला असेल. त्यामुळे भारूडे ऐकताना आपणास निश्चितच कंटाळवाणे वाटणार नाही याची खात्री आहे. कारण भारूड हा लोककलाप्रकार तसा 16व्या शतकापासून लोकप्रियच होत आला आहे.
1: थांबा थांबा शाहीर थांबा.
0: अहो काय झालं?
1: अहो एवढ्या जुन्या काळापासून यो भारूड असं चालत चालत इथवर आलंय म्हणत्या. मग आमसनी कसं ठाव नाही?
0: शाबास है रे भले बहादर. वा म्हणे आमसनी कसं ठाव नाही? अरे उभ्या महाराष्ट्राला भारूडाची ओळख आहे आणि तुला नाही. कमाल आहे. अरे यावरून असं वाटतं मित्रा,
1: काय
0: तुझा जन्म नक्कीच या भूमीवर झाला नसणार.
1: घ्या म्हणजे मी काय इंग्लंड अमेरिकेत जन्मलो होतो काय? बरं का शाहीर, जाऊ द्या. अहो माझ बी जन्म कलावंताच्याच घरात झालाय बघा.
0: असं
1: वय आता माझा लय मोठा कलाकार होता माझा आजा.
0: आजा आजोबा?
1: हा आजा आजा आजाचा आजा ते त्याच्या उंडी लय मोठा कलाकार होता बरं का.
0: आणि तू तर त्याहूनही मोठा नाही का?
1: त्याच्याही मोठा.
0: त्या टीव्ही सिनेमाच्या नादात थेट परदेशात जाऊन पोहोचलास तेव्हा तुला आपल्या कला संस्कृतीची जाणीव कशी असणार?
1: बरोबर आहे.
0: तुझ्या बापदाद्यांचा काळ वेगळा होता, त्यांना आपल्या संस्कृतीची जाण होती आणि म्हणून त्यांनी ती जोपासली. आता तुम्हाला हायफाय पाहिजे ना, पाश्चिमात्य संस्कृतीचा गोडवा लागलाय. मग आपली संस्कृती लयास गेली तरी चालेल, त्याच्याशी काही घेणं देणं राहिलं नाही ना. मग ह्या भारतीय कला संस्कृती कळणार कशा?
1: बरं का शाहीर,
0: बोला.
1: खरं सांगतोय बरं का, मी आता तुम्ही जेवढं सांगितलंय तेवढं समजा ह्या ह्या टक्कुळ्यात उतरायला लागलंय बघा तशी माझ्या.
0: अरे वा,
1: अहो समाजात काय चाललंय ते बघितल्यावरच असं वाटतंय आपण आपल्या देशात राहतच नाही. होय ना, अगदी पोर पोरी बिघडत चालल्यात ती.
0: सगळे पोरण पोरी बिघडत चालले.
1: बरं का शाहीर, आता मी अभि ठरूनच टाकलंय बघा.
0: काय ठरवून टाकलंय बिघडायचं?
1: आता सांगू काय मला, आजपासून फक्त देशीचाच विचार करायचा.
0: वा वा वा मित्रा वा, म्हणजे तुला देशीची आठवण झाली.
1: ती देशी कधी सोडली बघा, आता तिचा वास सुद्धा सही नाही होत मला. म्हणून तर बर चाललंय आपलं, नाही तर कवच गेली असती की गंगावर लाकडं माझी. बरं कशी, तुम्ही ते भारूडाचं काय सांगत होते ते सांगा बघू.
0: असं म्हणतोस? मग ऐक, भारूड हा प्रकार तसा संत परंपरेतल्या संत एकनाथांनी जास्त गतिशील केला. भजन, अभंग, गवळणी याहून अगदी वेगळा वैशिष्ट्यपूर्ण असलेला, अध्यात्माचाच आधार घेऊन त्यात समाजातल्या वास्तवाशी निगडीत असलेले विनोद मिश्रित प्रसंग गद्य आणि पद्यातून सुरातालाच्या साथीने एकमेकांसमोर सादर करताना त्याला काही वेळ नृत्याची झालर देऊन जेव्हा भारूड रंगविले जाते तेव्हा लोकांमध्ये हास्याची खसखस पिकेल नसेल तर नवलच. आणि बरं का मंडळी, या भारूडामध्ये समाजातल्या चालीरीती, वागणं, बोलणं यांचा आधार घेऊन समाजातल्या दृष्ट रूढी परंपरा, वाईट वर्तन, वाईट सवयी, जे जे समाजहिताच्या विरुद्ध असेल त्याच्या विरुद्ध या भारूडांच्या माध्यमाद्वारे लोकरंजनातून लोकशिक्षणाची जनजागृती केली जाते. समाजात प्रबोधनाचे बीज पेरून सामाजिक परिवर्तनाचा गाभा सबळ करण्याचं प्रभावी कार्य या भारूड लोककलेनं आजवर केलं आहे. लोकांना समजेल, पचेल, रुचेल अशा लोकांच्या बोलीभाषेत रचलेली भारूड निश्चितच लोकांना वागण्या बोलण्याचा मार्ग दाखवतात असे म्हटल्यास वावगे ठरू नये. दारुणा नवरा असेल, भांडकुदळ बायको असेल, भाऊबंदकीची भांडणं असेल किंवा एकत्र कुटुंबातल्या सुनेची गारणी असतील, ती गद्यातून चवाट्यावर आणून समाज मनावर ठसविण्याचा ठसकेबाज ढाचा म्हणजे भारूड. यात कुठ प्रश्न, भेदिक यांचाही समावेश असतो. श्रोतो, भारूडामध्ये एक मुख्य गायक आणि साथीला एखाद्या पुरुषानेच कसंबसं लुगडं गुंडाळलेलं तर मध्येच आडवं होऊन भारूड म्हणणाऱ्या मुख्य गायकास त्या भारूडाचा भावार्थ विचारायचा, शंका कुशंका विचारायची, त्यावर मुख्य गायकाने उत्तरादाखल गद्यातून तसेच पद्यातून त्या भारूडाचा भावार्थ स्पष्ट करायचा. संगीत साथीमध्ये हार्मोनियम, ढोलकी, पखवाज, टाळ, कडी, तुंतुणं आणि काही वेळे खंजिराचा संबळाचाही वापर केला जातो. आणि या पाठीमागे म्हणण्यासाठी 2-3 लोक असले तरी भागते.
1: असं म्हणताय? आता आलं ध्यानात. मग आता घोंद्या की एखादं भारूड चांगलं.
0: असं म्हणतोस?

0: अगं रोडगा कशा करता वा म्हणते तू?
1: रोडगा म्हणजे भवानी आईला नवस करते.
0: असं का? कच्चा नवस केलाय?
1: हा मग ऐकायचंय तुला.
0: मग
1: ऐक मग
0: सांग
1: नंद.

0: कशाचं आहे ते खरूच होऊ दे त्याला.
1: खरूच होऊ दे म्हणजे जास्त रडतं म्हणून त्याला खरूच होऊ दे. जाऊ दे एकदा तर त्याचं होऊ दे काहीतरी.
0: असं का चाल मग.

ऐकलत मंडळी, कुटुंबातल्या समस्यावर आधारित सुनेचा अंतरंग आणि तिच्या मनातून निर्माण होणारी द्वेषाची भावना सासू सासरे नवरा जाऊ ननंद या साऱ्यांनाच विचार करायला लावते मंडळी. यातून विनोद तर होतोच पण परिवर्तनाचे शिक्षण देखील देऊन जाते. अशाच प्रकारचं एका कुटुंबाचं वास्तव उभं करताना आमचे भारूड गायक गात आहेत कमलाकर जाधव, काय सांगतात ते ऐकूया.

0: आता पुढं आहे फाटकच लुगड फाटकीच चोळी
1: कोणाची तुझी का
0: फाटकच लुगड हो हो हो
1: मग शिवायला काही नाही का तुला शिवून नाही घेता येत का
0: फाटकच लुगड फाटकीच चोळी पण त्याला शिवायला दोरा नाही म्हणून

0: आता पुढे आई
1: काय झालं?
0: जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी.
1: आंबाड्याची भाजी? अरे वा वा वा, माझी तर लय आवडती आहे बा.
0: हा तुझी आवडती आहे, पण त्याच्यावर तेलाची धारच नाही ना.
1: अरे रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा रा र

0: आता अजून पुढे ऐकायचं आहे का?
1: काय सांग लवकर.
0: मोडकाचं पलंग, तुटकीचं नवार.
1: लईच गरिबी आहे म्हणायची काय?

0: आक्षी खरोबर का बोलला तुम्ही?
1: मग
0: पलंग बुजारी मोड का असं? हा तुझं काही बी चुकलं नाही बर का?
1: आता पुढे आई
0: हा काय
1: एक जनार्दन

0: मंडळी, अशा या एकनाथी भारुडाला सतत रंगच भरला जातो. कौटुंबिक जिव्हाळ्याच्या विषयाबरोबरच कृष्णाच्या आणि गवळणींच्या संवादाप्रसंगीचं वर्णन कथन करणारी भारुडातली गवळण सादर करताना गात आहेत कमलाकर जाधव. ऐकूया तर भारुडातली गवळण.
1: हर्या भेटला ओंगळ कुठला जीव माझा विटला ग, हर्या भेटला

0: शाहीर, अहो शाहीर।
1: हा बोला।
0: ये झालं जुनं, आता एखाद नवं नवं ना नाही का, एखाद काही नव्या जमान्यातलं एखाद भारूड।
1: नव्या जमान्यातलं ऐकायचं का? बर, तर मग नव्या धर्तीवरचं भारूड ऐकूया आपण। भारूडची रचना शाहीर हिरामन जाधवांची आहे, तर ऐकूया भारूड नव्या जमान्याचं सन।

0: अगं
1: तिच्या नवऱ्या मुलाचं लग्न असल्यावर मग ती काय करणार?
0: बरोबर आहे,
1: वरमाईचा वरमाईचा थाट लैण्यारा भरला कंपाळी मळवट सारा.
0: लय लांब लचक मरवट भरला काय? अजून काय काय म्हणलं?
1: वरमाईचा थाट लैण्यारा भरला मळवट कंपाळी सारा. अहो नवरदेवाच्या नवरदेवाच्या आईचा रुबा बघा केवढा येतो.
0: असं का?
1: अहो नवरदेवाचा अहो भरला वरमाईचा थाट बघा लैण्यारा भरला कंपाळी मळवट सारा. अहो नवरदेवाच्या बहिणी भोवती नवरदेवाच्या बहिणी भोवती भाऊजया घाली ती वारा.
0: घालणारच ना, घालणारच ना, घालू द्या.
1: पुढे काय झालं ते
0: सांग सांग.

0: कुणी काढी ती उखाळी जुनी आणि छेड काढली बघा पोरींची कुणी धावून आली त्या पोरींची नानी.
1: असं का बापरे मन तो गोष्टच केलं म्हणतय
0: होय ना. मग पुढे ऐकायते
1: हा
0: पुढे काय झालं.

ऐकलत मंडळी, भारूड जसजसं टप्प्याटप्प्यानं फुलत जातं तसतसं लोकांना पुढे काय काय होतंय याची उत्कंठा लागते. आणि भारूड ऐकताना कंटाळवाणे निश्चितच वाटत नाही. दिवसभर थकल्या भागल्या जीवांना भारूड ऐकल्यावर एक प्रकारचा विरंगुळाच वाटतो आणि संवाद ऐकताना त्या आपल्या जीवनाशी कुठेतरी निगडीत असल्यासारखे वाटू लागते. आणि म्हणूनच पारंपरिक लोककलेतला भारूडाचा प्रकार कालही लोकप्रियच होता, आजही आहे आणि उद्याही राहील यात शंकाच नाही.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण लोककला रूपरंगाच्या ह्या 11व्या भागात पारंपरिक लोककलेचा भारूड हा प्रकार ऐकलात. लेखक आणि सादरकर्ते शाहीर हिरामण जाधव, यामध्ये सहभागी कलावंत निवेदक हिरामण जाधव, साथीदार यशवंत पाटील, गायक कमलाकर जाधव आणि हिरामण जाधव, सहगायक भाऊसाहेब चव्हाण, अशोक जुंद्रे, चंद्रभान पवार, लतीफ पटेल, कांता नगराळे, बजरंग दळवे, संगीत साथ हार्मोनियमवर सुमंत गायकवाड, तुणतुणे गजीराम वाजे, ढोलकी आनंद केदारे आणि प्रकाश साबळे, खंजेरी उत्तम जाधव आणि केरू भोर, टाळ अविनाश निर्भवणे, झांज चंद्रभान पवार, घुंघरू कांता नगराळे. शीर्षक गीत रचना शाहीर हिरामण जाधव यांची, शीर्षक गीत गायन केलं होतं सुमंत गायकवाड यांनी, संकल्पना उत्तम कुळगावकर, निर्मिती सहाय्य जयंत ठोंबरे आणि रेखा महाजन. ही आकाशवाणी नाशिक केंद्राची निर्मिती होती.
1: आत्ताच आपण लोकरंग हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपल्या सोबत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र. सकाळची 11:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरेली सफर सुरू करूया अदनान सामी यांनी संगीत दिलेल्या त्यांच्याच स्वरातील समीर यांच्या अल्बम गीताने.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं भावगीत आत्ताच आपण ऐकलं. अशोक बागवे यांच्या गीताला संगीत दिलं कौशल इनामदार यांनी. यानंतर ऐकूया हरिहरन आणि अलका याग्निक यांच्या युगलस्वरातील जावेद अख्तर यांची गझल रचना, संगीत राजू सिंग यांचं.

या गीत रचनेबरोबरच आम्ही आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम इथंच संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची सुरुवात करूया श्रेया घोषाल यांनी गायलेल्या छानशा गीतानं. गीत आहे अरुणा ढेरे यांचं.

सखींनो, आजचं वाढतं प्रदूषण, प्लास्टिकचा विळखा आणि मानवी निष्काळजीपणामुळं पृथ्वीवरचा खजिना असलेला सागर समुद्र धोक्यात आलाय. किनाऱ्यावर आदळणारी प्रत्येक लाट जणू आपल्याला हाक देतीये, मला वाचवा, माझं अस्तित्व

जपा. सागर वाचला तरच पर्यावरणाचा समतोल टिकेल, पावसाची लय अबाधित राहील आणि भविष्यातील पिढ्यांना निसर्गाचं हे अनमोल देणं अनुभवता येईल. म्हणूनच सखीनो सागराशी मैत्री करूया, त्याचं संवर्धन करूया आणि आपल्या पृथ्वीचा हा श्वास असणारा सागर कायम जिवंत ठेवूया. तेव्हा सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात

0: आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया अशाच प्लास्टिक मुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या शरीराच्या अवयवांवर नाही तर त्याच्या मनाच्या जिद्दीवर अवलंबून असतं. जेव्हा नियती एखादं दार बंद करते ना, तेव्हा संघर्षातून यशाची 100 द्वारं खुली करण्याची ताकद ज्यांच्याकडे असते तेच खऱ्या अर्थाने सारथी ठरतात. आज वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असेच एक व्यक्तिमत्व आलेले आहेत ज्यांनी स्वतःच्या शारीरिक मर्यादांना आपल्या ध्येयाआड येऊ दिलेलं नाही. अपघातामध्ये आपला हात आणि 70% पाय गमावूनही स्वामी विवेकानंदांच्या शिवभावे जीवसेवा या मंत्राचा वसा घेत त्यांनी समाजसेवेचा डोंगर उभा केलाय. जळगाव जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देणारे आणि संवाद सारथी या माध्यमातून शेकडो दिव्यांगांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे संकल्प फाउंडेशनचे उपाध्यक्ष विशाल अशोक सोनकुळ आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. त्यांच्याशी आपण मनमोकळा संवाद साधूया. चला तर मग मैत्रिणींनो स्वागत करूया विशाल सोनकुळ सरांचं. सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम. नमस्कार आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आणि मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.
0: सर, एक तरुण म्हणून अपघातात शारीरिक क्षमता गमावल्यानंतरही तुम्ही खचून न जाता समाज कार्याची निवड कशी केली आणि या प्रवासामागील तुमची आंतरिक प्रेरणा काय होती याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: जेव्हा माझा अपघात झाला 9 मार्च 2008 ला, त्यापूर्वी एक 5 ते 6 वर्ष मी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांचा कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केलं आणि त्या 6 वर्षात स्वामीजींचे विचार, मग ते पुस्तकातून असेल, विवेकानंद केंद्राच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमधून असेल, ते मी जाणून घेतलं. आणि अपघाताच्या वेळेस जेव्हा 3 वर्ष मी अगदी बेड रिटर्न होतो, त्या संपूर्ण कालावधीत मला जगायचं प्रेरणा या सगळ्यातून मिळाली आणि 3 वर्ष बेडवरून उठलो 3 वर्षानंतर आणि मग ठरवलं की आपल्याला आता नवीन जीवन मिळालंय, काय करायचं. जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला, मी एकतर शेती, समाजकार्य यासोबत माझं आविष्कार कम्प्युटर इन्स्टिट्यूट या नावाने कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर होतं. अपघाताच्या नंतर देखील माझं ट्रेनिंग सेंटर मी सुरू ठेवलं, त्यात खंड पडू दिला नाही. हे सगळं करत असतानाच कम्प्युटरच्या ट्रेनिंगसाठी एक कम्प्युटर टीचरला ट्रेनिंग असतं, तर ते घेण्यासाठी मी पुणे येथे गेलो होतो. तो महिना होता जुलै 2014 आणि त्या ठिकाणी मला माहिती मिळाली आणि त्यापूर्वी मी थोडस शोधलं होतं की पुण्यामध्ये सागर मित्र अभियान असं अभियान सुरू आहे आणि त्यांचे जे संस्थापक आहेत विनोद बोधनकर सर आणि डॉक्टर सुजन राज मॅडम, तर यांच्याशी भेट घ्यावी अशी मनातून इच्छा होती. आणि खरोखर पहिली भेट आमची त्यांच्याशी खूप दूरध्वनी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला आणि सरांची भेटीची वेळ मिळाली. मी जेव्हा पुण्याला सरांना पहिल्यांदा भेटलो, त्यांनी सागर मित्र अभियान कसं काम करतं याचं PPT आम्ही एका की मला जायला त्रास होणार म्हणून एका हॉटेलमध्ये बसलो होतो. चहा घेत घेत आम्ही ते सगळं मी ते PPT बघितलं, चर्चा केली आणि सर म्हटले की नुसतं अभियान सुरू करणं, लेक्चर घेणं हे खूप सोपं काम आहे, अगदी 10% काम आहे, पण सर्वात मोठं काम आहे की एखाद्या शहरात जर सागर मित्र अभियान सुरू करायचं असेल तर त्यासाठी तिथं लोकल रिसायकलर शोधणं गरजेचं असतं. त्यानंतर जे लेक्चर घेतलं, लेक्चर घेतल्यानंतर जी आम्ही मुलांना ऍक्टिव्हिटी देतो सागर मित्र अभियानात, की आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही राजकुमार राजकुमारी आहात, आपल्याच घरातलं कोरडं स्वच्छ रिकामं प्लास्टिक एका रिकाम्या प्लास्टिकच्या पिशवीत जमा करून महिन्यात एकदा ते शाळेत आणून द्या. शाळेत आणल्यानंतर ते आमची सागर मित्राची टीम रिसायकलिंगसाठी पाठवते. तर हे रिसायकलिंग करण्यात पाठवणं हा खूप मोठा टास्क असतो सागर मित्र अभियानात, कारण डम्पिंग तर संपूर्ण जगभरात होतं. मी ब्लेम नाही करत, आमच्या माऊली म्हणतात हे विश्वची माझे घर, तर संपूर्ण विश्वच माझं आहे. पण जेव्हा सागर मित्र अभियानात सरांनी सांगितलं की आधी मी येतो ना, की आधी हे सगळं शोधा, रिसायकलर आहेत का, शाळेत संपर्क करा. तर मी पुण्यावरून आल्यानंतर 2.5 महिने जळगाव MIDC जो जो 20 ते 25 रिसायकलरला भेटलो आणि त्यात 3 जणांची अपॉइंटमेंट मिळाली की ठीक आहे, बोधनकर सर जेव्हा जळगावला येतील आम्ही त्यांना भेटूया. जवळजवळ 10-12 शाळेत गेलो आणि सांगितलं की आमचा असा असा सागर मित्र अभियान कार्यक्रम तुमच्या शाळेत सुरू करायचा आहे. मग ते उद्देश सांगितल्यानंतर 3 शाळा नक्कीच तयार झाल्या. या 3 शाळांपासून हा कार्यक्रम सुरू झाला. तो दिवस होता

0: 30 सप्टेंबर 2014 रोजी तीन शाळेत आमचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी रिसायकलरसोबत मीटिंग झाली आणि हे सगळं करत असताना सरांनी सांगितलं की ठीक आहे, मी येत जाईल दर महिन्यात 2 महिन्यात तुम्ही अशा शाळांमध्ये जोडून ठेवा. सर सतत 2 वर्ष आले, 20 शाळा पूर्ण झाल्या आणि जवळजवळ 10,000 विद्यार्थी झाले. आणि सरांनी सांगितलं की आता तुम्ही ट्रेन झालात आणि ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि सुरुवात केली की मला वाटायला लागलं की ठीक आहे, मला एक ही संधी मिळाली आहे की या संधीतून मला लोकांमध्ये जे असलेलं मानसिक अपंगत्व आहे पर्यावरणाबद्दलचं, आपल्या पृथ्वीबद्दलचं, ते कमी करण्यासाठी सेवा करायला मिळणार आहे. म्हणून मी सागर मित्र अभियानात जोडलं गेलो आणि निश्चितच गेल्या 12 वर्षात, आता 12 वर्ष पूर्ण होतील 30 सप्टेंबर 2026 जळगाव जिल्ह्यात आम्ही 80 शाळा आणि 56,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आणि त्यांनी 9,000 किलो म्हणजे 9 टन प्लास्टिक आपल्याच घरातून जमा केलं आणि रिसायकलिंगसाठी पाठवलं.
1: हो सर, खूप छान. तुम्ही या प्रकारे पर्यावरणाबद्दल जागरूकता ठेवून की जसं पृथ्वीवर जमिनीचं जसं महत्व आहे तसंच पाण्याचं सुद्धा तेवढंच महत्व आणि तेवढीच तिची जागा आपल्या पृथ्वीवर सुद्धा आहे. आता स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा तुमच्या आयुष्यावर आणि संस्थेच्या कार्यावर काय प्रभाव पडलेला आहे, बरं कसा पडलेला आहे?
0: मी जसं आता सांगितलं की मी 2004-05 विवेकानंद केंद्रासोबत जोडलं गेलो आणि तोवर जसं जगभरातले हे माझं ऑब्झर्वेशन आहे 80% कुटुंब हे आपल्या पाल्याला काय शिकवतात, एक सर्कल आखून देतात की तो सर्कल असतो मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जात नाही. आणि मग त्या पलीकडे जाणं हे मला विवेकानंद केंद्रात आल्यानंतर कळलं की याही पलीकडे एक चौथी पायरी आहे की जी आहे मी अँड सोसायटी. मी त्याच्याकडे बघायला लागलो की समाजासाठी मला काय करता येईल. मग विवेकानंद केंद्राचं बालसंस्कार वर्ग आमच्या सामनेर गावात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत सुरू केलं. त्यासोबतच विवेकानंद केंद्राची भारतीय संस्कृती परिषद त्याचं आयोजन करणं, ते आयोजन केल्यानंतर त्यांचे जे विद्यार्थी पास आउट होते उत्तीर्ण त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर घेणं, यासोबतच वेगवेगळ्या कृतीतून विवेकानंद केंद्र आणि विवेकानंदांचे विचार आजूबाजूला पोहोचवणं हे कार्य सुरू होतं. आणि मी जसं सांगितलं की मी 2014 सागर मित्र अभियानात आलो आहे, तर आता मी जसे 3 सर्कल सांगितले की एक लिमिट आहे की मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जसं मला पहिली स्टेप मिळाली मी अँड सोसायटी विवेकानंद केंद्रामधून, मी सागर मित्र अभियानात जुळल्यानंतर मी अँड नेचर हे मला कळलं जे खूप महत्वाचं आहे. मी पर्यावरण बघत होतो लहानपणापासून पण ते लिमिटेड बघत होतो, पण सागर मित्र अभियानात आलो त्यासोबत जलबिरादरी मी काम करतो, डॉक्टर राजेंद्र सिंगजी वॉटरमॅन ऑफ इंडिया त्यांच्या टीम मध्ये पण काम करतो, तर मला कळलं की नाही याच्या पुढेही आहे, तर त्यावर पण मी अँड नेचर. आणि आता मी गेले 2.5-3 वर्ष झाले म्हणजे कोरोना नंतर विश्व संस्कृती बद्दल अभ्यास होत असतो, तर गेले 3-4 वर्ष झाले मी त्याचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करतोय, तर तिथं मी शिकलो की याच्या पुढचं एक पाऊल आहे मी अँड गॉड. आता गॉड पर्यावरण याचा काय संबंध आहे, तर हे इथं आल्यावर कळलं की जसं पर्यावरण बाहेर आपल्याला दिसतं तसं आपल्या आतमध्ये पण पर्यावरण असतं आणि ते अंतर्बाह्य पर्यावरण बदललं तरच सगळं जग बदलू शकतं. आणि त्याचं एक छोटस उदाहरण सांगतो की जेव्हा सगळीकडे म्हणतात की पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, मग पोल्युशन काय असतं, मी एक छोटीशी व्याख्या बनवली आहे की जो दुसऱ्याच्या जागेत जाऊन अतिक्रमण करतो आणि तिथं केल्यानंतर म्हणजे त्याची जागा सोडून दुसऱ्याच्या जागेत जाऊन राहतो त्याला मी प्रदूषण म्हणतो. आणि हे का म्हणतो, एक छोटस उदाहरण देऊन सांगतो. आपला कार्यक्रम महिलांसाठी आणि महिला सक्षम असेल आई म्हणून तर ते किती महत्वाचं असतं. मी उदाहरण देऊ शकतो की पहिल्या स्वराज्याचं त्या माऊली माता राजमाता जिजाऊंनी त्यांच्या मुलाला घडवलं. कसं घडवलं की छोटं स्वप्नच बघायचं नाही, बघायचं स्वप्न तर पहिल्या स्वराज्याचं. मग पहिल्या स्वराज्यात टास्क काय दिला मातांनी की नाही छोटं मोठं नाही करायचंय, मोठं स्वप्न तर डायरेक्ट स्वराज्याची निर्मिती. म्हणून पहिल्या स्वराज्यात महाराजांना कुठलं प्रदूषण काढायचं होतं तर ते आतून जिजाऊंचे संस्कार होते त्यामुळे महाराजांचं आतलं पर्यावरण बदललं संस्कारामुळे, त्यामुळे पहिल्या स्वराज्याची निर्मिती झाली. आता त्याही पलीकडे जेव्हा आपण बघतो दुसरं स्वराज्य जेव्हा आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं 1857-1947 प्रत्येकाच्या मनात आतून बाहेरून एकच होतं की एक ब्रिटिश रूपी प्रदूषण काढायचं आहे. मग सोप्या शब्दात काय तर भारत छोडो चले जाओ या छोट्या छोट्या कृतीतून ते रोज आतून बाहेरून प्रत्येक भारतीयाच्या मनावर त्याचे परिणाम होते, संस्कार होता, त्यातून दुसऱ्या स्वराज्याची निर्मिती झाली की त्यात ब्रिटिश रूपी

0: प्रदूषण घालवलं. मग याच्यासाठी अगदी लोकमान्य टिळकांचं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, इथपासून तर महात्मा गांधीजींचं करके देखो, जेव्हा ते अहिंसा रूपी माध्यमातून अगदी मीठ उचलण्यापासून, मीठ उचलायला पुढे होते, करके देखो त्यांनी स्वतः मीठ उचललं सत्याग्रहात आणि लोकांना कृतीतून दाखवलं की आपल्याला या पद्धतीने स्वराज्य. मग त्याच्यात आणि आता आपण त्याच्या पलीकडे आहोत, आपण आता तिसऱ्या स्वराज्यात आहोत. मग तिसऱ्या स्वराज्याचं क्षेत्र काय? तर म्हणजे पूर्ण पृथ्वीच आहे. मग यातनं काय काढायचं आहे? तर पहिल्या स्वराज्यात जिजाऊने महाराजांना जे शिकवलं की सगळ्या जनतेवर, महिलांवर, बालकांवर, जनतेवर जो अन्याय होतोय त्या अन्यायासाठी तू लढ, तू हातात तलवार घे, का तर रक्षण करण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय होतोय. तसं आता तिसऱ्या स्वराज्यात आपलं उद्दिष्ट काय आहे? तर जे बोलू शकत नाही, जो बेचारे बेजुबान आणि मासूम आहे, जो बात नाही कर सकते, तो उनके लिए कार्य करना है. तो सबसे ज्यादा इम्पॉर्टन्स आहे माँ का कार्य. तर आई कशी आपल्या मुलांना घडवत असते, तर त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपातून मिळतं. तसा आमचा प्रयत्न आहे की हे सगळं बालक ते बालक प्रोग्राम, जसे आमचे बालक घरी जाऊन सांगतात आई बाबांना की का सागर मित्र अभियानात काम करायचं आहे, आणि त्याचं नक्कीच आई बाबांमुळे परिणाम होतो.
1: नक्कीच सर, काही संकल्पना अतिशय सुंदर आहे आणि मुलांमध्ये एका आईने सुद्धा रुजवायला हवी. जसं तुम्ही शाळेत जातात, मुलांना याच्याबद्दल जागरूकता निर्माण करतात मुलांच्या मनामध्ये. आता सागर मित्र अभियानाबद्दल सांगताना तुम्ही मानसिक अपंगत्व असा एक वेगळा शब्द प्रयोग केलेला आहे, त्यामागचा तुमचा नेमका दृष्टिकोन काय आहे सर?
0: लोक जेव्हा आपल्या पृथ्वीकडे, पर्यावरणाकडे बघतात, 70% सागराकडे लक्षच देत नाही. आणि ते का लक्ष देणं गरजेचं आहे? तर हा सागर आहे, समुद्र आहे, तो आपल्याला भरभरून देत असतो. जशी आई आपल्या मुलांना खूप भरभरून सगळं देते, प्रेम असेल किंवा इतर सगळं, तसं सागर आपल्याला काय काय देतो. जसं आई म्हणजे जेव्हा एखाद्या घरातली आई आहे, ती सगळ्यांची काळजी घेते, म्हणजे अगदी जेवणापासून तर तिच्या बाळांची सगळ्याच पद्धतीने संगोपन करते. तसं हा सागर पण आईच्या मायेने सगळ्यांना भरभरून देत असतो. तो काय काय देतो? तर 100% शुद्ध पाणी देतो. जर सागराने पाऊसच नाही पाठवला तर आपल्याला पाणीच नाही मिळणार. आपल्यालाच नाही, नॉट ओनली ह्युमन बिंग पण जगातल्या सगळ्या बिंग्स आपल्या पृथ्वीवरच्या त्या सगळ्यांना पाणीच मिळणार नाही. दुसरं, 100% तो आपल्याला शुद्ध हवा पाठवतो. ते कशी? तर 70% पाण्यात जे जंगल आहे, ज्याला ओशियनिक ग्रीनरी म्हणतात, की ज्या जंगलाकडे लक्षच देत नाही. तुम्ही तो प्रश्न विचारला की मानसिक अपंगत्व काय, तर आपण फक्त मी तर आधी एक सांगू इच्छितो की जगभरातल्या सगळ्या शिक्षक शिक्षिकांना आमचं सॅल्यूट आहे की त्यांनी एक छोटस गोष्ट की झाडे वाचवा, झाडावर कुऱ्हाड चालवू नका, हे जगभरात गेले अनेक दशक ते प्रसारित करताय. तसं आता वेळ आली आहे की जी 70% ओशनिक ग्रीनरी माझ्या सागरात आहे, तर त्याचं रक्षण करण्यासाठी जो सागर आईच्या मायेने आपल्याला सगळं देतो भरभरून, तर त्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरं, सागर आपल्याला 100% अन्न देतो. ते कसं देतो? जसं आमचे शिक्षक आदरणीय वॉटर सायकल शिकवतात की जलचक्रात पाऊस कसा पडतो, तसं आमच्या शिक्षकांनी एक छोटीशी गोष्ट प्रत्येक छोट्या छोट्या खेड्यातली शाळा असू द्या, प्रत्येक विद्यार्थ्या शिकवली आहे, तर फूड सायकल, तर या अन्न सकाळीच सर्वात बेसिक इलिमेंट आहे की जो आहे गवत, ते गवतावरच सगळे अन्न सकाळीची सुरुवात होते. मग ते गवत पाण्यावरचं असू द्या किंवा जमिनीवरचं असू द्या, तिथनं सगळं ते पुढची फूड सायकल सुरू होते. म्हणून ज्या तीन बेसिक गोष्टी आहेत की ज्या फक्त माणसालाच नाही तर जगभरातल्या सगळ्या छोट्या छोट्या प्राणी पक्षी अगदी कीटाणू विषाणू यांना पण लागतात, त्या म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न, हे सागर देत असतो. म्हणून तो आईच्या मायेने सगळं देतो, म्हणून त्याचं रक्षण करणं हे आपली जबाबदारी. एक छोटस उदाहरण देऊ इच्छितो की या सागराचं जेव्हा क्षेत्रफळ बघितलं तर ते जवळजवळ 360 मिलियन एवढं आहे, पूर्ण जगभरातलं स्क्वेअर किलोमीटर. आणि जर आपण बघितलं जगभरातल्या नद्या, तर त्या 66,000 नद्या आहेत. त्या 66,000 नद्यांवर जर आणि जे प्लास्टिक आता आपण ह्युमन बिंग्सने सागरावर पाठवलंय, त्याचा प्रवास कसा असतो की माझ्या हातातून प्लास्टिक ग्राउंडवरून गटारीत, गटातून नालीत, नालीतून नदीत, नदीतून सागरात ते पोहोचतं. त्याला दोन कारण मुख्यत्वे कारणीभूत आहे, एक तर ग्रॅव्हिटी ऑफ अवर अर्थ प्लॅनेट आणि दुसरं स्लोप ऑफ अवर अर्थ प्लॅनेट. या दोन्ही गोष्टीमुळे आज ना उद्या सागरापर्यंत प्लास्टिक पोहोचणार आहे. आणि आपण गेले शेकडो वर्ष जे फेकलेले आहे ते ऑलरेडी पोहोचलेलं आहे, तर ते पोहोचल्याची संख्या जर आज बघितली तर 1/3 ऑफ अवर ओशियन हे प्लास्टिकने झाकले गेले. आणि ते जर प्लास्टिक उचलून आपण या नद्यांवर टाकण्याचा प्रयत्न केला तर एक नदीवर 120 वेळा ती प्रदूषित होईल, एवढं प्लास्टिक पसरेल, म्हणजे ती जिवंतच नाही राहणार इतकं आपण त्याला खराब केलेलं आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे सागराकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे, कारण तो आपल्याला भरभरून देतो.

0: मी परत परत म्हणतो की हे जगभरातल्या सगळ्या लोकांचं मानसिक अपंगत्व आहे की जो भरभरून देणार आहे त्यालाच विसरलं. आणि मी हे पण इथं मेन्शन करू इच्छितो की जगातला कुठलाच देश जेव्हा त्यांचं बजेट बनवतो, आर्थिक बजेट जे दरवर्षाचं बनवलं जातं, तर कुठल्याही देशाच्या बजेटमध्ये आजपर्यंत सागरासाठी बजेट लिहिला जात नाही आणि तो अंमलात आणला जात नाही. इतकं खूप महत्वाचं आहे. जसं आपल्या घरात जेव्हा आई आपल्या घराची काळजी घेते तर ती घरात काही कमी याचा शोध बाहेरून पण घेत असते. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगताय की माझ्या घराची वॉटर टँक आहे ती भरण्यासाठी, किंवा आता समजा माझं एखाद्या सोसायटीत फ्लॅट आहे तर माझ्या फ्लॅटमधली असलेली वॉटर टँक भरण्यासाठी माझ्या सोसायटीची वॉटर टँक आधी भरणं गरजेचं आहे. तिच्याकडे लक्ष नाही दिलं तर माझी वॉटर टँक कशी भरेल? तर त्या दृष्टीने एक आईची भूमिका जशी घरात पूर्ण लक्ष असतं, त्या भूमिकेतून जगाने सागराकडे बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: बरोबर. आणि सर, आता तुम्ही जसं जळगाव जिल्ह्यामध्ये 56,000 विद्यार्थ्यांच्या मदतीनं 9,000 किलो प्लास्टिक गोळा केलंय, आणि मग मुलांमध्ये हे संस्कार रुजवताना महिला किंवा पालकांची भूमिका तुम्हाला कशी वाटते? जसं तुम्ही उदाहरणातून दाखवून दिलं की एक आईची भूमिका कशी असते मुलांसाठी हे संस्कार रुजवणं, आपल्या सागराचं रक्षण करणं.
0: जेव्हा सुरुवात केली तेव्हा 3 शाळा होत्या, मी एक एक शाळा जोडत गेलो, सरळ शिकत गेलो. तर असं जाणवलं की तुम्ही जो प्रश्न विचारला की तर महिलांची पालकांची भूमिका काय असावी, आम्ही ज्या शाळेतून सुरुवात केली केंद्रीय विद्यालय म्हणजे ज्या 3 पहिल्या शाळा त्यातली एक शाळा, तिथलंच एक छोटस उदाहरण देऊ इच्छितो की तिथं ज्या मीनाक्षी पाटील मॅडम आहेत, ज्या सागर मित्र टीचर कोऑर्डिनेटर आहे, तर त्या आधी आम्ही जायचो ते करायच्या, उत्साहाने भाग घ्यायचा, पण त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही का करायला लागले, त्यांनी आधी उदाहरण दिलं की जेव्हा माझ्या मुली, त्यांच्या दोन्ही मुली त्या शाळेत शिकत होते की त्या घरी येऊन हे सगळं ऍक्टिव्हिटी करायला लागल्या हळूहळू, त्यांना इतकी सवय झाली की मुलींमुळे मी शिकली, म्हणजे बालक ते पालक. आणि जेव्हा मी हे सगळं शिकली तर आज माझ्या घरात मी तर करतेच पण माझ्यामुळे माझ्या पूर्ण कुटुंबात बदल घडलाय. म्हणजे जेव्हा एक महिला यात सहभागी होते तर किती परिणाम होऊ शकतो. आणि एक दुसरं, आम्ही ज्या ज्या शाळेत, आम्ही कुठल्याही शाळेचं कम्पॅरिझन नाही करतो, पण जेव्हा ज्या ज्या शाळेत महिला टीचर आमच्या कोऑर्डिनेटर आहेत तर त्या उत्तम पद्धतीने काम करतात त्यांच्या शाळेत, आणि अगदी रेग्युलर महिलांचं सहभागाचं जास्त असेल तेव्हा निश्चितच हे खूप पुढे जाऊ शकतो.
1: हो नक्कीच सर. आता ग्रामीण भागातील महिला या मोहिमेत कशा प्रकारे त्यांचं योगदान देऊ शकतात?
0: आमचंच एक उदाहरण आहे, पुण्याला सांगरुण नावाचं गाव आहे पुणे जिल्ह्यात. तिथं जेव्हा एका कॉलेजच्या माध्यमातून सागर मित्र अभियानाचं लेक्चर घेतलं तर तिथं सरपंच होत्या, त्या महिला होत्या, तर त्यांना हा कार्यक्रम इतका आवडला आणि त्यांनी ठरवलं मला म्हणजे पूर्ण गावात करायचं आहे. तर जसं हळदी कुंकाला जातात त्या स्वतः हळदी कुंकू घेऊन सागर मित्राचे जे पोस्टर आम्ही शाळेत देतो ते पोस्टर त्यांनी ग्रामपंचायतीच्या ऍड करून त्यांनी पोस्टर प्रिंट केले आणि स्वतः घरोघर जाऊन, त्यांच्या पूर्ण गावात 250 कुटुंब होते, आणि प्रत्येक घरोघर जाऊन जिथं न्यूज पेपरची रद्दी ठेवतात त्याच्या बाजूला हे पोस्टर लावलं आणि त्यांना प्रत्येक महिलांना समजावून सांगितलं की हे प्लास्टिक कसं जमा करायचं. आणि त्यांनी स्वतः तर केलंच पण पूर्ण 250 कुटुंबात हे केलं आणि प्रत्येक घरात एक पहिलं मॉडेल व्हिलेज सागर मित्राचं, जसं सागर मित्र आमचं स्कूलसाठी आहे तसं सागर ग्राम म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि 250 कुटुंब त्यांनी पुढच्या 2 वर्षात बदलवले की आणि दर महिन्याला ते प्रत्येक कुटुंबात जे काही प्लास्टिक आलं त्याचं वजन करायचे आणि ज्या वजनानुसार त्यांनी स्कीम पण सुरू केली की काही करात सूट देता येईल का लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी, आणि 2 वर्षात त्यांचं गावाने बदल केला आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळाला या कार्यासाठी. तर जेव्हा एखादी महिला या पद्धतीने काम करते सागर मित्र अभियान तर निश्चितच हे बदल होत.
1: आता संवाद सारथी या उपक्रमाचा जन्म कसा झाला आणि स्वतःचा स्वतः सारथी बनणे ही संकल्पना,
0: संवाद सारथी हे सुरू कसं झालं? जेव्हा कोरोना काळात आमच्या एनजीओच्या संकल्प फाउंडेशनच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होत्या फिजिकली, म्हणजे जसं बाकीच्या बंद होत्या, तर मग मी एक उपक्रम सुरू केला की ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. मग त्याच्यात वेगवेगळे विषय घेतले, मग ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, वेगवेगळ्या चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग हे सगळं करत असताना असं जाणवलं की असा एखादा संवादात्मक कार्यक्रम आपण सुरू करू शकतो का की ज्यात आतला आणि बाहेरचा आवाज ऐकता येईल. मग खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही 15 ऑगस्ट 2022 संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली. त्याचा मुख्य उद्देश हाच होता की जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो, मग ते जीवन जगत असताना, त्यांचं जीवन जगत असताना त्यांच्या कमी स्वतःतल्या ओळखून त्यावर कशी मात करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, आणि जेव्हा ते समाजात वावरत असतात, मग त्यांचं शिक्षण असेल, बालपण असेल, कुटुंब असेल, तर त्यात ते स्वतःला कसं ऍडजस्ट करतात, म्हणून हा उपक्रम सुरू केला. आणि या उपक्रमाची

0: सुरुवात आम्ही एका महिलेपासूनच केली
1: वा
0: की त्या महिलेने अपंगत्व होतं पोलिओमुळे, तरीही कळसुबाई सारखं कठीण शिखर त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड, की त्यांना एक रेकॉर्ड करायचा होता म्हणून 30 पेक्षा जास्त वेळा तो सर केला. तर हे निश्चितच, आणि अशा बऱ्याचशा महिला आणि पुरुष आम्हाला त्यात मिळाले, आणि असे असे मिळाले की एक साहित्यिक की ज्या महिला काही अपघातामुळे त्यांचं स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली आणि व्हीलचेअर बाउंड झाल्या, एवढं असल्यावर त्या उत्तम लेखिका आहेत. त्यांचं नाव सोनाली नवांगुळे, त्यांना भारत सरकारचं साहित्य अकादमी अवॉर्ड पण मिळाला. तर या सर्वांना आमचं बोलवण्याचा उद्देश एकच आहे की जी आतली शक्ती आहे ते सारथ्य ते आपल्या जीवनात आत आणि बाहेर कसं मॅनेज करतात, त्यातनं इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला. आणि निश्चितच आज यात 179 एपिसोड झाले कालपर्यंत, आणि महाराष्ट्रातले 33 पैकी 30 जिल्ह्यातले व्यक्ती येऊन गेलेत महानुभाव. यासोबत गुजरात, गोवा, दिल्ली, जम्मू काश्मीर इथले 8 ते 9 राज्यातली लोक, आणि भारताव्यतिरिक्त नेपाळमधले पण व्यक्तिमत्व येऊन.
1: बरं, आता आपर्यंत झालेल्या 170 अधिक सत्रांमध्ये अनेक महिला वक्त्यांनीही भाग घेतलेला असेल सर.
0: येस येस,
1: हो. मग त्यांच्या संघर्षातून आजच्या गृहिणी किंवा नोकरी करणाऱ्या महिलांनी काय प्रेरणा घ्यावी त्यांच्याकडनं?
0: जेव्हा एखादी अपंग व्यक्ती आणि ती महिला असेल तर तिला दोन संघर्ष असतो. एक तर एखाद्याच्या घरात अपंग मूल जन्मायला आलं, त्यातल्या त्यात मुलगी असेल तर बघण्याचा दृष्टिकोन बदलतो समाजाचा. आणि तरीही ज्या आई वडिलांनी समाजाकडे दुर्लक्ष करून त्या मुलीला वाढवलं, आणि जेव्हा तिला ही जाणीव होते की नाही माझ्या आई वडिलांनी मला वाढवलंय शिकवलंय, आणि जेव्हा ते सगळ्या यत्न मात करत एका पोझिशनला पोहोचतात, मग ती कुठली असो आमच्या या संवादसारखी ज्या महिला आहेत, तर त्या सगळ्या त्यांचं चरितार्थासाठी वेगवेगळे उपक्रम, कोणी खेळाडू आहेत, कोणी साहित्यिक आहेत, कोणी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत, कोणी उद्योजिक आहेत, आणि तेही अपंगत्वावर मात करत, कारण दोन लढाया लढत महिला आणि अपंगत्व यातून स्वतःमधली शक्ती जागवत, जी आदिशक्ती प्रत्येकामध्ये आहे त्या आदिशक्तीला जागृत करत इथपर्यंत पोहोचणं हे खूप कठीण काम असतं, आणि ते सहजतेने त्यांनी केलं आहे. एक छोटस जसं माउंट एव्हरेस्ट लोकांना कठीण वाटतो चढायचं, तसं स्विमिंग मध्ये जे लोक आहेत त्यांना माहिती आहे ब्रिटिश चॅनल पोहणं किती कठीण असतं, तर ते पोहणाऱ्या महिलाही आमच्या याच्यात येऊन गेल्या आहेत. असे खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, ते सगळ्यांचेच नावं घेतलं म्हणजे खूप वेळ जाईल, पण निश्चितच जे क्षेत्र निवडलंय त्याच्यात मास्टर ब्लास्टर बनणं इथपर्यंत स्वतःला सिद्ध केलं.
1: अगदी बरोबर सर. आता दिव्यांग महिलांना समाजात सन्मानानं जगण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्य शोधण्यासाठी तुमचा उपक्रम कशा प्रकारे त्यांना मदत करतो?
0: आमचा एकच मुख्य उद्देश आहे संवाद साधीचा, की जे इंडिव्हिज्युअली किंवा ग्रुपमध्ये लोक वेगवेगळे काम करत आहेत, पण एकमेकांना जसं मी उदाहरण दिलं की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक अपंग असूनही ते आज चांगल्या पोझिशनला आहे, तर हा संघर्ष इतरांपर्यंत पोहोचवणं. आता आम्हीच पोहोचवतो असं नाही, आम्ही तर एक निमित्त आहोत, खूप लोक पोहोचवत आहेत, पण आमचं हे सातत्य आहे की जेव्हा आम्ही हे सगळं शोधलं की असं सातत्याने संवाद कुठे घडत नाही. आणि असं म्हणतात ना की जेव्हा आपल्याला काहीतरी पुढे पोहोचायचं आहे आतलं बाहेरचं बदलते, तर सत्संग असणं गरजेचं आहे, आणि हा सत्संग आहे असंच आम्ही समजतो. आणि या सत्संगात जे व्यक्ती येत आहेत ते त्यांचं जीवन प्रवास म्हणतात, आणि तो एक त्यांचा जीवनाचा सार आहे. जसं आपल्या भगवान कृष्णांनी सारथ्य करून अर्जुनाला गीतेचा सार दिला, तसं हे एक प्रकारचं त्यांचं जीवनाचं सार या संवाद साधीच्या माध्यमातून नक्कीच इतरांना प्रेरणादायी हो यासाठी आमचा उपक्रम.
1: वा खूपच छान सर. खरंच तुमच्या या कार्यातून महिलांना आजच्या या समाजामधल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा घेताच येईल, आणि त्यासारखंच तुमचं कार्य आहे. लर्न द लॉ या उपक्रमांतर्गत तुम्ही कायद्यांची माहिती देतात महिलांना, त्यांच्या हक्कांच्या कायद्यांची, उदाहरणार्थ RPWD ऍक्ट, याची माहिती असणं किती आवश्यक आहे, तुम्हाला काय वाटतं याबद्दल?
0: आता आपल्याकडे कायदे खूप छान आहेत, पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. आमचा लर्न द लॉ सुरू करण्याचा उद्देश आमच्या संवाद साधी ज्या ज्या लॉयर्स होत्या आलेल्या, की ज्या त्यांचं अपंगत्व असल्यावर पण आज लॉयर म्हणून समाजाला सेवा देतात, तर त्यांनीच ठरवलं की आपण असा उपक्रम सुरू करूया की यातनं लोकांना कमीत कमी कायदे कळतील, तरी त्यांचा अभ्यास होईल, जे माहीत नाहीये तर यातनं जेव्हा हे सगळं समाजापर्यंत पोहोचतं की हा कायदा RPWD ऍक्ट जो फक्त अपंगांसाठी, पण अपंगांमध्ये महिला पण असतात, सगळेच असतात, बालक पण असतात, तर मग त्या कायद्यामुळे त्यांना काय फायदा होऊ शकतो हे अगदी सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोचवणं हा आमचा मुख्य उद्देश होता. आणि निश्चितच त्यातनं जे काही लोक शिकतात आणि एकमेकांना जेव्हा एक्सपर्ट स्पीकर बोलत आहेत आणि ऐकणार आहेत, जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम परस्पर या कोऑर्डिनेट करून सॉल्व्ह होत असतील, तर तो आमच्यासाठी आनंदच आहे.

0: ना, आजच्या काळामध्ये तरी त्याची अत्यंत गरज आहेच सर. आता सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न, वनिता मंडळाच्या श्रोत्यांना, ज्या आपल्या भगिनी महिला आहेत, जे श्रोते आहेत, आपला आजचा कार्यक्रम ऐकत आहे, विशेषतः ज्या महिला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतायत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: मी संदेश एकच देईल की जसं मी म्हटलं की सागरमित्र अभियान असेल, संवाद सारथी असेल, सागरमित्र ते बालक ते पालक कार्यक्रम आहे. आणि बालकांनाच का निवडलं हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण की जेव्हा जगभरातलं आपलं जर पॉप्युलेशन बघितली, लोकसंख्या, तर त्याच्या जवळजवळ 1/5 पॉप्युलेशन आज शाळा आणि कॉलेजेसमध्ये शिकते. आपण जर बघितलं 8 वर्षाचा पिरियड 5वी ते 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत, तर प्रत्येक 8 वर्षानंतर तो नागरिक बनणार आहे, तो किंवा ती. आता ती जर महिला एक नागरिक या सगळ्या याच्यातून गेली, संस्कारातून, स्वच्छता योजनेचा संस्कार, सागर मित्राचा, तर आई म्हणून ती निश्चितच आपलं घर
0: पर्यावरण जपण्याचा तिने जर विडा उचलला, तिने जर हे संस्कार लहानपणापासून एक आई म्हणून घरातून तिने हे संस्कार मुलांना द्यायला सुरू केले, तर ही उद्याची पिढी देश घडवणार आहे. आणि हे संस्कार पिढी ज्यात यानंतर त्या पिढीला, त्यानंतर त्या पिढीला जाणारच आहेत आपोआपच.
1: येस, हे नक्कीच आहे की जोपर्यंत हे बालक पालक म्हणून जेव्हा वावरतील, आदत सगळं होईल असं नाहीये की हे सगळं हळूहळू होणार आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा त्या मुलाचा जन्म होतो तेव्हा आई आणि मूल, आईला खात्री असते की आता माझ्या आतमध्ये गर्भात जेवढं सुरक्षा होती माझ्या मुलाची, ती बाहेर प्रकृती घेणारे म्हणूनच तो जन्म होतो असं म्हणतात. तर जेव्हा आईला खात्री होते तेव्हाच ती बालकाचा जन्म देते प्रसूतीच्या वेदना घेऊन. तर हे सगळं खूप गरजेचं असतं की ज्या वेदना आहेत तिने आपल्या बालकासाठी घेतल्या आहेत, ती जेव्हा खात्री होते की नाही बाहेर पण सुरक्षित राहणार आहे, जरी मी त्याला वाढवणार आहे किंवा तिला वाढवणार आहे, आईला जेव्हा खात्री होते, तसं जेव्हा आपल्या पृथ्वीची काळजी घेणाऱ्या सगळ्या आई जगभरातल्या तयार होतील, तर नक्कीच माझी पृथ्वी, माझा सागर, आणि मी जसं म्हटलं हे तिसऱ्या स्वराज्याचे जिजामाता या सगळीकडे जेव्हा येतील, तेव्हा निश्चितच तिसरं स्वराज्य हे लवकरच, आणि ते खूप मोठे व्याप्ती आहे. म्हणजे पहिली जी तालीम होती जिजामातांनी मराठा साम्राज्याची, दुसरी तालीम होती भारत व्यापक ब्रिटिशांविरुद्ध, तसं आता सगळ्या जिजामातांनी आपल्या बालकांना सगळी पृथ्वीचीच काळजी घ्यायची. आणि हे का, तर हे झालं नाही तोपर्यंत हे युद्ध सुरू राहील. कारण आपण बाउंड्री आखून दिलेली आहे की माझा देश माझं घर, तर ह्या सगळ्या बाउंड्री तोडणं हे गरजेचं आहे. म्हणून एक माऊली म्हणून सगळ्यांनी आपल्या पृथ्वीची काळजी घेऊया एवढा संदेश देईल. आणि आपण हे संपवण्याची आधी एक छोटीशी प्रार्थना म्हणण्याची माझी इच्छा आहे. एक छोटीशी प्रार्थना घेऊया. ओम शांती शांती शांती, ओम मैत्री मैत्री मैत्री, ओम विश्व मानव पर्व उत्क्रांती. ओम.
0: सर आता तुम्ही जसं तुमच्या संवादातून सांगितलं, सागर वाचवायचा आहे आणि तुम्हाला हे अपंगत्व आलेलं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली की मी या पृथ्वीचं संरक्षण करेल, या पृथ्वीवर जे आपलं जमिनीचं जसं अस्तित्व आहे तसं सागराचं देखील आहे, आणि तुमच्या या सगळ्या संवादातून हे सागराचं अस्तित्व आपण जपायला हवं याची जी तळमळ आहे या संवादातून आम्हाला श्रोत्यांना नक्कीच दिसून आलेली आहे. मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट नक्कीच उमजली असेल की आयुष्यात संकट किती मोठी आहेत यापेक्षा आपला आत्मविश्वास किती मोठा आहे याला जास्त महत्व आहे. विशालजींनी सांगितलेला वैश्विक विचार आणि वैयक्तिक कृती हा मंत्र आपण आपल्या घरापासून, आपल्या मुलांपासून नक्कीच सुरू करू शकतो, मग तो पर्यावरणाचा प्रश्न असो किंवा स्वतःच्या अस्तित्वाचा संघर्ष. आपल्यातील सारथी जागा झाला की कोणतंही शिखर गाठणं अशक्य नसतं, हेच त्यांच्या एकूण प्रवासातून आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्यांची ही जी तळमळ आहे सागराला वाचवण्यासाठी, तर आपण सुद्धा या त्यांच्या कृतीतून काहीतरी शिकूया आणि त्यांच्या प्रयत्नाला आपण सुद्धा साथ देऊया या सागराला वाचवण्यासाठी. विशालजी, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या प्रेरणादायी प्रवासानं आम्हा सर्व महिला भगिनींना, एक श्रोत्यांना नवी ऊर्जा दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
2: प्लास्टिक मुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तेव्हा सखीनं छोट्या छोट्या कृतीतून सागराशी मैत्री करूया, प्लास्टिक मुक्त किनारे, स्वच्छ पर्यावरण आणि निसर्गाविषयी प्रेम हेच आपल्या पुढच्या पिढीसाठीची अमूल्य भेट जपून ठेवूया. तेव्हा सखींनो, आता कार्यक्रमात वेळ मनोरंजनाची, ऐकूया.

रमण रणदिवे यांचं गीत आपण ऐकलं बेला शेंडे यांच्या आवाजात. आणि सखींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची इथं सांगता करूया. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आशेचा दीप तेवत राहो, चेहऱ्यावर हास्य खुलत राहो आणि मनात नव्या स्वप्नांची पालवी फुटत राहो या सुंदरशा नोटवर मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटू नव्या विषयासह, नव्या उमेदीनं आणि नव्या प्रेरणेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, दुपारचे 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात. कला आणि संस्कृती या विषयाअंतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती. निवेदन स्नेहल ठाकरे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर. सादर करते आशिष गावंडे. श्रोते हो नमस्कार. भारताची सांस्कृतिक विविधता ही आपल्या देशाची खरी ओळख आहे. या विविधतेत अनेक आदिवासी समाजांनी आपल्या परंपरा, रूढी, लोककला आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते आजही जपून ठेवले आहेत. अशाच एका समृद्ध आदिवासी संस्कृतीची ओळख आज आपण करून घेणार आहोत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वास्तव्यास असलेल्या कोरकू समाजाचे जीवन, त्यांची संस्कृती, परंपरा, सण उत्सव, कौटुंबिक रीतीरिवाज यांचा वेध घेणारा हा कार्यक्रम. मी स्नेहल ठाकरे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. मेळघाटातील डोंगर दऱ्या, घनदाट जंगल आणि निसर्गाच्या सानिध्यात कोरकू समाजाने आपली स्वतंत्र जीवनशैली विकसित केली आहे. कोणत्याही समाजाची भाषा ही त्याच्या संस्कृतीचा आत्मा असते. कोरकू समाजाची भाषा, तिची वैशिष्ट्ये आणि आजच्या काळात तिचे जतन कसे केले जात आहे याबाबत माहिती आपण घेऊयात.
2: कोरकूचा एक असं काही लिपी नाही आहे.
1: मोजीलाल मावसकर.
2: ते आमचं जे पूर्वज लोक बोलत होते तसंच त्याप्रमाणे ते आज बी आम्ही आई वडिलांपासूनच शिकत होतो. ते कारण की आमच्या इकडे एक मध्य प्रदेश असल्यामुळे इकडे कोरकू भाषा आणि एक हिंदी थोड्या प्रमाणात, तर मराठी फार कमी, हिंदी निमाडी टाईप आणि कोरकू. घरी आम्ही आमचं कोरकू भाषातच बोलतो. खाना खाओ, आटा जो मे, पाणी पिओ, डानो आहे.
1: नवीन जीवाचे आगमन हा प्रत्येक कुटुंबासाठी एक आनंदाचा क्षण असतो. कोरकू समाजात बाळाच्या जन्मानंतर कोणते विधी केले जातात, नवजात बालकाचे आणि आईचे स्वागत कसे केले जाते जाणून घेऊयात.
2: बाळ झाल्यानंतर
1: मोजीलाल मावसकर
2: आणि 3 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर ते पाची पूजा करतात. त्याच्यात सगळे एकत्र आपल्या कुटुंबाला जमा करतात आणि तिथे सामूहिक म्हणजे पारंपरिक गाणे म्हणतात बाळाला साठी आणि तिथं एक जेवण करतात सगळे एकत्र येऊन. पारंपरिक गाणे आता ते महिला मंडळच असते.
3: पोसो मेना ना पागून बरी मेना टाक जा, पोसो मे

0: टाक जा झोळीमध्ये लेकरा लहान बाळांना टाकतात आणि लोरी सुद्धा आमचे जे महिला लेकरात सगळे म्हणतात सर बोको के गो नका डोडू सागे जा बोको बोको के गो नका डोडू सागे जा बोको म्हणजे आई वडील बाजारात जातो म्हणते शेतात जातो काम करायला जातो आणि तू झोळीमध्ये शांत राहा.
1: विवाह हा केवळ दोन व्यक्तींचाच नव्हे तर दोन कुटुंबाचा आणि समाजाचा बंध मानला जातो. कोरकू समाजातील विवाह पद्धती त्यातील विशेष विधी आणि पारंपरिक रूढी याविषयी
0: मुलगा मुलगी पाहिला जातो. समजा एखाद्या हापशीवर कुठेतरी पाणी भरत असताना पहिले जातो मुलगा मुलीला पाहून येतो. हा पाहून पाहिल्यानंतर आई वडिलांना सांगतात मुझे पसंद आहे मला पसंद आहे म्हणून मग आई वडील जातात. मग तिथं पाहणी केल्यानंतर मग मुलीकडचं जे मंडळी आहे मग मुलाकडचं घरी येतात. मुलाकडे आल्यानंतर मग त्यांची विशेष पाहुणचार करावं लागते. जे 20-25 लोक मुलीकडचे येतात त्यांना विशेष भोजन असतात. मुलगा मुलगी पाहणी झाल्यानंतर सगळे एकमेकाला तर बा पसंद आहे म्हणून मग तिथून ते मुलीकडचं जे मंडळी आहे ते विशिष्ट एक गोनम पद्धत आहे. तिकडे गोनम ठरवतात मुलाला द्यावं लागतं. गोनम म्हणजे विशेष आता सध्याचे जे 25,000 रुपये ते एक गोनम म्हणून आहे. त्यांना रक्कम द्यावं लागते मुलीला द्यावं लागते. जे काही आपले जे मंडळी जाणार आहे मुली घरी आणि आपले सगळे ते रासायन पाणी म्हणजे अन्नधान्याच्या स्वरूपात त्यांना द्यावं लागते. आता त्याच्यानंतर मग सगळी साखरपुडा होत असते सगळी त्याच्यात सगळीमध्ये बी त्यांना द्यावं लागते आणि त्यांना मग मुलीला पुन्हा मुलाकडील त्यांनी 5 प्रकारचे दागिने तयार करून द्यायचं. छोटे मोठे असं दागिने जे हिशोबाने त्यांच्या ऐपतनुसार त्यांनी 5 दागिने बनवून द्यायचे मुलीला द्यायचे. मुलाकडचं ना लग्न ठरवल्यानंतर मग बारात जातात पूर्ण इकडून. मग ते आपले पारंपरिक पद्धतीने ढोल वाद्या महिलांचे जे पोशाख असतात त्या पोशाखामध्ये आपले बारात मुलीच्या घरी जातात मुलीचं गावाला जातात. आणि तिथे मुलीचं गावाला गेल्यानंतर आमची जी पद्धत आहे म्हणजे त्याच्यात ते उसळ आपलं आम्ही टुकू म्हणतात टुकू पद्धत आहे. टुकू पद्धतीने ते लग्न लावतात. टुकू म्हणजे आपल्या इकडे मराठी त्याला उसळ म्हणतात. उसळ मिरची वगैरे खातो की नाही साहेब लाकडच असते आमच्याकडे मोठे. तर त्या टुकू पद्धतीने आणि विशिष्ट म्हणजे ते त्या तिकडचा जे गादली सुसून नृत्य आणि मुलाकडचं गादली सुसून नृत्य ते बायांचं असतं महिलांचा हो गोल गोल ते मग नाचतात आणि मुलांना कडेवर घेतात नवरदेवला तिकडे मुलीला कडेवर घेतात आणि त्या दोघाला असं 60 फेऱ्या करतात आणि ते मजेशीर आहे. तिथं मग ते त्यांचं लग्न होतात आणि त्या दोघाला एकत्र बसवतात. मग एकत्र बसवल्यानंतर सगळे पूर्ण पारंपरिक पद्धतीने दिवसभर नाच गाणं करतात आणि संध्याकाळच्या वेळी मग 3-4 वाजता मग सगळे सामूहिक भोजन करतात.

0: सण उत्सव हे कोणत्याही समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब असतात. निसर्गाशी जवळचे नाते जपणाऱ्या या कोरकू समाजात कोणते सण साजरे केले जातात आणि त्यामागील सांस्कृतिक अर्थ काय आहे हे जाणून घेऊयात.
1: जे प्रमुख सण आहे, एक सुरुवातीचे सण आहे ते भवई म्हणून आहे, भवई पूजा आहे. त्याच्यानंतर होळी आहे, पोळा आहे. भवई म्हणजे हे जे हा कोरकू समाजाचा म्हणजे वर्षातील पहिली आणि अत्यंत महत्वाचा शेतीविषयक सण आहे. हा म्हणजे वैशाख अमोश्याला एक ना साजरा केला जातो. म्हणजे त्यामध्ये आमचे जे मोठवा देव म्हणजे ग्रामदैवताचा, त्या वेळेस शेतीची जी अवजारे आहे त्याची याची पूजा केली जातात. हा सण साजरा केल्याशिवाय शेतकरी म्हणजे आपल्या पेरणीला सुरुवात म्हणून जसं तसं केल्याने सर चांगला पाऊस पडतो म्हणते, जोमाने म्हणजे पीक सुपीकता येते, जमिनीला सुपीकता येते अशी श्रद्धा आहे आमचे. त्यानंतर होळी आहे. होळी म्हणजे सर मार्च मध्ये येते, फागुन महिन्यात. सध्या तसं तिकडे पोळा आहे, तिथे जिरोती आहे. म्हणजे या भवई पूजेनंतर मग जिरोती पहिला म्हणजे असा आमचा सण असतो. जिरोती म्हणजे जे पीक फसल आहे ते विशेष डवरणीला येतो आणि त्यावेळेस मग लोक खूप आनंदित होतो. पावसासाठी ते हे करतात, देव पूजा करतात, ते निसर्ग पूजा करतात. त्यानंतर मग आमचे तो पोळा, होळी एक महत्वाचा सण आहे. होळी म्हणजे असा ते आमच्या लहान लेकरापासून ते म्हणजे म्हाताऱ्यापर्यंत त्यांना नवीन कपडे असतात, परिधान केलेले असतात नवीन कपडे. तर त्यांचे जे सुरुवातीला सर एक भीमला म्हणून आहे, पहिला दिवस त्याच्या पूर्व संध्याला भीमला गोमज असतात, त्याची पूजा करतात. मग ते पहिला दिवस ते भीमला जळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग होळी तयार करतात. होळी जंगलातून जे भाषे

बांबूपासून ते आणतात, लाकडं त्याची फांदतात ते, आणि जे काही वेस्टेज जे जळव आहे ते त्यापासून ते होळी तयार करतात. त्याच्यात मग पूजा करतात, सगळे सामूहिक पूजा करतात. होळीच्या दिवशी पहिले पूजा करतात आणि त्या पूजा करून होळी उभारतात. आणि होळी उभारल्यानंतर मग सगळे नाच गाणा ढोल फगणा सगळे पूर्ण एकत्रित गावात येत. मग ते घरून जेव्हा ते म्हणजे पोलीस पाटलाच्या घरून मग ते ढोल वगैरे टिमकी वाद्य बासरी सगळे तिथून ते मग मिरवणूक सारखे निघतात गावातून. पूर्वज जर त्यांनी आम्ही आठवण करतात कारण की सण आहे आणि त्यावेळेस ते रडतात होळीजवळ येतात सगळे एकत्र होतात पोल फिरतात पूर्ण अख्ख्या गाव आणि बाहेर माणसे वेगळे बाहेर वेगळे दहन करून मग तिथे ते खूप नाच गाणं करतात. खूप तिथं आनंद उत्सव साजरा करतात रात्रभर. डंडा नृत्य त्याच्यात फागणा नृत्य असतात त्याच्यात झमाटा असतात चिवलोरी असतात त्याच्यात वेगवेगळे प्रकार सगळ्यांचं रात्रभर नाच गाणं आणि 5 दिवस पर्यंत एकसारखं सात्यात कार्यक्रम असते आमचे.

0: होळीमध्ये पूर्ण म्हणजे 12 महिन्यातील जेवढे काही सण असतात त्या सणातील प्रत्येक गाणे त्या होळीमध्ये साजरा होतात. म्हणजे होळी का ये रंग बिरा रे सजन, होळी का रे रंग बिरा.
1: श्रोते हो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्याप्रमाणेच मृत्यूनंतरच्या परंपरांनाही प्रत्येक समाजात विशेष महत्व असतं. कोरकू समाजात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कोणते विधी आणि परंपरा पाळल्या जातात?
0: दोन पद्धत असते, एक तर दफनविधी, नाहीतर लाकूड आहे ना एकत्र जमा करतात गावातील. जर जडाचं असेल, समजा दहन करण्याचं असेल, तर लाकूड एकत्र ते सगळे लोक जमा करतात आणि ते लाकूड घेऊन विशिष्ट ते बैलबंडेने तिथे त्यापर्यंत पोहोचवतात. मृत्यूनंतर 10 दिवसानंतर ते दुःख म्हणजे दुखवटा केल्यानंतर 10 दिवसात 11 दिवसानंतर ते 13 आणि त्यामध्ये मग सगळे आपल्या कुटुंबाला जमा करतात. तिथे भजन वगैरे त्यांचे ते भजन असतात, ते भजन वगैरे करून आणि त्यांचा मग खूप वयोवृद्ध असल्यास मग त्याचे शिडोली सारखे प्रोग्राम करतात ते शिडोली सारखे आणि त्या शिडोलीमध्ये मग त्यांना पुन्हा मग त्यामध्ये ते त्यांचे सगळे एकत्र पूर्ण कुटुंबाला सगळे संपूर्ण जे कुटुंब आहे नातेवाईक आहे त्यांना जमा करतात आणि अशा पद्धतीने त्यांची मग शिडोली सुद्धा ते असे मंडप तयार करून मग तिथं पूजा अर्च वगैरे केल्या जातात.
1: श्रावण महिना हा आनंद उत्साह आणि भक्तिभावाचा महिना मानला जातो. विशेषतः महिलांसाठी या महिन्यात अनेक परंपरा आणि उत्सव साजरे केले जातात. कोरकू समाजातील महिलांचे श्रावणातील विशेष सण आणि त्यांचे महत्व.
0: श्रावण महिन्यामध्ये ते महिला एक झुला म्हणजे बनवतात, झुला सारख्या त्याला झुला म्हणतात तिकडे आम्ही. तर त्या झुलामध्ये कमीत कमी 10-12 म्हणजे महिला मुली वगैरे बसतात, ते गाणे म्हणतात तिथे ते आणि खूप छान साजरे करतात श्रावण मध्ये.

0: जनजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणून आकाशवाणीने ग्रामीण आणि आदिवासी भागात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोरकू समाजाच्या जीवनात आकाशवाणीने कोणते सकारात्मक बदल घडवून आणलेत?
1: इकडे प्रत्येकाचा
0: मोजीलाल मावसकर
1: घरोघरी आणि रेडिओ म्हणजे स्वस्त असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी रेडिओ असा माध्यम आहे. तिकडे एकमेवा तिकडे टीव्हीचा नाही आहे, कारण रेडिओ असा एक माध्यम आहे तिकडे. त्यापासून लोकांना शिक्षणाची माहिती मिळते, मनोरंजन वगैरे असते, शेतीविषयक असतात तिथे, आरोग्याविषयी माहिती मिळते आणि बातम्या, विशेष म्हणजे बातम्या सुद्धा जे आकाशवाणी म्हणजे रेडिओचा खूप मोठा तिथं एक मोलाचे तिथं कार्य म्हणून एक आम्हाला त्याची योगदान मिळत आहे. मला खूप आनंद होत आहे तिकडे बघू रेडिओमुळे छान आम्हाला म्हणजे वाटत आहे.
0: श्रोते हो, मेळघाटातील कोरकू समाजाच्या जीवन पद्धतीचा, संस्कृतीचा आणि परंपरांचा हा प्रवास आपण अनुभवला. आधुनिकतेच्या प्रवाहातही आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते जपणाऱ्या या समाजाची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. मी आता आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी अमरावती केंद्र निर्मित निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात कला आणि संस्कृती या विषयाअंतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती या विषयी माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमाचे निवेदन होते स्नेहल ठाकरे यांचे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
2: निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, आपण आमचे सर्व कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता.
3: FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचे ठीक 1 वाजलेत. यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 1:30 होत आहेत। प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत।
1: आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी। नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय। आणि नैऋत्य मौसमी पाऊस राज्यात दाखल। गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता। 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे। यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं। गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता। देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले। जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले। काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाजमाध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली। नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे। या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत। परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे। सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनीही निदर्शकांना समर्थन देत अभिजित दिपकेला अटक झाल्यास आपण 6 आठवड्यांचं उपोषण करू असा इशारा दिला आहे। निदर्शकांनी शिस्त आणि शांततामय मार्गानं निदर्शनं करावीत असं आवाहन दिपकेनं केलं आहे। दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे। पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खासगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले। मृत्यूमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातले होते। कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या अस्थिविसर्जनासाठी बियास नदीच्या दिशेनं त्यांची गाडी जात असताना हा अपघात झाला। जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना

तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिल्लीमध्ये मालवीय नगर इथं 3 जून रोजी एका हॉटेलमध्ये लागलेल्या आग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी हॉटेलच्या आचाऱ्याला अटक केली आहे. केशव नेगी असं त्याचं नाव आहे. याआधी हॉटेलच्या मालकाला देखील सदोष मनुष्यवध आणि इतर संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतल्या आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा वापर करून पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरबाबत खोट्या गोष्टी पसरवत आहे असं भारतानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील हे सत्य पाकिस्तानच्या पोकळ दाव्यांनी बदलणार नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश म्हणाले. पाकिस्तानला जबाबदारीनं वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पाकिस्तानचे सुरक्षा परिषदेतले स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिकार अहमद यांनी आमसभेत सादर केलेल्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान जम्मू काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यांना उत्तर देताना हरीश बोलत होते. अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी परदेशी नागरिकांकडून ग्रीन कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा H1B व्हिसा रद्द करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. काँग्रेस सदस्य चीप रॉय यांनी यासंदर्भात अमेरिकन व्हाईट कॉलर वर्कर जॉब्स ऍक्ट सादर केला. या प्रस्तावित विधेयकात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कार्यक्रम देखील रद्द करण्याची मागणी केली असून याअंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर मर्यादित कालावधीसाठी अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते. आता ही लॉटरी पद्धत बंद करून परदेशी नागरिकांना केवळ प्रतिभेच्या आधारे अमेरिकेत प्रवेश मिळवण्याची तसंच नोकऱ्यांमध्ये अमेरिकेतल्या नागरिकांना प्रथम संधी देण्याची वेळ आली आहे असं या विधेयकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी आणि आखाती अरब मित्रराष्ट्रांच्या दिशेनं डागलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन पाडल्याचा दावा अमेरिकी लष्करानं केला आहे. तसंच इस्लामिक रिपब्लिकच्या किनारपट्टीवरच्या काही रडार यंत्रणांवर देखील हल्ले केले आहेत. मात्र इराणनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. त्याआधी इराणनं कुवेत आणि बहारीनच्या दिशेनं 7 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. त्यापैकी 6 क्षेपणास्त्र अमेरिकी सैन्यानं रोखली तर 7वं क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या घटनेत अमेरिकी जवानांना कोणतीही इजा झाल्याचं वृत्त नाही असं अमेरिकी लष्करानं म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी करण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती मुळातच तणावपूर्ण असून नव्यानं होत असलेल्या या हल्ल्यांमुळे ती अधिक बिकट बनली आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष मिटवण्यासाठी करार करण्याच्या उद्देशानं ट्रम्प प्रशासन इराणवरचा दबाव वाढवत असतानाच हे हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. रशिया आणि युक्रेन संघर्ष समाप्त करण्याच्या हेतूनं या भेटीत काही तोडगा निघू शकेल या उद्देशानं झेलेन्स्की यांनी पुतीन यांना एका खुल्या पत्रातून चर्चेचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र झेलेन्स्की यांच्या पत्रात तितकंसं गांभीर्य आढळलं नाही असं सांगत पुतीन यांनी हा प्रस्ताव फेटाळला. तर पुतीन यांच्या कृतीतून त्यांना हे युद्ध थांबवण्याची इच्छा दिसत नसल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत त्यानं जर्मनीच्या व्हिन्सेंट केईमरचा पराभव केला. 2013 या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून भारताच्या विश्वनाथन आनंद आणि विश्वविजेता डी गुकेश यांना हुलकावणी दिलेल्या विजयावर चेन्नईच्या प्रज्ञानंदनं मात्र आज विजयाची मोहर उमटवली. सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत प्रज्ञानंदनं 18 गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली. अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो 17 गुणांसह दुसऱ्या, एलिरेझा फायरौझा 15.5 गुणांसह तिसऱ्या, तर मॅग्नस कार्लसन 13 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. जपानमध्ये ककाबीखरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जपाननं मलेशियाच्या 8-1 असा मोठ्या फरकानं पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 सुरु होईल. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी

0: भारतीय संघाची घोषणा झाली. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला या भारतीय संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. नैऋत्य मान्सूनचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस पडेल असा अंदाज आहे. गेल्या वर्षी तो 25 मे रोजी राज्यात दाखल झाला होता. यंदा 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशचा दक्षिणेचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रत्यानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: शदो हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र श्रोतवादा जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकूयात.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं. तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष स्थापन करणार आणि कोल्हापुरातील वाघनख प्रदर्शनाच्या मुदतीत 4 नोव्हेंबरपर्यंत वाढ. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सर्रीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाचा कालावधी संपुष्टात आल्यानं व्यवस्थापनामध्ये निर्माण झालेली पोकळी दूर करण्यासाठी गोकुळ दूध संघावर दैनंदिन कामकाज करण्यासाठी प्राधिकारी अधिकारी मंडळ नियुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान सहकार विभागाकडून निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. यानुसार 2 जून ते 1 जुलै या कालावधीत ठराव दाखल करण्याची मुदत दुग्ध निबंधकांकडून देण्यात आली आहे. गोकुळ दूध संघातील कथित अवसयानातील 1308 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक घ्या असा आदेश कोल्हापूर सर्किट बँकेनं दिला होता. ही चौकशी 80 दिवसात पूर्ण करावी असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानेही 90 दिवसांमध्ये निवडणूक घ्या असे निर्देश दिल्यानं निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. सध्या अवसायनातील संस्थांपैकी 1298 संस्थांची सुनावणी झाली, त्यापैकी सुमारे 541 संस्था अपात्र ठरल्या. त्यामुळे प्राधिकृत अधिकारी कृष्णा ठाकरे यांनी पात्र 4199 दूध संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले. प्रकाश बेलवाडे यांनी मतदार यादीतील 1320 संस्थांवर हरकत घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात गोकुळसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असे पॅनल होणार असल्याचे बोलण्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष तातडीनं स्थापन करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिले. तसंच त्यांच्या हक्काचं संरक्षण आणि कल्याण योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा विविध कल्याणकारी उपक्रमांसाठी वापर करण्यात आलेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि समाज प्रवाहात मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी त्यांच्या स्वयंरोजगार आणि व्यवसायाकरता बीज भांडवल योजना राबवण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आरोग्याचा आणि रोजगाराचा दर्जा सुधारण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबवणं, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पिंक रिक्षा उपलब्ध करून देणं, सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृहांची निर्मिती करणं आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणं यांसारख्या विविध योजनांवर गतीनं काम करण्याचे निर्देशही गुरव यांनी यावेळी दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून भारतात आणलेल्या ऐतिहासिक वाघ

0: नखांचं दर्शन आता शिवप्रेमींना यावर्षी 4 नोव्हेंबर पर्यंत घेता येणार आहे. कोल्हापूर इथल्या प्रदर्शनाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शासनानं हा निर्णय घेतला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या 14व्या कुलगुरुपदी डॉ राजनीश कमलाकर उर्फ आर के कामत यांची निवड झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी ही घोषणा केली. कामत हे शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे माजी प्रमुख असून विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाताही होते. काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची फेर झाली तर जिल्हा अध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण केसरकर यांची निवड झाली. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस सी वेणुगोपाल यांनी ही निवड जाहीर केली. राज्यातील पिकांची उत्पादकता वाढवणं आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खरीप हंगाम 2025 पीक स्पर्धा योजनेचा निकाल घोषित करण्यात आला. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, भात, भुईमूग आणि नाचणी या पिकांमध्ये राज्यस्तरावर अव्वल क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत राज्यभरातून 477 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं मंजुषा गायधनी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं साधला.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती। 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। श्रेयस अय्यर भारतीय T20 संघाचा नवा कर्णधार। वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड। सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला। आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल। देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रारूप कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते। राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत। यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे, त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी सरकारनं देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याचा मसुदा तयार केला होता, मात्र यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप आले असं बावनकुळे म्हणाले। त्यामुळे हा प्रारूप कायदा स्थगित करण्यात आला आहे। याबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे। या समितीकडून हरकती मागवल्या जातील। 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल। 15 सप्टेंबरपर्यंत नवा सुधारित कायदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवा कायदा सभागृहात मांडला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं।
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ। 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल। 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणार आहे।
0: नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला। नवी मुंबई विमानतळाचं नामकरण दिबा पाटील यांच्या नावाने करून घेऊ असं ते यावेळी म्हणाले।
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे। त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे। केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे, आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ।
0: किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला। 300 वर्षांनंतरही एखाद्या राजासाठी लोक येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे असं युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले। स्वाभिमान, योग्य प्रशासन आणि नागरिकांची सुरक्षा यांवर आधारलेली सुशासन प्रणाली महाराजांनी स्थापन केली होती असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व

शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती योजना, शुल्क प्रतिपूर्ती तसंच विविध सोयीसुविधांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं काल जारी केला. राज्यातल्या तसंच परराज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. याशिवाय भविष्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सवलती आणि योजनाही कोणत्याही स्वतंत्र आदेशाविना मराठा समाजासाठी आपोआप लागू होणार आहेत. बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभर विशेष मोहीम राबवणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. कालपासून 15 जून 2026 पर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. याशिवाय व्यापार सुलभता आणि राहणीमान सुलभतेत सुधारणा करण्याच्या हेतूनं देखील विविध पैलूंवर विचारविनिमय झाला. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या जगावर आणि भारतावर उमटत असलेल्या पडसादांविषयी सर्व सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकासदर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात तो भारतीय संघाचं नेतृत्व करेल. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल. डिसेंबर 2023 नंतर पहिल्यांदा श्रेयस अय्यरचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. 15 वर्ष 71 दिवस वय असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. विराट कोहली जखमी झाल्यामुळे भारत अफगाणिस्तान दरम्यानच्या एकदिवसीय

मालिकेत त्याला स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. भारतीय संघात निवड झाली तेव्हा सचिनचं वय 16 वर्ष 205 दिवस होतं. जपानमध्ये ककामिगहरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याचा सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल.

0: 20 जून पर्यंत राज्याचा सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. गेल्या वर्षी 25 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता. त्यापूर्वीच्या 4-5 वर्षात 9 ते 25 जून दरम्यान नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात प्रवेश केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय T20 संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मन मेरा धरती पर

0: नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो. मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा स्वागत करतो तुमचं
0: आजच्या आपल्या युवावाणीच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात. मित्रांनो, कवी अरुण बोरसे यांची एक कविता आहे. त्यांनी अन्नाचा प्रवास थोडक्यात पण मार्मिकतेने वाचकांपर्यंत पोहोचवलाय. ते असं लिहितात,
1: महत्वाचा एक एक अन्नाचा घास, जेवणाच्या ताटाचा जाणून घ्या प्रवास.
0: शेतकरी शेतीची मशागत करतो, बियाणं खत मग घरामध्ये भरतो.
1: जेव्हा वरुण राजाची कृपादृष्टी होते, जमिनीत बीजारोपण तेव्हा केल्या जाते.
0: पीक उभे करायला कष्ट पडती किती, तेव्हा कुठे विविध धान्य बाजारात येते.
1: आता तुम्ही थोडेसे किचन मध्ये चला, तेथे किती मेहनत लागते हो त्याला.
0: यात माता भगिनींचे कष्ट आहेत खूप, त्यांच्यामुळेच पदार्थाला रुची आणि रूप.
1: जेवणाचा आहे आपल्या असा इतिहास, वाया नका घालव एक सुद्धा घास.
0: मित्रांनो, शेती, माती आणि पाऊस याच्याशी निसर्गातल्या प्रत्येक प्राण्याचं घट्ट नातं आहे.
1: आणि या तिन्ही गोष्टी जर सजीवांच्या आयुष्यातून काढून टाकल्या तर सजीव सृष्टी शून्य आहे बघ.
0: केवळ शेतकरी नाही तर आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी अन्नाची गरज असतेच. पण मात्र आपली गरज संपली की सगळं संपलं असं आपण करतो.
1: कवींनी कवितेत मांडल्याप्रमाणे अन्न वाया जाणं ही खरंच खूप चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं बघ दर्शन.
0: आले लोक लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये जेवण अति प्रमाणात वाया घालवतात. काय असतं की सुरुवातीला भूक खूप असते आणि आधीच अशा बड्या कार्यक्रमात खायला पदार्थ असतात 50, असं वाटतं काय खाऊ आणि काय नाही.
1: हो, आणि या भावनेत लोक सर्व पदार्थ ताट भरून घेऊन घेतात. आणि जसं आपण जेवायला सुरुवात करतो तशी भूक शमते आणि जेवणाची इच्छा मंदावत जाते.
0: पण होतं काय, आपण फक्त लागलेल्या भुकेचा अंदाज घेतो आणि जेवणासाठी असलेल्या गर्दीच्या भीतीने ताटात सगळंच घ्यावं आणि मी सगळंच खावं असं ठरवतो आणि फसतो. त्यामुळे ताटात भरलेलं सगळं अन्न शेवटी वाया जातं.
1: प्रत्येकाला आपली भूक आणि खायची पातळी माहित असते बघ, पण वळत नाही ना. पण आता खरंच समजून घेण्याची गरज आहे, कारण त्या एका ताटाच्या अन्नात बऱ्याच लोकांची मेहनत असते. अन्नासोबत तीही वाया जाते बघ.
0: म्हणून कवी अरुण बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे,
1: वाया नका घालवू एक सुद्धा खास.
0: करेक्ट.
1: मग दर्शन, आज काय विशेष रे आपल्या कार्यक्रमात, म्हणजे कोण आहे आजचे मार्गदर्शक?
0: सांगतो. आज आपल्याला शेती क्षेत्रातील करिअर विषयी माहिती मिळणार आहे. ती आपण जाणून घेऊच, पण मला असं वाटतं की आता आपण एक छानसा ब्रेक घेतला पाहिजे.
1: ओ हो, अगदी चालेल की.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर आजच्या आपल्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात आपण डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील कृषी वनस्पती शास्त्र विभागाचे प्राध्यापक तसंच ऍग्रीकल्चर करिअर काउन्सिलर प्राध्यापक निलेश भागवत सदार सर यांना आमंत्रित केलंय.
1: सर, आपल्याला आज कृषी क्षेत्रात करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी आहेत याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. चला तर जाऊया आजच्या आपल्या मार्गदर्शनाकडे.
2: सर्व 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना अभिनंदन. तुमचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि आता 12वी सायन्स नंतर काय

करायचं, म्हणजे कोणकोणत्या संधी आहेत, तर याबद्दल बऱ्याच दुविधा आपल्या मनामध्ये असते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे विचार करतात ते म्हणजे मेडिकल फील्ड असते, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग फील्ड, पण सोबतच असं एक क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये करिअरच्या चांगल्या संधी आहेत आणि ते म्हणजे बीएससी ऍग्रिकल्चर. विद्यार्थी मित्रांनो, 12वी सायन्स झाल्यानंतर बीएससी ऍग्रिकल्चरकडे मागील काही वर्षापासून ओढा आहे. त्याचं कारण आहे की हे एक असं क्षेत्र आहे की ज्याच्या संधी अमर्याद आहेत आणि त्याच क्षेत्राबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, बीएससी ऍग्रिकल्चर म्हणजे नेमकं काय? तर बघा, बीएससी ऍग्रिकल्चर जर आपण एक विचार केला तर बीएससी ऍग्रिकल्चर हा 4 वर्षाचा एक पदवी अभ्यासक्रम आहे आणि या 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये शेती संबंधित वैज्ञानिक, तांत्रिक, व्यावसायिक आणि कौशल्याधारित ज्ञान या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला दिल्या जातो. मग बीएससी ऍग्रिकल्चर जर आपण बघितलं तर बीएससी ऍग्रिकल्चर किंवा बीएससी, तर बीएससी ऍग्रिकल्चर ही एक ब्रँच आहे, त्याच्यासोबतच अजून ब्रँचेस आहेत. जर आपण बघितलं बीएससी हॉर्टिकल्चर आहे, बीएससी फॉरेस्ट्री आहे, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग सुद्धा आहे, बीएससी ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहे, ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट ही सुद्धा एक ब्रँच आहे, फूड टेक्नॉलॉजी ही सुद्धा एक ब्रँच आहे आणि होम सायन्स. जवळपास 8 ते 9 ब्रँचेस ह्या बीएससी च्या आहेत. पण या 8 ते 9 ब्रँचेस मध्ये बीएससी ऍग्रिकल्चर ही मदर ब्रँच म्हणून याला गणले जाते. आता तुमच्या मनात दुसरा प्रश्न की सर, आता आम्हाला जर बीएससी ऍग्रिकल्चरला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर पात्रता काय असली पाहिजेत? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी 12वी सायन्स घेतलेलं होतं आणि ज्यांना 12वी सायन्स मध्ये जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना 12वी सायन्स मध्ये मिनिमम 45% मार्क असणं गरजेचं आहे आणि ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत यांना मिनिमम 40% मार्क्स असणं गरजेचं आहे. पण जसा आपण विचार करतो की मेडिकल फील्ड आणि इंजिनिअरिंग फील्ड, त्याला जसा एक प्रोफेशनलचा दर्जा दिलेला आहे तसाच दर्जा बीएससी ऍग्रिकल्चरला ऍज ए प्रोफेशनल डिग्री म्हणून देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं इथं तुम्हाला एंट्रान्स एक्झाम द्यावा लागतात. तर याच्यासाठी कोणत्या एंट्रान्स एक्झाम असतात? तर MHCET, ज्याच्यामध्ये तुम्ही PCB, PCM आणि PCMB हा ग्रुपमध्ये तुम्ही जी काही CET दिलेली आहे, महाराष्ट्र शासनाची MHCET झालेली आहे, ही दिलेली पाहिजेत. सोबत तुम्ही JEE किंवा NEET ही दिली असेल त्यावर सुद्धा तुम्ही या बीएससी ऍग्रिकल्चर साठी किंवा अदर ज्या ह्या मी ब्रँच सांगितल्या याच्यासाठी तुम्ही पात्रता असता. आता जर बीएससी ऍग्रिकल्चर नंतर ज्या करिअरच्या वाट्या आहेत आपल्याला त्या बघायच्या आहेत. तुम्हाला माहित आहे की स्वर्गीय MS स्वामीनाथन, ज्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाते, त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, ते म्हणजे इफ ऍग्रिकल्चर गोज रॉंग नथिंग एल्स विल हॅव ए चान्स टू गो राईट. याचा अर्थ असा होतो की कृषी क्षेत्र चुकीच्या दिशेने जर गेलं तर देशातील इतर कोणतेही क्षेत्र योग्यरित्या प्रगती करू शकणार नाही. म्हणजे आपण जर एक विचार केला, जर आज आपण बघत आहे वेगवेगळे सेक्टर्स आहेत, सर्व्हिस सेक्टर, इंडस्ट्रीयल सेक्टर्स, पण तुम्ही जर एक विचार केला, आपण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सिच्युएशन्स बघितली, एकमेव ऍग्रिकल्चर सेक्टर्स होतं की जे चालू होतं आणि हे एकमेव सेक्टर आहे जे कधीही बंद होणार नाही. आणि या जर सेक्टरवर विपरीत परिणाम झाला तर ऍटोमॅटिकली बाकीच्या सेक्टरवर सुद्धा याचे परिणाम होतील. त्याच्यामुळे ऍग्रिकल्चर हे अमर्यादित क्षेत्र आहे आणि याला अमर्यादित अशा संधी आहेत. जर आता तुम्ही 4 वर्षाच्या नंतर बीएससी ऍग्रिकल्चर केल्याच्या नंतर तुम्हाला कोणकोणत्या संधी अवेलेबल आहेत, तर बघा याच्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे की या 4 वर्षामध्ये आपण जे काही नॉलेज घेतलेलं आहे, जे वैज्ञानिक नॉलेज म्हणत आहोत आपण, तांत्रिक नॉलेज जे काही घेतलेलं आहे, तर या नॉलेजच्या बेसिसवर आपल्याला शेतीकडं एक चांगला उद्योग म्हणून बघता येणार आहे. आतापर्यंत आपण बघितलंय की शेतीकडे उदरनिर्वाहासाठी आपण बघितलं, पण मागच्या 15 वर्षामध्ये तुम्ही बघा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शेती हा एक उद्योग आहे आणि त्याच पद्धतीने शेती करत आहे. तुम्हाला सांगायचं तर आमच्या डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे काही विद्यार्थी येतात जे स्वतः बीएससी ऍग्रिकल्चर केल्याच्या नंतर शेती करत आहेत. त्याच्यातला आमचा एक विद्यार्थी आहे मयूर सिरसाट नावाचा, तो सध्या सेरिकल्चर म्हणजे रेशीम शेती करत आहे. त्याच्यानंतर आमचा एक रोशन महाजन आहे, त्याची एक नर्सरी आहे, तो चांगल्या पद्धतीने नर्सरी डेव्हलप केलेली आहे, चांगल्या पद्धतीने तो नर्सरी मॅनेजमेंट करत आहे.
सोबतच असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे की आज एक्कर भरामध्ये, दोन एक्कर मध्ये, तीन एक्कर मध्ये चांगले

10-15 लाखाचे टर्नओव्हर करत आहेत, ते सुद्धा एका एका सीझन्स मध्ये. म्हणजे हे जे काही नॉलेज आहे, हे नॉलेज, तांत्रिक नॉलेज घेऊन जर आपण शेती केली तर नक्कीच आपल्याला याच्यातून जो काही आपला नफा असेल हा भरपूर प्रमाणात भेटल. पण काही विद्यार्थी असतात की ज्यांना गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करायचा असेल, तर गव्हर्नमेंट जॉबसाठी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मी 3 कॅटेगरी करील. एक म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जॉब, दुसरा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब, आणि तिसरा म्हणजे बँकिंग सेक्टर. आता मी तुम्हाला जे काही जॉब सांगणार आहे हे फक्त आणि फक्त कृषीवाल्यांसाठीच आहेत. म्हणजे ज्याने बीएससी अॅग्रिकल्चर किंवा अलाइड सायन्समध्ये पदवी घेतली आहे हे फक्त त्यांच्यासाठी आहेत. आणि बाकी जॉब तर आहेतच, एनी पदवीधर याच्यावर जे काही जॉब आहे त्याच्यासाठी तर संधी आहेतच, पण ह्या ज्या काही संधी आहेत ह्या फक्त अॅग्रिकल्चर आणि रिलेटेड ब्रँचेसवाल्यांनाच आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचं जर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये बघितलं तर अॅग्री एमपीएससी, ज्याच्यात तुम्हाला तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपजिल्हा कृषी अधिकारी ह्या महत्वाचे पद असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला अॅग्री एमपीएससी करता येते. त्याच्यानंतर फॉरेस्ट एमपीएससी सुद्धा एक पर्याय आहे. याच्यामध्ये फॉरेस्ट एमपीएससी तुम्ही एसीएफ असू शकता, क्लास 1 ऑफिसर. त्याच्यानंतर तुम्हाला रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुद्धा होता येते. फूड सेफ्टी ऑफिसर याला सुद्धा अॅग्रिकल्चरवाले इलिजिएबल आहेत. त्याच्यानंतर ग्राम विकास अधिकारी असल, सहाय्यक कृषी अधिकारी असल, कृषी विद्यापीठामध्ये ज्या भरत्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कनिष्ठ संशोधन सहाय्यक, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक हे पद त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये आपण अजून जर बघितलं याच्यामध्ये तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ असते, महाबीज, याच्या सुद्धा कृषी पदवीधरांना संधी असतात. वखार महामंडळ आहे, रेशीम संचालनालय आहे, पुन्हा झडपीचा जो काही ग्राम विकास विभाग आहे त्याच्यात विस्तार कृषी अधिकारी हे सुद्धा पद त्याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर तुम्हाला जनरल ज्या काही इथं एमपीएससी वगैरे ह्या सुद्धा देता येतात. सोबतच तुम्हाला नगर परिषद, महानगरपालिका याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती नसते, याच्यामध्ये सुद्धा सहाय्यक, उद्यान सहाय्यक झालं, उद्यान पर्यवेक्षक झालं, उद्यान निरीक्षक झालं, उद्यान अधीक्षक झालं, हे पद असतात. या पदासाठी सुद्धा कृषी पदवीधर हा पात्र असतो. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मोठमोठ्या शहरामध्ये जे गार्डन असतात हे सगळं गार्डन्स वगैरे असतात हे त्यांच्या अंडरमध्ये असतात. तर ह्या सगळ्या आपल्या कृषीमधल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या संधी आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लॅन क्वारंटाईन ऑफिसर्स असतो. त्याच्यानंतर आपेडा झालं, नाबार्ड झालं, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अॅग्रिकल्चरला एक टेक्निकल ऑफिसर्स म्हणून याच्यात संधी असते. तुम्ही युपीएससीचं जर तुम्ही तयारी करणार असाल, प्रशासनात जायचं असाल, तर याच्यामध्ये तुम्हाला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस किंवा आपलं जनरल यूपीएससी मध्ये सुद्धा आपल्याला अॅग्रिकल्चर ऑप्शनल असतात, बॉटनी ऑप्शनल असतात, जे सब्जेक्ट आपण ऑलरेडी 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये केलेले असतात. त्याच्यानंतर सेंट्रल वेअर हाऊसिंग असेल, फूड सेफ्टी ऑफिसर्स असतील, त्याच्यानंतर एफसीआय असेल, तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले जॉब्स आहेत. त्याच्यानंतर जर बँकिंग सेक्टरचा जर विचार केला आपण तर बँकिंग सेक्टरमध्ये एक पद राहते ते म्हणजे एएफओ, ज्याला अॅग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणतात. तर या पदासाठी जे इलिजिएबल असतात तर ते फक्त अॅग्रिकल्चर आणि अलाइड ज्या ब्रँचेस सांगितले आहेत तेच फक्त इथे इलिजिएबल असतात. त्याच्यामुळे इथं स्पर्धा थोडी कमी असते आणि एक ऑफिसर लेवलचा जॉब तुम्हाला तिथं भेटू शकतो. त्याच्यानंतर आरआरबीएसओ, आता आरआरबी मध्ये जो स्पेशलिस्ट ऑफिसर असतो तो सुद्धा बीएससी अॅग्रिकल्चर वाला असतो. त्याच्यानंतर एसबीआय ज्युनियर असिस्टंटचे पद निघतात अॅग्रिकल्चर वाल्यांसाठी, ते सुद्धा असतात. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा जायचं असेल तर ह्या फक्त बीएससी अॅग्रिकल्चर वाल्यांसाठीच्या संधी आहेत. आणि जर त्याच्यानंतर जो दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टर. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा जे काही कृषीसाठी जे काही इनपुट्स लागतात, आदाने लागतात, तर याच्यामध्ये फर्टिलायझर कंपन्या झालं, सीड कंपन्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला वाव असतो. त्याच्यानंतर पेस्टिसाईड कंपन्या झालं, इरिगेशन कंपन्या झालं, फूड इंडस्ट्रीज झालं, याच्यामध्ये सुद्धा कृषी पदवीधरांना भरपूर संधी येतात. त्याच्यामध्ये तुम्ही टेक्निकल ऑफिसर असतात, मार्केटिंग डेव्हलपमेंट ऑफिसर, फील्ड ऑफिसर, सेल्स एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, क्रॉप ऍडवायझर्स, त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊ शकता. याच्यामध्ये एमएससी, पीएचडी झालेले, बीएससी झालेले आज चांगले जॉब त्यांना त्याच्यामध्ये भेटत आहेत. आता तिसरा जर आपण एक विचार केला तर ज्यांना रिसर्च
ओरिएंटेड विद्यार्थी आहेत, बीएससी अग्रिकल्चर केल्यानंतर आम्हाला रिसर्च करायचं आहे किंवा आम्हाला सायंटिस्ट व्हायचं आहे, बरेचसे असतात की ज्यांना सायंटिस्ट व्हायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यात संधी आहेत. कारण आपल्याला माहित आहे बदलता हवामान आहे आणि या बदलता हवामानात जे काही पिकाचे वाहनं असतील याच्यामध्ये संशोधन करणं ही काळाची गरज आहे, तसं संशोधन सुद्धा होत आहे. मग असं सायंटिस्ट जर तुम्हाला अग्रिकल्चरमध्ये जर बनायचं असेल तर याच्यामध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी आहे, यामध्ये तुम्हाला

एमएससी ॲग्रिकल्चर नेट वगैरे असाल, पीएचडी करावं लागेल. पीएचडी नंतर तुम्हाला ॲग्रिकल्चर सायंटिस्ट होण्यासाठी एक सेंट्रल लेवलला एक्झाम असते, जे ESRB नावाचं बोर्ड असते, ज्याला ॲग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड म्हणतात. या बोर्ड मार्फत काय केलं जातं की ॲग्रिकल्चर सायंटिस्टची एक्झाम घेण्यात येते, ज्याला मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तुमचा एमएससी, म्हणजे एमएससी केल्यानंतर तुम्हाला देता येते, किंवा तुम्ही पीएचडी असाल तरी तुम्हाला ही एक्झाम देता येते. आणि या एक्झामच्या मार्फत तुम्ही ॲग्रिकल्चर सायंटिस्ट म्हणून अपॉइंटमेंट होऊ शकता. आता सोबत बीएससी ॲग्रिकल्चर केल्यानंतर जर हायर ग्रॅज्युएशन काही विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल याच्यामध्ये, तर त्या सुद्धा अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत. म्हणजे बीएससी ॲग्रिकल्चर आपण 4 वर्षाची डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला एमएससी असते, तर ही एमएससी तुम्ही डिफरंट सब्जेक्ट मध्ये करू शकता. ओके. आणि एमएससी 2 वर्षाची झाल्याच्या नंतर तुम्हाला हायर ग्रॅज्युएशन साठी पीएचडी ही 3 वर्षाची असते. बीएससी नंतर तुम्ही एमएससी करू शकता, पीएचडी करू शकता, किंवा मग तुम्हाला बीएससी नंतर एमबीए ऍग्रिकल्चर मध्ये करू शकता, किंवा एमबीए तुम्ही मार्केटिंग मध्ये करू शकता, एमबीए तुम्ही एचआर मध्ये करू शकता, किंवा तुम्हाला जर बाहेर देशामध्ये जर ऍग्रिकल्चर मध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा ऍग्रिकल्चरला पीएचडी साठी एमएससी साठी तशा संधी आहेत, आणि त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप सुद्धा भेटतात. त्याच्यामुळे एक चांगलं क्षेत्र आहे. संशोधनामध्ये जर तुम्ही गेले तर क्रॉप इम्प्रुव्हमेंट झालं, बायोटेक्नॉलॉजी झालं, क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर हे झालंय, किंवा न्यू इन्सेक्ट अँड डिसीज रेजिस्टन्स व्हेरायट्या तुम्हाला डेव्हलप करायच्या, बायो फोर्टिफाईड व्हेरायट्या डेव्हलप करायच्या, तर संशोधनासाठी जर तुम्ही विचार करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा अफाट संधी आहेत. त्याच्यानंतर जर टीचिंग, आता काही बरेच विद्यार्थी असतात की त्यांना टीचिंग साठी करिअर करायचे, तर टीचिंग साठी करिअर करण्यासाठी तुम्हाला एमएससी ऍग्रिकल्चर नंतर नेट ज्यावेळेस तुम्ही केलेली असता त्यावेळेस तुम्ही इलिजिएबल असता, त्याच्यानंतर तुम्ही पीएचडी केलेली असेल त्याही वेळेस तुम्ही इलिजिएबल असता. याच्यामध्ये बरेचसे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ऍग्रिकल्चरचे कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, प्रायव्हेट कॉलेज आहेत, अलग लक्षात सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, तर तिथं तुम्ही ऍज अ प्रोफेसर, ऍज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुरुवातीला तुम्ही टीचिंग करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ऍग्रिकल्चर ट्रेनर म्हणून सुद्धा वाव आहे. आणि भविष्यामध्ये आता आपण बघितलंय की न्यू एज्युकेशन जी पॉलिसी आहे, या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ऍग्रिकल्चर हा विषय प्रायमरीपासून 12th पर्यंत कंपल्सरी करण्याच्या सूचना आहेत. तो आता जर सब्जेक्ट त्याच्यात अंतर्भूत झाला, काही प्रमाणात झालेला आहे, जर हा सब्जेक्ट त्याच्यात जर अंतर्भूत झाला तर त्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये कृषी शिक्षक म्हणून काम करता येईल. आता हे तर आपण बघितलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त काही कृषी पदवीधर असे आहेत की ज्यांना एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, तर याच्यामध्ये अफाट संधी आहेत. कारण कृषी आणि अलाइड हे असं सेक्टर आहे, म्हणजे कृषी आणि संलग्न क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी खूप चान्सेस याच्यामध्ये आहेत. आता हे जे काही व्यावसायिक शिक्षण आहे, तर याच्यामध्ये आपण बीएससीच्या ज्यावेळेस तुमचं फायनल इयर असते त्यावेळेस तुम्हाला व्यावसायिक जे कोर्स येत, तर याच्याबद्दल काय केलं जाते, तुम्हाला नॉलेज दिल्या जातात, तर ते नॉलेज इथं महत्वाचं असतं. आता एंटरप्रेन्युअरशिप मध्ये जर तुम्ही म्हणलं तर तुम्ही सीड प्रॉडक्शन, जसं की आता बरेचसे FPO येत, म्हणजे फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या येत, तर ज्या सीड प्रॉडक्शन करतात त्याच्यात फाउंडेशन सीड असेल, सर्टिफाईड सीड असेल, ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर टिश्यू कल्चर झालं, आता टिश्यू कल्चर बनाना मध्ये झालं, पोमेग्रेनेट मध्ये झालं, अलग लक्षात बरेच क्रॉप मध्ये आता टिश्यू कल्चर आलेलं आहे. या टिश्यू कल्चर मध्ये सुद्धा तुम्ही स्वतःचा एक व्यवसाय चालू करू शकता. तुम्हाला हायड्रोपॉनिक्स झालं, हायड्रोपॉनिक्स म्हणजे किंवा जिथं जमीन नसताना केली जाणारी शेती, तर हायड्रोपॉनिक्स सुद्धा तुम्ही एक प्लांट तयार करू शकता. याला शासनाच्या सबसिड्या सुद्धा आहेत. कृषी सेवा केंद्राचे तुम्हाला लायसन्स भेटतात. तुम्ही एक्सपोर्ट बिझनेस चांगल्या पद्धतीने करू शकता. आज आपल्याला माहिती आहे बरेचसे ठिकाणी आज जे काही फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील किंवा बाकीचे क्रॉप्स असतील, याला बाहेर देशामध्ये खूप मागणी आहे, तर आपल्याला बाहेर देशामध्ये ह्या संधी शोधायच्या आहेत. आणि ह्या संधी शोधून आपल्याला बाहेर देशामध्ये आपलं एक्सपोर्ट करायचं, यानं दोन होईल, एक तर तुमचा बिझनेस सुद्धा होईल आणि महाराष्ट्रातला शेतकरी, भारतातला शेतकरी हा आर्थिक दृष्ट्याने मजबूत सुद्धा होईल. त्याच्यामुळे एक्सपोर्टच्या संधी आहेत, त्या एक्सपोर्टच्या संधीमध्ये सुद्धा आपण हे करतो. त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग युनिट येतं, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात वाव आहे. आता जर ऍग्री बिझनेस आणि स्टार्टअप सेक्टरचा जर आपण विचार केला, तर आज जर आपण ऍग्रीटेक हा सर्वात वेगाने वाढणारं क्षेत्र आहे, आणि हे ऍग्रीटेक किंवा
ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, तर ह्या टेक्नॉलॉजी जशा बाकी इंडस्ट्रीमध्ये झाल्या आहेत तशा अॅग्रिकल्चर मध्ये सुद्धा ह्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. आणि आज अॅग्रिकल्चर टेक्निकल व व्यावसायिक आणि स्किल बेस्ड जे आपण जे काही नॉलेज घेणार आहोत 4 वर्षामध्ये, तर याच

नॉलेजचा फायदा, आपण जसं की नर्सरी असल, नर्सरी आपण त्याच्यामध्ये फ्रूटची नर्सरी, व्हेजिटेबलची नर्सरी, फ्लावर्स असतात त्याची नर्सरी, ही एक उभी करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला बायो फर्टिलायझर प्रॉडक्शन्स, बायो इन्सेक्टिसाइड प्रॉडक्शन, बायो पेस्टिसाइड प्रॉडक्शन्स, हे जे काही आहेत तर हे तुम्हाला चौथ्या वर्षाला याचे मॉड्यूल्स असतात आणि या मॉड्यूलच्या माध्यमातून तुम्हाला ऍक्च्युअली ह्या गोष्टी तयार कराव्या लागतात. मग तुम्ही तिथं तयार केल्यानंतर तुम्ही तुमचं ऍग्री बिझनेस च्या स्वरूपात तुम्ही त्याला आणू शकता. ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंगचा आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा देशाची डिमांड सुद्धा आहे, किंवा ऑर्गॅनिक फूड प्रोडक्शन असेल किंवा फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, तर हे ऑर्गॅनिक द्या, तर हा एक चांगला स्कोप राहू शकतो. पॉली हाऊस किंवा नेट शेती आहे ज्याच्यात तुम्ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स ज्या असतात याचं तुम्ही लावून, हे पॉली हाऊस मध्ये शेड नेट मध्ये लावून याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अफाट असा आर्थिक टर्नओव्हर करू शकता. मशरूम प्रोडक्शन असेल याचे सुद्धा मॉड्यूल तुम्हाला असतात, मशरूम प्रोडक्शन, डेअरी फार्मिंग असतात, व्हर्मी कंपोस्ट, गांडूळ खत वगैरे तयार करणं. आज बरेचसे कृषी पदवीधर व्हर्मी कंपोस्टचा व्यवसाय करत आहेत. बी कीपिंग असेल, मधमाशी पालन, याचे सुद्धा ट्रेनिंग भेटल्या जातात. रेशीम शेती जी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली आहे, ज्याला सेरिकल्चर म्हणतो, फूड प्रोसेसिंग झाले, ऍग्रीकल्चर कन्सल्टन्सी झाली, ड्रोन स्प्रेईंग सर्व्हिसेस झाले, आणि हे जे काही मी तुम्हाला ह्या अफाट जे काही ऍग्री बिझनेस सांगितले तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट कडून, स्टेट गव्हर्नमेंट कडून यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. आता तुम्ही जर ड्रोन स्प्रे साठी जर बघितलं तर आज 60% तुम्हाला शासन अनुदान देत आहे. म्हणजे आज ऍग्रीकल्चर मध्ये ज्या काही टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तुम्ही तुमचे स्टार्टअप तुम्ही चालू करू शकता. त्याच्यानंतर जर आता कृषी क्षेत्राचं भविष्य काय आहे, आता बघा AI जे आहे, जसं जे बाकीच्या क्षेत्रामध्ये आलं, मेडिकल मध्ये आलं, इंजिनिअरिंग मध्ये आलं, तसं त्याने ऍग्रीकल्चर मध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. आणि ऍग्रीकल्चर मध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आता येणारी 10 वर्षामध्ये, अजून 5 वर्षामध्ये जी काही आपली शेती राहील ही AI बेस्ड शेती राहणार आहे. याच्यात तुम्ही प्रिसिजन फार्मिंग असाल, प्रिसिजन फार्मिंग म्हणजे तंतोतंत शेती म्हणतो आपण याला, काटकोर शेती म्हणतो, म्हणजे अचूक अशी शेती आपल्याला आता करायची आहे. त्याच्यानंतर AI इन ऍग्रीकल्चर, बरेच वेळा आपल्याला जे काही हवामानाचं प्रेडिक्शन वगैरे असते तर हे AI च्या माध्यमातून भेटेल. जमिनीमध्ये मॉइश्चर्स किती आहे हे तुम्हाला त्याच्यातल्या सेन्सर जे असतील त्याच्यामधून भेटल. तुम्हाला खत किती टाकायचे, कोणतं खत जमिनीत कमी आहे, सध्या क्लायमेट कंडिशन काय आहेत, तर हे जे काही वेगवेगळे सेन्सर्स असतात या सेन्सरच्या माध्यमातून तुम्हाला याची पूर्वकल्पना भेटल. पूर्वकल्पना भेटल्याच्यामुळे तुम्हाला त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करता येईल. म्हणजे ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये AI जो काही आता प्रवेश झालाय, यानं ऍग्रीकल्चर जे काही पदवीधर येतं किंवा जे पदवी घेणार येतं यांच्यासाठी चांगल्या संधी राहणार आहेत. सोबत ड्रोन टेक्नॉलॉजी मध्ये आपण बोललेलोच आहोत, तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून आपण हे करू शकतो. आणि याचे प्रशिक्षण असतात, जसं की तुम्हाला ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आहेत तिथून तुम्हाला, किंवा काही NGO येतं तिथून तुम्हाला ते प्रशिक्षण देतील. 4 महिन्याचं, 6 महिन्याचं प्रशिक्षण राहते. इथं जर आपण बघितलं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ झालं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ झालं, हे तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून तुम्हाला संधी देत आहे. ऑर्गॅनिक फूड मार्केट भारतासाठी तर डिमांड आहे, पण बाहेर देशात सुद्धा तुम्हाला डिमांड आहे. तर ही डिमांड आपल्याला ओळखायची, युरोपियन कंट्रीज झालेले आहेत, त्याच्यानंतर अमेरिका वगैरे हे देश झालेले आहेत, तर या देशांना ऑर्गॅनिक फूडचा डिमांड खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर ही डिमांड ओळखून आपण आपेड्याच्या मार्फत प्रशिक्षण घेऊन, नाबार्डच्या मार्फत सबसिड्या घेऊन आपण ह्या संधी आपल्याला अवेलेबल असणार आहेत. त्याच्यामुळे हे एक मोठं मार्केट आहे. आणि एक्सपोर्ट ऍग्रीकल्चर, एक्सपोर्ट ऍग्रीकल्चर मध्ये तुम्हाला बोललेलोच आहे, आपेडा काय करते आपल्याला प्रशिक्षण देते आणि कोणकोणत्या संधी आहेत आपल्याला एक्सपोर्टच्या, तर याचं एक प्रशिक्षण देऊन, ऍग्रीकल्चर बिंग ॲज अ ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट, म्हणजे आपण ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळे त्या आपल्याला ऍग्रीकल्चरशी संबंधित ज्या काही एक्सपोर्टच्या संधी आहेत, फ्रुट्स मध्ये, व्हेजिटेबल्स मध्ये, त्याच्यानंतर तुमच्या फ्लावर्स मध्ये, अलग लक्ष अफाट संधी आहेत बाहेर देशामध्ये, तर हे सुद्धा आपण चालू करू शकतो. आता जर जस्ट आपण जळगावचं एक उदाहरण घेतलं, जळगावमध्ये बनाना जास्त प्रमाणात पिकतो. आता जळगावमध्ये जर बनाना असेल तर आपल्याला माहिती आहे केळीचे भाव असतात, फ्लक्च्युएशन्स होते. मग यालाच, केळीच्या भावाला जर आपण एक्सपोर्ट केलं बाहेर, किंवा याची प्रोसेसिंग मोठ्या प्रमाणात केली, सध्या बनानावरची जी प्रोसेसिंग आहे 1% वरती प्रोसेसिंग नाही, मग ही प्रोसेसिंग जर
जर आपण जास्त केली तर इथल्या बनाना शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि ऍज ए बिझनेस म्हणून तुम्हाला सुद्धा फायदा होईल. म्हणजे देशाची इकॉनॉमी वाढवण्यासाठी ऍग्रीकल्चरला मजबूत करण्यासाठी बीएससी ऍग्रीकल्चर मध्ये चांगल्या संधी म्हणजे अफाट संधी अशा आहेत. तर त्याच्यामुळं मी जे काही आजच्या करिअरच्या संधी सांगितलेल्या आहेत जे स्वर्गीय एम एस स्वामीनाथन सर भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे ते आजच्या या चर्चेच्या

शेवटच्या टप्प्यावर तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितलंय की द फ्युचर्स बिलॉंग टू द नेशन्स विथ ए ग्रेन्स नॉट अ गन्स. म्हणजे ते म्हणतात ज्या राष्ट्रांकडे बंदुकांपेक्षा धान्याचा साठा अधिक आहे भविष्य त्यांच्याच हातात आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण एक पॉझिटिव्ह बघितलं या क्षेत्राकडे तर याच्यात खूप साऱ्या संधी आहेत आणि या संधीचा नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीनं मेडिकल इंजिनियर सायन्स किंवा इंजिनियर ज्या पद्धतीने तुम्ही या क्षेत्राकडे बघता त्याच पद्धतीनं कृषी क्षेत्राकडे बघा. कारण कृषी क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जे कधीही बंद होणार नाही. करिअर इन ऍग्रिकल्चर यामध्ये मला बोलवलेलं आहे कृषीशी संबंधित क्षेत्रासाठी. त्याबद्दल मी धन्यवाद करतो आणि आज इथे थांबतो.

0: मित्रांनो, तर कार्यक्रमात आता वेळ झालीये की तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कळवा बरं का नक्की.
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
0: आणि मी नेहा पवार,
1: आणि कार्यक्रमाचे सादर करते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

you're home.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रादेशिक बातम्या.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार.
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. राज्यातल्या देवस्थान जमिनींवरलं अतिक्रमण काढण्यासाठी

0: ठी आणि जमिनी सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारनं एक कायद्याचा मसुदा तयार करून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. मोठ्या प्रमाणात हरकती आणि आक्षेप आल्यानं हा मसुदा स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. या विधेयकाबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हरकती मागवल्या जातील. 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत कायद्याचा सुधारित मसुदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवं विधेयक सभागृहात मांडलं जाईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं.
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे.
0: राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत. यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी नव्या कायद्याची गरज असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला.
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ.
0: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन, 353वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींना महाराजांना अभिवादन केलं. 300 वर्षांनंतरही लोक या ठिकाणी येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक असल्याची भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग इथं आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवशक राजदंड आणि स्वराज्य गुढीचं विधिवत पूजन करण्यात आलं. रत्नागिरीत भारतीय जनता पक्षातर्फे रत्नदुर्ग किल्ला आणि श्री भगवती देवी मंदिर परिसरात या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र जपण्याच्या उद्देशानं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मराठवाड्यातही शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात सकाळपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली आहे. शिवरायांच्या गजरानं संपूर्ण परिसर शिवमय झाला. सर्वपक्षीय नेते तसंच लोकप्रतिनिधींनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सोलापूर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कोल्हापूर इथं शिवाजी विद्यापीठात, पालघर इथं जिल्हा परिषद कार्यालयात, परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कानेश्वर इथं हिंदायन क्रीडा विज्ञान अकादमीत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यात न्यायमूर्ती निवेदिता मेहता, प्रफुल्ल खुबळकर, रोहित जोशी, अद्वैत सेठना आणि प्रवीण पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, एक लिटर किंवा एक किलो, दोन लिटर किंवा दोन किलो, तीन लिटर किंवा तीन किलो, चार लिटर किंवा चार किलो, पाच लिटर किंवा पाच किलो, पंधरा लिटर किंवा पंधरा किलो आणि वीस लिटर किंवा वीस किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन

यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक सुधारणांसाठी संसदेत विधेयक आणायला आपली काही हरकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत आपण संसदेत निवडणूक सुधारणा करण्यासंदर्भात विधेयक सादर करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मात्र लोकांची मनं पैशांऐवजी आपुलकीनं जिंकता येतात हे आपल्या लक्षात आलं तर असं विधेयक आणायची गरजच नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. व्हेनेझुएलाच्या बोलव्हियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक झाली. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगाहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पूर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर 3-368 धावा केल्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर केएल राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. भारतातर्फे अष्टपैलू खेळाडू मानव सुथर तर अफगाणिस्तानकडून नंगेयालिया खरोट आपला पदार्पणाचा सामना खेळत आहेत. या कसोटी सामन्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये येत्या 13, 17 आणि 20 जून रोजी 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारनं नुकतीच आपली 12 वर्ष पूर्ण केली. या काळात भारतानं अंतराळ संशोधन क्षेत्रात घेतलेली भरारी आणि निर्माण केलेली आत्मनिर्भरता तसंच बँकिंग वित्त आणि आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्याचा जनसामान्यांना झालेला लाभ याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात विविध कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं असून देशात पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल क्रांती आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्यावर विशेष भर दिला आहे. यात अंतराळ संशोधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्राप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातही सरकारनं तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. त्यामुळेच आज नागरिकांना आभा सेवा, टेलिमेडिसिन यासारख्या अनेक सुविधा

0: सहज उपलब्ध होणं शक्य झालं आहे. याविषयी आरोग्य क्षेत्राचे अभ्यासक योगीराज प्रभुणे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: गेल्या 12 वर्षात तंत्रज्ञानामुळे आरोग्य सेवा रुग्णालयांपुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या अधिक जवळ आलेली आहे. आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे, वेगवान झालेली आहे. ती अचूक आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने जगभरामध्ये जे प्रयत्न झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताने केलेली कामगिरीही अधिक उल्लेखनीय आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे भारतीय आरोग्य सेवेत जे आमूलाग्र बदल घडलेले आहेत त्यापैकी डिजिटल तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका आहे. आभाय हेल्थ आयडीमुळे नागरिकांच्या आरोग्य विषयक माहिती डिजिटल स्वरूपात साठवता आली आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात उपचार करताना तुम्हाला मेडिकल हिस्ट्री सहज उपलब्ध होते. त्यामुळे उपचाराचा वेग तर वाढतोच पण त्याची परिणामकारकताही वाढते. कोरोना काळात टेलिमेडिसिनची ताकद आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. आज दुर्गम गावातील व्यक्तीलाही मोबाईलच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो. लाखो नागरिकांना घर बसल्या वैद्यकीय मार्गदर्शन घेतले जाते. त्यामुळे वेळ तर वाचतो, पैसा, प्रवास आणि सगळ्यात मोठा आहे की मानसिक त्रास आपल्याला कमी होतो. कोविड लसीकरणाची मोहीम आठवते का तुम्हाला? त्यात कोविन प्लॅटफॉर्म या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केलेला होता. नोंदणीपासून ते लसीकरणाच्या प्रमाणपत्रापर्यंत सगळी माहिती डिजिटल स्वरूपात आपल्याला मिळत होती. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम हे तंत्रज्ञानामुळे अधिक सोयीस्कर झालं आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाची याच्यामध्ये मोठी भरारी घेतलेली आहे. कोविडच्या काळात स्वदेशी लस असो किंवा आधुनिक तंत्रज्ञान असो, भारतीय संशोधकांनी जगासमोरची आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. आज भारत आरोग्य तंत्रज्ञानात अग्रेसर देश म्हणून एक जगासमोर आपली प्रतिमा पुढे येत आहे.
0: श्रोते हो, गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं राबवलेल्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या अभियानांचा राष्ट्राच्या विकासाकरता मोठा हातभार लागला आहे. यात UPI क्रांती, 5G ची केलेली सुरुवात हे डिजिटल व्यवहारांना बळ देणारे ठरले. याविषयी अर्थतज्ञ आणि बँकिंग क्षेत्राच्या अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: डिजिटल क्रांती, UPI आणि 5G या तिघांवर बोलायचं म्हटलं तर 5G आणि UPI हा डिजिटल क्रांतीचाच एक भाग आहे. डिजिटल क्रांती म्हणजे काय? तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ई कॉमर्स आणि ई बिझनेस. तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये 12 वर्षात भारताने खूपच प्रगती केली आहे. पूर्वी आपण फोनवर आवाज ऐकायचो, आता आपल्याला व्हिडिओ कॉल करता येतात. ते पण व्हॉट्सअपवर जर का व्हिडिओ कॉल किंवा साधे कॉल केले तर ते ऑलमोस्ट फ्री असतात. तर हे जे बदल आहे हा एक मोठा बदल आहे. तसं UPI म्हटलं तर पूर्वी कुठलेही आर्थिक व्यवहार हे बँकेच्या अकाउंटवर बेस असायचे. म्हणजे तुम्हाला बँक अकाउंट नंबर सांगितल्याशिवाय कुठलाच व्यवहार आर्थिक व्यवहार व्हायचा नाही. पण आता काय झालंय की फोन नंबरवर सर्व आर्थिक व्यवहार आपण UPI माध्यमातून करू शकतो आणि कधी कधी तर QR कोड स्कॅन करून पण करू शकतो, ज्याच्यात आपल्याला काहीच कळत नाही की त्या QR कोडच्या नक्षेत आहे तरी काय. तर हे जे सगळे बदल झाले त्याच्यासाठी 5G किंवा हे आपण ज्याला म्हणू टेक्नॉलॉजी ती पण आवश्यक आहे. तर 5G म्हणजे काय असतं बाबा? तर टॉवर असतात, वायरी असतात, काही काही सेमी कंडक्टर्स असतात. ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये भारताने खूप प्रगती केली. आता त्याच्यामध्ये रिलायन्स आणि एअरटेल, भारतीय एअरटेल ह्या दोन्ही मोठ्या कंपन्या सहभागी होत आहेत. अजून एक UPI म्हणजे फक्त भारतातच नाही तर फ्रान्स, सिंगापूर, नेपाळ इत्यादी अनेक देशांमध्ये हे व्यवहार रिअल टाइम मध्ये म्हणजे ज्याच्या त्या क्षणी होत आहेत, ही पण एक क्रांतिकारक गोष्ट आहे. आणि 5G बद्दल अजून एक अभिमानाची म्हणजे भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे जिथे 5G सक्सेसफुल झालंय. म्हणजे त्याचा वेग, त्याच्या युजर्सचं असलेलं सॅटिस्फॅक्शन आणि डेटाची प्युरिटी या तिन्ही गोष्टींमध्ये भारत दुसऱ्या नंबरचा मोठा देश आहे जिथे 40 कोटी लोक हे वापरतात. अजून दोन आकडेवारी सांगते की 17% डिजिटल एनेबलिंग इंडस्ट्री या 10 वर्षात वाढल्या आणि कोर शेअर इन ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड हे जे असतं ते 9% वाढलं. आता हे नक्की काय आहे? तर ह्या इंडस्ट्रीचा भारतीय इकॉनॉमीमध्ये असलेला वाटा जो असतो ना तो वाढला. याच्यावरनं सगळ्यावरनं सिद्ध होतं की आपण या 12 वर्षाच्या एका टप्प्यामध्ये अचाट प्रगती केली जी अभिमानास्पद आहे.
0: श्रोते हो, भारत सरकारनं वित्त क्षेत्रात जाम संबंधी सूत्री अर्थात जनधन बँक, आधार आणि मोबाईल तसंच थेट लाभ हस्तांतरण याबाबत राबवलेल्या धोरणांमुळे या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. याविषयी डॉक्टर मनीषा सबनीस म्हणाल्या,
2: वित्त क्षेत्रामध्ये JAM म्हणजे जॅम ही जी त्रिसूत्री आहे त्यांनी ट्रान्झॅक्शनचे म्हणजे व्यवहारांचे आयाम काहीच्या काही बदलून टाकले, जॅम बदलून टाकले. जे फॉर जनधन, ए फॉर आधार कार्ड आणि एम फॉर मोबाईल नंबर. म्हणजे काय झालं, मोबाईल हा 10 आकडी एक नंबर

0: आधार हा 12 आकडी एक नंबर ह्या फक्त 2 नंबर वर सगळी आर्थिक गणित करता यायला लागली आणि ती सुद्धा कुठे घरी बसून त्याच्यासाठी कुठेही जायला लागणार नाही. मोदी सरकारनी जे जनधन योजना सुरू केली त्याच्यामध्ये काय वेगळी कन्सेप्ट राबवली तर DBT, डी फॉर डायरेक्ट, बी फॉर बेनिफिट, टी फॉर ट्रान्सफर. ह्याच्यामुळे सरकारच्या ज्या काही सबसिडी किंवा ज्या काही योजनांमध्ये पैसे तळागाळापर्यंत पोहोचवायला लागत होते त्याच्यासाठी लॉंग प्रोसिजर होती ती आता एकदम छोटी क्षणार्धात होऊन गेलेली आहे या जॅम ट्रिनिटीमुळे. त्याचं काय झालं, थेट भेट सारखे थेट पैसे यायला लागले. त्याच्यामुळे पूर्वी बँक अकाउंट उघडण्यासाठी ज्या खूप साऱ्या कटकटी डॉक्युमेंटेशन होती ती आता एका आधारशी लिंक झाले. ह्या सगळ्या या त्रिसूत्रीच्या अतिशय यशस्वी वाटचालीमुळे 14 कोटी लोक जे आधी बँकर्स होते ते आता 54 कोटी झाले. 10 वर्षामध्ये एवढ्या कोटी लोकांची बँक अकाउंट वाढली. मोस्टली ही पब्लिक सेक्टर बँकमध्ये होती, सरकारी बँकांमध्ये होती. त्याच्यामुळे सरकारी बँकांचे नफे 2 लाख कोटींनी वाढले. सरकारी बँकांचे नफे म्हणजे इनडायरेक्टली आपले नफे, सर्वसामान्य माणसांचे नफे आणि इकॉनॉमीमध्ये येणारा पैसा. ह्याच्यामुळे जनधन आणि ह्या त्रिसूत्रीमुळे सर्वसामान्य लोक जी अर्थव्यवस्थेच्या बाहेर होती ती अर्थव्यवस्थेच्या आत आली. तर हे सगळं जॅमनी केलेली क्रांती आहे आणि जॅममुळे बदललेली भारतीय अर्थव्यवस्था आहे जी फार छान आहे आणि आता ती एकदम सेट झालेली आहे.
1: श्रोते हो, भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवलेली आज अनेक क्षेत्र आहेत. अंतराळ संशोधन हे त्यातलं एक महत्वाचं क्षेत्र आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारनं अंतराळ संशोधन क्षेत्राला प्राधान्य देऊन त्याचा विकास घडवून आणला. त्यामुळे या कालखंडात अनेक महत्वाच्या मोहिमांना मूर्तरूप देणं शक्य झालं. भारतानं या क्षेत्रात केलेल्या कामगिरीविषयी अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान प्रसारक लीना बोकील यांच्याकडून जाणून घेऊया.
2: गेल्या 12 वर्षांमध्ये स्पेस सेक्टरमध्ये अनेक मोठ्या मोहिमा केलेल्या आहेत इस्रोने भारताने. तर गेम चेंजरच आपण म्हणू शकतो. तर पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणजे मंगलयान. तर आपण पहिल्या अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि मंगल ग्रहाचा ऑर्बिटर आपण पाठवला आणि त्यामुळे सगळेच देश आणि सगळेच स्पेस एजन्सीज आता भारताकडे खूप मान देऊन बघत आहेत. त्यानंतर लगेच 104 सॅटेलाइट आपण एका फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एका धक्क्यात पाठवले. तर भारताचे आणि आंतरराष्ट्रीय अमेरिकेचे, सिंगापूर, दुबईचे असे पण काही सॅटेलाइट होते. चांद्रयान 2 ला सक्सेस जरी मिळाला नाही तरी त्याचा ऑर्बिटर यशस्वी होता आणि मग लगेच आपण चांद्रयान 3 ही मोहीम खूपच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि ही सक्सेस स्टोरी सगळं जगातले सगळे देश आता आपल्याकडे विथ रिस्पेक्ट बघत आहेत आणि वी आर इन द टॉप इलिट ग्रुप ऑफ स्पेस एजन्सीज. मग त्यानंतर लगेच आदित्य L1 सोलार प्रोब झाला आणि सूर्याचा अभ्यास करायला आपण पाठवला. त्यानंतर लगेच आपण नाविक ही आपण नॅव्हिगेशन सॅटेलाइटचे 7 उपग्रह पाठवलेले आहेत कॉन्स्टेलेशन, आपली स्वतःची GPS सिस्टम म्हणू शकतो. मग त्यानंतर रिसॅट जे डिफेन्स आणि संरक्षण साठी आहेत आणि भारताला कोलॅबोरेशन साठी नासाने बोलावलेलं आहे. त्यामुळे नासा इस्रो SAR म्हणजे निसार आपण पाठवली, ही कोलॅबोरेटिव्ह मिशन होती. आणि अनेक प्रकारचे आपण G2 सारखे हेवी सॅटेलाइट खूप वजनाचे पाठवले. आणि त्यानंतर महत्वाची म्हणजे Axiom 4 मोहीम जी नासा आणि इस्रोची कोलॅबोरेटिव्ह मिशन आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आपण शुभांशु शुक्ला पाठवलं. आय मीन त्यासाठी अमेरिकेने आपल्याला भाग घेण्यासाठी बोलावलं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे असे अनेक प्रकारचे वेगवेगळे यशस्वी मोहिमा आपण 12 वर्षांमध्ये केलेल्या आहेत.
1: श्रोते हो, अंतराळ संशोधन क्षेत्रात भारतानं निर्माण केलेली आत्मनिर्भरता आणि या क्षेत्रातील आगामी मोहिमांविषयी बोलताना लीना बोकील म्हणाल्या,
2: भारताचं आत्मनिर्भर भारत ही आपली रेव्होल्युशन जी आहे आणि ही एक प्रकारची क्रांती आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये. त्यामुळे आता आपण स्वावलंबी आहोतच आणि पूर्वी जे आपण इम्पोर्टेड कॉम्पोनंट वापरत होतो आता ते न करता सगळं संपूर्ण स्वदेशी होमग्रोन टेक्नॉलॉजी आणि एंड टू एंड मोहिमा आपल्या सगळ्या भारतात करतोय आपण. स्मॉल कॉम्पोनंट टू बिग मेजर रॉकेट कॉम्पोनंट आणि रॉकेट सुद्धा. तर आता येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे ही ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणजे मानवी मोहीम असेल. आणि 2018 साली 15 ऑगस्टला माननीय मोदीजींनी ही घोषणा केली होती आणि आपलं स्वतःच भारतीय अंतरिक्ष स्थानक आणि गगनयान मोहिमेचं डिक्लेअर केल्यानंतर त्याची तयारी लगेच सुरू झाली आणि इंडिजिनस हे सगळं असेल त्यासाठी 4 अंतराळवीरांची निवड केली आणि त्यांची मॉस्कोमध्ये ट्रेनिंग झाली. तोच एक भाग सोडला तर सगळं बाकीचं आपलं संपूर्ण स्वदेशी आहे. डीआरडीओ, इस्रो आणि एचएएल ही जॉईंट मिशन असणार आहे. ही अतिशय महत्व

0: महत्वाकांक्षी आणि अम्बिशियस मोहीम असेल भारतासाठी, कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे इंटरनॅशनल एजन्सीजचं आहे, स्पेस एजन्सीजचं, आणि भारताचं स्वतःच असं अंतरिक्ष स्थानक असेल जस्ट लाईक चायना. तर आपण पहिल्या 3 ते 4 नंबर मध्येच आहोत आता इलिट स्पेस ग्रुपमध्ये, आणि येणाऱ्या काळात शुक्रयान पण होणार आहे, म्हणजे विनसचा स्टडी किंवा शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी, आणि चांद्रयान 4 जो रोवर असेल, आणि त्याचसोबत मंगलयान 2 म्हणजे आता तो पण एक रोबोट आपण मंगल ग्रहावर पाठवणार आहोत.
1: श्रोते हो, विविध क्षेत्रांप्रमाणेच अंतराळ संशोधनासाठीही आज खासगी क्षेत्र खुलं झालं आहे. यामुळे या क्षेत्रात नवउद्योजकांना आणि युवा वर्गाला अनेक संधी उपलब्ध होत आहेत, याविषयी लीना बोकील यांनी सांगितलं.
0: 2023 साली न्यू स्पेस पॉलिसी अशी आली आणि त्यामुळे त्याच्या अंतर्गत आपण आता प्रायव्हेट स्पेस सेक्टर म्हणजे स्टार्टअप किंवा खासगी कंपन्यांना आता आपण नव्या संधी द्यायला लागलेलो आहोत. त्यामुळे आता पाहिलं तर सध्याची परिस्थिती अशी आहे की 400 स्पेस स्टार्टअप भारतात आहेत, परंतु सध्या जास्ती कॉन्सन्ट्रेशन दक्षिण भारतात आहे. तर कायरू, अग्निकुल कॉस्मॉस, गॅलेक्साय आणि पिक्सेल असे खूप मोठ्या मोठ्या या छोट्या ज्या कंपन्या होत्या स्पेस स्टार्टअप, आता त्यांचे टर्न ओव्हर आणि प्रोजेक्ट वाढत चाललेले आहेत, आणि त्यामुळे डिमांड पण आहे आणि तसेच त्यांचे सप्लाय वाढायला लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता फूड फिजिओलॉजी म्हणजे स्पेस फूड किंवा अंतराळवीरांना आपण जेव्हा स्पेसमध्ये पाठवणार आहोत आता गगनयान मोहिमेतून, तर त्यावेळेला स्पेसमध्ये काय जेवण खायचं फूड, त्यासाठी एक DRDOचे एक विंग आहे किंवा डिपार्टमेंट, तर स्पेस फूडचं बघत आहेत. मग स्पेस फिजिओलॉजी किंवा स्पेस मेडिसिन या गोष्टी सुद्धा आता या नवीन ब्रांचेस आलेल्या आहेत. आणि मला सांगायला आवडेल की आणि IIT मुंबई, चेन्नई, IIST इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, तिथून बाहेर पडणारे फ्रेश इंजिनियर सायंटिस्ट बीटेक आणि एमटेक करून आता स्वतःचे कंपनी सुरू करायला लागलेले आहेत, आणि त्यांना हे न्यू स्पेस पॉलिसीमुळे चांगला स्कोप मिळालेला आहे, संधी अशी मिळालेली आहे. युवा पिढी भारताच्या बाहेर न जाता भारतातच राहून आता संपूर्ण स्वदेशी आणि स्वतःसाठी आणि देशासाठी काम करतील असं मला वाटायला लागलेलं आहे.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारतानं अंतराळ संशोधन, बँकिंग क्षेत्रात UPIला प्रोत्साहन किंवा आरोग्य क्षेत्र अशा विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली खास ओळख निर्माण केली आहे. भारत सरकारनं याबाबत राबवलेलं धोरण आणि केलेलं संशोधन हे केवळ भारतीय नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथ करता लाभदायक ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोते, आता सायंकाळचे 7:31 झाले आहेत.

प्रसारित करीत आहोत. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

नमस्कार मंडळी. मंडळी, आजही शनिवार, भारतीय सौर, 16 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 6 जून 2026. किसानवाणी या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात मी

0: मंडळी, आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमातून ऐकूयात अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी नियोजन, याविषयी विशाल बिराडे, तालुका कृषी अधिकारी अर्धापूर यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, आपल्या किसानवाणी कार्यक्रमामधून आपण वेगवेगळे विषय घेऊन वेगळे तज्ज्ञ व्यक्तींना आपण बोलवतो, शेतकरी बांधवांना बोलवतो आणि त्यांच्याशी चर्चा करतो. आता खरीप हंगामाची तयारी शेतकरी बांधव करत आहेत आणि या खरीप हंगामामध्ये आता अल निनोचा परिणाम होऊ घालतोय, म्हणजे यामध्ये आपल्याकडे म्हणजे पाऊस अवेळी पडणं किंवा मान्सूनमध्ये अडथळा निर्माण होणं अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी नेमकं कशा पद्धतीने आपली खरीप हंगामातली पेरणी करावी या अनुषंगाने सल्ला देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अर्धापूर येथील तालुका कृषी अधिकारी विशाल वसंतराव बिराडे सर. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, या अनुषंगाने माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. सर्वप्रथम मी आकाशवाणीमध्ये आपलं या ठिकाणी सर्व श्रोत्यांच्या वतीनं स्वागत करतोय. सर, तर आता अनेक शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागलेले आहेत. बी बियाणं खरेदी असेल, खतांची खरेदी असेल, यामध्ये आहेत. रान सगळं तयार झालेलं आहे आणि आता अल निनोचा परिणाम असल्यामुळे पाऊस लांबणीवर पडेल किंवा अवेळी पाऊस पडेल, कमी पाऊस पडेल असं बोलल्या जात आहे. तर नेमके पद्धतीने अल निनो म्हणजे काय आहे?

0: अल्निनो हे दर 10 वर्षांनी येणार. अल्निनो आणि लालनिनो हे दोन प्रकार आहेत. अल्निनो म्हणजे काय आहे की पॅसिफिक महासागर, जसं आपल्याकडे अरबी समुद्र आहे तसाच पॅसिफिक महासागर आहे. मग त्या पॅसिफिक महासागराच्या वरच्या लेवलवर टेम्परेचर वाढलेलं आहे पॅसिफिक महासागराचं, आणि ते वारे हे अरबी समुद्राकडे येऊ घालत आहेत, आणि त्या अरबी समुद्राच्या वारे युगातल्यामुळे आपले नैऋत्य मान्सून वाऱ्याला तो अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे आता आपण बघतोय की मागच्या 15 दिवसापासून की IMD पहिले सांगितले होते की 26 तारखेला केरळात पाऊस येईल, मग पुन्हा 1 तारीख दिलेली होती, त्यानंतर आज कुठं म्हणजे दिनांक 4 तारखेला केरळात पाऊस सक्रिय झालेला आहे. असा तो परिणाम भारतभर होईल. आणि सगळ्यात जास्त जो परिणाम आहे म्हणजे मागच्या 10 वर्षातला 10 वर्षामध्ये एकदा हा परिणाम करतो, त्याप्रमाणे मान्सूनचं आगमन आणि मान्सूनचं अवेळी पाऊस ह्यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे यावर्षी या खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी सल्ल्यानुसारच आपलं खरीपाचं नियोजन करावं.
1: नक्की. म्हणजे अल्निनो नेमकं काय आहे अनेक शेतकरी बांधवांना प्रश्न पडला होता, परंतु आपण त्याचं चांगला उलगडा केला, त्याची माहिती दिली. कारण याच्यामुळे अवेळी पडणारा पाऊस किंवा अंदाज आपल्याला पावसाचा सांगता येत नाही, कधी कधी दुष्काळ परिस्थिती सारखा पण या अल्निनोमुळे होऊ शकतो. त्याच्यामुळे वेळोवेळी कृषी विभागाचा सल्ला घेऊन आपण शेतकरी बंधूंना आपल्या खरीप हंगामाच्या या पेरणीसाठी किंवा पुढच्या काही काळामध्ये जर आपल्याला काही महत्वाचे जर सल्ले घ्यायचे असतील तर आपण म्हणजे कृषी विभागाशी संलग्न राहणं अत्यंत आवश्यक आहे. आता मला असं म्हणायचं आहे की सर, आता बरेच जण तयारी केलेली आहे, म्हणजे पेरणीची सगळी तयारी झालेली आहे, तर या खरीप हंगामामध्ये काय म्हणजे पेरणीसाठी कशा पद्धतीने शेतकरी बांधवांनी नियोजन केलं पाहिजे आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी काय केलं पाहिजे?
0: सर, नेमकंच या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाची सुरुवात करताना संबंधित सर्व शेतकऱ्यांनी पहिले खरीपाचं आपल्याकडे योग्य पिकाची निवड, क्षेत्रानुसार निवड आणि आपल्याकडील असलेल्या पाण्याचा स्रोत याचं व्यवस्थित नियोजन करून पीक आणि पिकाचं नियोजन करावं. त्यानुसार तसं नियोजन केल्यावर ज्यावेळेस कृषी विभागामार्फत आपल्या गावोगावी सहाय्यक कृषी अधिकाऱ्यामार्फत आपल्याला हवामानाचे सल्ले सुद्धा मिळणार आहेत, त्यानुसार आपलं पेरणीचं नियोजन करावं. आणि पेरणीचं नियोजन करताना सुरुवातीला 80 ते 100 mm पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये,
1: अत्यंत महत्वाचं आहे.
0: सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात शेतकऱ्यांची लगबग असते की पेरणी लवकर करावी, पहिला पाऊस पडला म्हणजे पेरणी साधते. तर सर्व शेतकऱ्यांना मी एवढीच विनंती करतोय की यावर्षी सर्व शेतकऱ्यांनी कृषी सल्ल्यानुसार आणि हवामान सल्ल्यानुसारच 100 mm पाऊस झाल्याशिवाय आपल्या शिवारात पेरणी करू नये.
1: नक्कीच. म्हणजे बऱ्याच वेळेला असं वाटतं की सुरुवातीला खूप चांगला पाऊस होतो आणि नंतर उघडून जातो, पुन्हा पाऊस पडत नाही, तर अशा वेळेला म्हणजे आपण पेरणी केली तर म्हणजे दुबार पेरणीची वेळ जी आहे ती येऊ शकते, म्हणून नियोजन करणे तेवढंच महत्वाचं आहे. आता हे जेव्हा यांनी नियोजन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने जर पेरणीला ते पुढे जात असते तर जे पेरणी करताना जे काही बीज प्रक्रिया वगैरे आहे तर त्या अनुषंगाने काय सांगू शकाल आपण?
0: सर, पेरणीच्या अगोदर शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण की अशा हवामानाच्या वातावरणात कीड व रोगाचा प्रादुर्भाव होण्याचे जे जास्त अनुमान असतो, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. तर बीज प्रक्रिया करताना FIR ही टेक्निक आहे, पहिले बुरशीनाशक, नंतर कीटकनाशक आणि नंतर रायझोबियम. जर आता आपण उदाहरणादाखल घेतलं तर सोयाबीन या पिकाची बीज प्रक्रिया करताना, मग आता मार्केटमध्ये फंजीसाईड, इन्सेक्टीसाईड या कॉम्बिनेशनमध्ये औषधं उपलब्ध आहेत, कॅस्केड किंवा इलेक्ट्रॉल नावाचे, तर त्या औषधाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी 1 दिवस अगोदर म्हणजे पेरणीच्या 1 दिवस अगोदर कॅस्केड किंवा इलेक्ट्रॉन नावाचं औषध जर 1 किलोला 5 ml याप्रमाणे जर बीज प्रक्रिया केली तर निश्चितच कीड व रोगापासून आपल्या बियाणाची हे होते आणि पाऊस जरी कमी पडला तर त्याला किडे वगैरे लागणार नाहीत.
1: बीज प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे आणि या परिस्थितीमध्ये तर आवश्यकच आहे. आता दुसरं एक महत्वाची बाब आहे याच्यामध्ये की माती परीक्षण ही महत्वाचं आहे, परंतु आता सगळेजण आता पेरणीला वगैरे आता सुरुवात झाल्यामुळे आता काय ते माती परीक्षण काही करू शकणार नाही, परंतु माती परीक्षण करणं खूप महत्वाचं आहे, तर ह्याच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल?
0: सर, जरी काही शेतकऱ्यांनी माती परीक्षण केलेली नसेल तर आपल्या गावचं सॉइल प्रोफाईल सहाय्यक कृषी अधिकाऱ्याकडे उपलब्ध आहे, संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्याकडून म्हणजे गावाचं सॉइल प्रोफाईल घ्यावा आणि त्यानुसार खताचं नियोजन करावं, आणि तत्पूर्वी खताचं नियोजन करताना सोबतच पेरणी कशी करावी याबाबत सुद्धा सर्वांनी लक्ष देऊन हे करायला

0: पाहिजे. जर सोयाबीन, मूग, उडीद, कापूस या पिकांना सरीवरंबा पद्धत कशी करता येईल, आणि आपल्या नांदेड जिल्ह्याचं सर्वात जास्त क्षेत्र हे सोयाबीन खाली आहे, तर सोयाबीन ज्यावेळेस आपण लागवड करतोय तर रुंद सरीवरंबा पद्धतीचा अवलंब करावा. तर रुंद सरीवरंबा पद्धत म्हणजे काय आहे, तर ती एक काही जणांकडं रुंद सरीवरंबा यांत्रिकरणाद्वारे म्हणजे बीबीएफ यंत्र उपलब्ध आहेत काही जणांकडे, काही जणांकडे बीबीएफ यंत्र उपलब्ध नाहीत. मग ज्यांच्याकडे बीबीएफ यंत्र उपलब्ध नाहीत पण 5 फण्याचे आणि 7 फण्याचे बीबीएफ म्हणजे पेरणी यंत्र सगळ्यांकडे आहे, कारण की लगभग सर्व शेतकरी आता ट्रॅक्टरनेच पेरणी करत आहेत, तर पेरणी करत असताना 7 फण्याचं जर पेरणी यंत्र असेल तर मधले 2 फण शेतकऱ्यांनी बी आणि खत त्या मधल्या 2 फणात टाकायचं नाही, आणि जर 5 फण्याचं पेरणी यंत्र असेल तर मधलं 1 फण बंद करायचं आणि त्यानुसार आपली पेरणी करायची. जर 7 फण्याचं पेरणी यंत्र जर 3-3 6 ओळीनंतर 1 मृत सरी निघते आणि आपण पहिली जी कोळपणी करतो त्या पहिल्या कोळपणीला मध्ये बळीनाम नांगर किंवा आपल्या कोळप्याला जर पोतं बांधून जर दाबून हे बँड मारलं तर रुंद सरीवरंबा पद्धत निर्माण होते आणि याला काही जास्त खर्च येणार नाही. यामुळे अल्निनो सारख्या परिस्थितीमध्ये पावसाचा खंड ज्यावेळेस होईल तर त्या पावसाच्या खंडामध्ये सदळी पीक आपलं तग धरून राहील.
1: नक्कीच अत्यंत महत्वाचा मुद्दा बिराडे साहेब आपण शेतकरी बांधवांना सांगितलेला आहे, आणि हेही सांगितलं की जर समजा आपण आपल्या शेतीमधल्या माती परीक्षण जरी नाही केलं तरी सुद्धा म्हणजे आपल्या परिसरामधले जे शेती आहे तिथली नेमकी माती कशी आहे हे आपले कृषी सहाय्यकांना नक्कीच माहिती आहे. त्यांच्याकडून जर आपण माहिती जर करून घेतलं तर त्या पद्धतीचा आपल्याला त्याचे काही उपाय करायचे आहेत ते आपण त्यामध्ये करू शकतोय. दुसरं एक आता आपण याच्यामध्ये बघितलं आहे की डिजिटल कृषी सल्ला आपण जे म्हणतोय तर त्या अनुषंगाने म्हणजे काय शेतकऱ्यांना सांगू शकाल की
0: कृषी विभागानं महाविस्तार एआयएप हे शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र हे एक सॉफ्टवेअर काढलेलं आहे.
1: बरं,
0: त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवर जाऊन आपला फार्मर आयडी आणि आपला मोबाईल नंबर जर टाकला तर ते ऍप चालू होईल. संबंधित महाविस्तार ऍपमध्ये जसं आपण आता विचारलेलं आहे की माती परीक्षणाच्या आधारे खत व्यवस्थापन कसं करावं, तर संबंधित ऍपमध्ये माती परीक्षण जरी केलेलं नसेल पण पिकाचं नाव जरी टाकलं आणि पिकाचं नाव टाकलं की तर त्याच्यानुसार पिकानुसार खताचा डोस आपल्याला काढून मिळेल. तसेच कीड व रोग याबाबत जरी आपल्याला काही कळत नसेल पण संबंधित ऍपमध्ये जर आपण चॅटबॉट ही एक सुविधा दिलेली आहे आणि संबंधित चॅटबॉटला जर आपण विचारलं की बाबा संबंधित ही अशी अशी कीड पडलेली आहे त्यानुसार मला मी काय काय उपाययोजना करायला पाहिजे, तर संबंधित सर्व शेतकऱ्यांनी आजच आपल्या मोबाईलमध्ये महाविस्तार कृषी ऍप हे डाउनलोड करून घ्यावं, जेणेकरून शेतकऱ्याचा डिजिटल मित्र हे शेतकऱ्यासोबत राहील आणि अल्निनोसारखं संकट हे आपण दूर करू शकतो.
1: नक्कीच, म्हणजे शेतकरी बंधूंनो आपल्याकडे कृषीचे वेगवेगळे ऍप आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये असतील आणि हे महाराष्ट्र शासनानं महाविस्तार जे कृषी ऍप काढलेलं आहे जे की एआयशी संबंधित मिळतं जुळत आहे आणि ते डिजिटल पद्धतीनं आपल्याला पाहिजे तेव्हा सल्ला लगेच आपल्याला मिळणार आहे, आणि अल्निनोचं जे संकट आहे हे जर आपल्याला कसं टाळता येऊ शकेल, पाणी जर कमी असेल तर कशा पद्धतीनं आपण शेतीमध्ये पाणी दिलं पाहिजे किंवा खतांचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे ह्या सगळ्या बाबी एका क्षणामध्ये आपल्याला मिळू शकतात आणि त्या पद्धतीनं आपण चांगली समृद्ध शेती करू शकतो. त्यामुळं आत्ता बिराडे साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं हे महाविस्तार ॲप जे आहे हे कृषी ॲप आपण नक्की आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि आपल्या शेतीसाठी त्याचा उपयोग करा. सर, आता खरीप हंगामामध्ये जे काही आपण पेरणी घेतोय पिकं करतोय त्याच्यामध्ये जी आंतरपीक पद्धती जी आहे ती देखील तेवढीच महत्वाची आहे, तर त्या संदर्भाने शेतकरी बांधवांना सांगा.
0: हा जो खरीप हंगाम आहे सर्व शेतकऱ्यांनी आंतरपीक पद्धतीचा किंवा मिश्र पीक पद्धतीचा उपयोग करणं गरजेचं आहे, कारण की पावसाचा खंड यामुळं आपलं एक जर पीक आलं नाही तर दुसरं पीक शाश्वत उत्पन्न देऊन जातं, त्यामुळं आंतरपीक पद्धतीचा उपयोग करण्यात यावा. उदाहरणादाखल झालं सांगायचं झालं तर तूर प्लस मूग किंवा उडीद आपण घेऊ शकता, किंवा सोयाबीन प्लस तूर घेऊ शकता, किंवा कापूस प्लस मूग घेऊ शकता. तर त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना मी असं आवाहन करेल की कोरडवाहू क्षेत्रासाठी तर सगळ्या शेतकऱ्यांनी या हंगामात सोयाबीन प्लस तुरीचा आंतरपिकाचा म्हणजे आपल्या शेतात हे करावा जेणेकरून आपल्याला शाश्वत उत्पन्न मिळेल.
1: नक्कीच, म्हणजे आंतरपीक पद्धती ही आहे ती अत्यंत कोरडवाहूसाठी अत्यंत महत्वाची समजली जाते आणि आत्ताच्या या परिस्थितीमध्ये देखील ही अत्यंत महत्वाचं आहे, म्हणून अल निनोचं संकट जर आपल्याला टाळायचं असेल तर शेतकरी

0: बंधन आपण आंतरपीक पद्धतीचाही अवलंब या ठिकाणी करणं गरजेचं आहे. बिराडे सर, मला एक असं सांगा की आता म्हणजे ह्या खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हुमणीचं प्रभाव जास्त होतो, तर त्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी काय करायला पाहिजे?
1: नक्की सर, आता आपण सर्वांना माहीत आहे की मान्सून पूर्वसऱ्या सुरू झालेल्या आहेत आणि मान्सून पूर्वसऱ्या सुरू झाल्यावरच ह्या हुमणी किड्याच्या प्रोडभुंगे येतात आणि हे प्रोडभुंगे काय करतात की आपले जे लिंबाचं झाड आहे, बोरीचं झाड आहे, ह्याच्यावर ते मिलन करतात आणि आपल्या शेतात ती अंडी घालतात. तर ह्याला जर आपल्याला कंट्रोल मेजर करायचा असेल तर सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे लाईट ट्रॅप. याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आणि हा सामूहिक गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी जर हा प्रयोग केला तर आपले लाखो करोड रुपये वाचून जातील. फक्त एक लाईट जो लाल आपला असावा, लाल कलरचा असावा आणि रेग्युलर जो लाईट वापरतो आपण, आणि एक साधं टोपलं घ्यायचं आणि शेतात आपल्या 2 फुटापर्यंत
0: उंचीला,
1: शेताच्या 2 फुटापर्यंत उंचीला लाईट लावायचा आणि तो त्याच्या खाली पाण्याचं टोपलं किंवा 3x1 खड्डा करून कॅरी बॅग टाकून पाणी जर टाकून ठेवलं आणि त्याच्यात एखादं कीटकनाशक, जरी कीटकनाशक आपल्याकडे अवेलेबल नसेल तरी आपल्या गाडीचं ऑइल किंवा तेल त्या संबंधित पाण्यामध्ये टाकायचं आणि लाईट संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत चालू ठेवायचा आणि आपण दुसऱ्या दिवशी सकाळी बघसाल की त्याच्यात हुमणी आळीचे प्रौढ हे होतील. आपण एका दिवशी जर 100 हुमणी आळीचे प्रौढ जर पकडले तर आपण 5 ते 6 हजार हंडी घालण्याचे प्रमाण दररोज
0: थांबवू शकतो.
1: आणि हा एकट्या शेतकऱ्यांनी केलेला नाही चालेल, आपल्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी हे जर परिणामकारक उपयोग केला लाईट ट्रॅपचा तर नक्कीच आपण हुमणी किड्याचे नियंत्रण करू शकतो.
0: नक्कीच, म्हणजे हुमणी किडीच्या नियंत्रणाचा सोपा आणि चांगला आणि सर्व शेतकरी करू शकतात असा आपण उपाय या ठिकाणी सांगितलाय. बरं, हे आता म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी तर करावंच, परंतु एका शेतामध्ये असे किती ठिकाणी ते लावलं पाहिजे किंवा एकाच ठिकाणी लावलं तर जमते का?
1: प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या एकाच ठिकाणी शेतात लावायची गरज आहे.
0: अच्छा, मग तर अधिक खूपच सोपा आणि खूप चांगला आहे आणि हुमणीचं नियंत्रण करण्यासाठी शेतकरी बंधूंनो हा उपाय नक्की आपण सर्व शेतकरी बांधव, आपल्या शेतीच्या आजूबाजूला असणारे सर्व शेतकरी यांनी एकत्रित द्वार मिळून जर केलं तर आपण ह्या हुमणीचा अटॅक नक्कीच आपण वाचवू शकतो. सर, दुसरं एक महत्वाचं असं बाब आहे की आता एल निनोच्या संदर्भामध्ये आता बरेच शेतकरी चर्चा करतायत आणि आपल्याकडे जे काही पाणी साठे जर आपल्याकडे असतील, कोणाकडे समजा बोर आहे, विहीर आहे, कोणाकडे समजा शेततळे वगैरे आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये त्याचं संवर्धन जर पाण्याचं जर आपल्याला करायचं असेल तर कशा पद्धतीने ते करता येऊ शकते, संरक्षित पाणी समजा?
1: हां, तर सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आपल्याकडे जो संरक्षित साठा आहे तो वापरताना ठिबक किंवा तुषार सिंचनाचा जर कार्यक्षम वापर आपण जर केला तर आपण संबंधित पाण्याचं बचत करू शकतो आणि लॉंग टर्म आपण याचा उपयोग घेऊ शकतो आणि जो पावसाचा खंड आहे त्या पिरियडमध्ये आपण आपल्या पिकांचं पाणी देऊन त्यांचं संवर्धन केल्यास आपलं पिके वाचू शकतं. आणि अजूनही आपल्याला मी सांगू शकतो की शेततळ्याचे ऑनलाईन करणं अर्ज चालू आहे महाडीबीटीवर आणि कोरडवाहू शेतकऱ्यांनी 100% आपल्या शेतीमध्ये एक शेततळ घेण्यात यावं असं मी सर्वांना आवाहन करतो.
0: नक्कीच, म्हणजे शेतकरी बंधूंनो आता बिराडे साहेबांनी आपल्याला आवाहन केलं आणि आपली कोरडवाहूसाठी गरज देखील आहे, म्हणून शेततळ्यांसाठी जे आता अर्ज करणं सुरू आहे तर आपण कृपया हे अर्ज करावेत आणि आपल्या शेतीसाठी संरक्षित पाणी आपण करून घ्यावं असं मला वाटतं. सर, आता म्हणजे हा उन्हाळा जरासा चांगला बऱ्यापैकी होता, टेम्परेचर वाढलेलं होतं, पाणी कमी झालेलं आहे, आता एल निनोमुळे पाणी आपल्याकडे पडण्याची शक्यता थोडीशी म्हणजे दूर जाईल, कमी पडेल, तर अशा वेळेला म्हणजे फळबागांचं जर आपल्याला व्यवस्थापन जर करायचं असेल तर मग ते कशा पद्धतीने केलं पाहिजे?
1: सर, यावेळेस आपण फळबागांचं हे करतोय तर मल्चिंगचा उपयोग करणं गरजेचं आहे, सोबत ठिबक सिंचनाचा म्हणजे 100% फळबाग ही आपली ठिबक सिंचनावरच आणायची, त्यामुळे आपण संबंधित पिकाचं आणि आजूबाजूचं जे गवत आहे ते न कापता तसंच ठेवलं तरी संबंधित पिकामध्ये
0: आर्द्रता राहील
1: आणि आपल्या फळ पिकाचं संवर्धन होऊ शकेल.
0: म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आपण बऱ्याच वेळेला तण वगैरे काढतोय, परंतु यावेळेला जर समजा काही गवत वगैरे आजूबाजूला जर असेल तर म्हणजे फळ पिकांसाठी ते उपयोगाचं आहे समजा. बरं, आता हे समजा या खरीप हंगामामधल्या जे काही समजा पेरणी वगैरे केल्यानंतर पुढे समजा पाऊस कमी जास्त झाला तर अशा वेळेला म्हणजे किडींचं पण नियंत्रण करणं शेतकरी बांधवांना गरजेचं असतं, तर अशा संदर्भाने काय सांगाल तुम्ही?

0: सर्व शेतकऱ्यांना मी एवढीच विनंती करतोय की आपण खरीप हंगामामध्ये ज्यावेळेस पाऊस वगैरे मान कमी झालाय तर रोजच्या रोज आपल्या पिकाची पाहणी करावी. पाहणी केल्यावर कीड रोगाची जर तुम्हाला दिसले तर संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी यांची भेट घेऊन संबंधित कीड रोग कोणता आहे याबाबत त्यांच्याकडून सल्ला घेऊन आपण कृषी केंद्रावर जाऊन औषधं खरेदी करावी.
1: नक्कीच सर, म्हणजे आता खरीप हंगामामध्ये जे काही शेतकरी बांधवांनी जी करायची पूर्वतयारी आहे, नियोजन आहे, पाण्याचं नियंत्रण आहे, त्याचबरोबर हुमणी आळीच्या संदर्भाने हुमणीचं नियंत्रणाच्या संदर्भामध्ये आपण बोललात, आणि आता बऱ्याच वेळापासून आपण बोलत आहोत की अल निनोचा काहीतरी परिणाम होईल, तर काही शेतकरी बांधवांना असं वाटतं की नेमक्या पद्धतीने काय होऊ शकेल, तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी सावध होणं हे फार गरजेचं आहे. तर अशा म्हणजे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल तुम्ही?
0: सर, मी सर्व शेतकऱ्यांना एवढा संदेश देईल की अल निनोच्या धर्तीवर म्हणजे घाबरून न जाता संबंधित संकटाचा आपण मी यापूर्वी जे पाच गोष्टीचं पहिले खरीपाचं पिकाचं नियोजन, दुसरी गोष्ट तुमचं बीबीएफवर लागवड, तिसरी गोष्ट महाविस्तार एआयएफ ह्याचा उपयोग, आणि कीड रोग पडल्यावर सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना भेट घेणे, एवढं जर आपण केलं आणि आपल्याकडील संरक्षण सिंचनाचा ठिबक तुषार यूज जर केला तर आपण या अल निनोच्या संकटापासून वाचू पण आणि चांगलं उत्पन्न पण घेऊया.
1: नक्कीच बिराडे सर, आज आपण अल निनोचं काय म्हणजे अर्थ आहे आणि शेतकरी बांधवांनी न घाबरता कसं समोर गेलं पाहिजे हे काही महत्वाचे पाच महत्वाचे मुद्दे आणि संदेश आपण या ठिकाणी दिलेला आहे, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
2: आताच आपण अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी नियोजन याविषयी विशाल बिराडे, तालुका कृषी अधिकारी अर्धापूर यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आहे.

आणि मंडळी, या इतिहासाचा आपला किसान वाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन मधुकर गजभारे, सादर करते विश्वास वाघमारे. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

एफएम बँड 101.1 MHz वर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यानंतर 8 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न। खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्याच पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश। विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन। आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा निष्कर्ष केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं व्यक्त केला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता। गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता। देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम याविषयी सविस्तर चर्चा झाली, असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी सर्व सदस्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. खाद्यतेल उत्पादकांनी या नियमांचं स्वागत केलं आहे. 3 वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या एकसमान वजनाचं बंधन सरकारनं हटवलं होतं, त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता, असं भारतीय खाद्यतेल उत्पादन संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केलं. महाराष्ट्रात अनेक गड किल्ल्यांवर आणि अन्य ठिकाणी यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली होती. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ असं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलाच्या बोलव्हियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. रॉड्रिग्ज यांनी यावेळी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाबाबत तसंच या क्षेत्रातील नवीन संधीबाबत सविस्तर चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पेपर फुटी आणि इतर अनियमिततेप्रकरणी मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी तसंच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, भाकप नेत्या अॅनी राजा, भाकप मालेचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य सहभागी झाले होते. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. याआधी 10 जूनपर्यंत तो राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण 4 दिवस आधीच तो दाखल झाला आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननमध्ये आज केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक ब्रिगेडियर जनरल, एक कॅप्टन आणि एक जवान अशा 3 लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती लेबननच्या सैन्यानं दिली आहे. इस्रायल आणि लेबनन यांच्यात नव्यानं युद्धबंदी कराराबाबत सहमती झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा हल्ला झाला आहे.
युक्रेननं रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग शहरावर ड्रोन हल्ला केल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन

अध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांना भेट नाकारल्यानंतर हा हल्ला झाला आहे. युक्रेननं 141 ड्रोन डागल्याचं रशियातल्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पुरती यानं 3 आणि केतन कुशवाहा

यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. या सामन्यात त्यांनी कोरियाच्या संघावर 3-0 असा विजय मिळवला. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगड इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवस अखेर 3 बाद 368 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिर आणि सलामीवीर के एल राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या T20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद BCCI श्रेयस अय्यरकडे सोपवलं आहे. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडला आहे. उपकर्णधार तिलक वर्मा यांच्यासह रवी बिष्णोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्षदीप सिंग, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांचा या संघात समावेश झाला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद सिराज आणि प्रिन्स यादव यांचा संघात समावेश आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खासगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य त्यांनी जाहीर केलं आहे. पत्रकारांवर हल्ले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध तसंच आर्थिक दबाव वाढत असल्याचा दावा ऑल इंडिया न्यूजपेपर्स एडिटर्स कॉन्फरन्स या संघटनेनं केला आहे. सरकारची जाहिरात विषयक धोरणं केवळ मोठ्या प्रशासनगृहांना फायद्याची ठरतील अशीच आखली जातात असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन. आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अब अपने दोस्त कमल शर्मा को दीजिए इजाजत, नमस्कार।
1: आज के फनकार।